सुप्रभात, नमस्कार। एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआय या मोबाईल ॲपवर आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत। आज आहे बुधवार, भारतीय सौर 13 ज्येष्ठ शके 1948, दिनांक 3 जून 2026। सकाळचे 5:56 होत आहेत। आमच्या प्रसारणाला प्रारंभ करत आहोत मंगल वाद्याने।

आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6 वाजत आहेत. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन ईआयआर या मोबाईल ॲप्लिकेशनवर आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:05 झाले आहेत. चिंतन या सदरात ऐकूया. चिंतन याविषयी कुमुदिनी रांगणेकर यांचे विचार.
1: चिंतन म्हणजे विचार, चिंतन म्हणजे ध्यास. चिंतन आहे संजीवनी, माणसाला लाभलेली एक अनोखी देणगी. माणसाचा विचार आणि त्यानुसार कृती करायच्या क्षमतेमुळे त्याला प्राण्यात सर्वश्रेष्ठ स्थान लाभलं आहे. विचार आणि कृतीसाठी आवश्यक तेवढ्या प्रगल्भ क्षमतेचा मेंदू आणि एकाच वेळी अनेक प्रकारचे विचार साठवणारं मन फक्त माणसालाच मिळालेलं आहे. या निसर्गदत्त देणगीचा वापर चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारे करता येतो. तो कसा करायचा हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असतं. विचार करण्याच्या शक्तीची पुढची पायरी असते कृतीची, पण दोहोच्या दरम्यान येतं चिंतन. आपण ज्या विचारानुसार एखादी कृती करणार आहोत ती योग्य की अयोग्य हे ठरवणारी अवस्था म्हणजे चिंतन. मनातील विचारांचा पाठपुरावा करून सत्यासत्यतेचा बऱ्या वाईटाचा योग्य निर्णय करून हवी ती कृती करण्याचा टप्पा म्हणजे चिंतन. चिंतन जसं विचारांची दिशा योग्य की अयोग्य याचा बोध करते, त्याप्रमाणे एखाद्या विषयाबाबतच्या चिंतनातून अनेक गोष्टी साध्य होतात. चिंतन असतं दिशादर्शक, चिंतन तेथे सुविचार, चिंतन चालना देतं विचारांना, चिंतन सोडवतं अनेक प्रकारचे गुंते, चिंतन थोपवतं मानसिक आंदोलन, चिंतन करतं स्पष्ट मार्गदर्शन, चिंतन उलगडतं विश्वाची कोडी. फार काय, चिंतनाने होऊ शकतो नराचा नारायण. चिंतनासारखा गुरु नाही. शास्त्रज्ञांनी लावलेले अनेक शोध हे त्या त्या विषयाबाबतच्या विचारांच्या चिंतनातून साध्य करता आले आहेत. एखाद्या क्रियाप्रक्रियेच्या मागची कारणं जाणून घेण्याच्या अट्टाहासातून ध्यासातून कुतूहल जागवतं आणि मग सुरू होतं त्याबाबतचं चिंतन. वेगवेगळ्या प्रकारे विचार करून आणि तशी कृती करून अडचणीचे अडथळे पार केले जातात. कुतूहल क्षमतं, अंतिम साध्य साधलं जातं. विश्वाचं गूढ उकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या साधकांनी आपल्या सखोल चिंतनाद्वारे अनेक गोष्टी सोप्या केल्या, नवे विचार मांडले. भगवान महावीर, गौतम बुद्ध, गुरु नानक यांनी नवे चार प्रवाह रुजविले. जुन्या कर्मकांडावर आधारित व्यवस्थेवर तीव्र प्रहार केले. माणसाच्या पारमार्थिक उन्नतीसाठी आधी भौतिक गरजा कमी करण्याचा मार्ग सांगितला. जीवनाप्रती श्रद्धा शिकवली. समाजातील इतर घटकांशी रोजच्या व्यवहारातील निर्वैर आणि स्नेहयुक्त वागणुकीतून जीवन आनंददायी होऊ शकतं हे सप्रमाण सिद्ध करून दाखवलं. त्यांनी मांडलेल्या या नव्या तत्वज्ञानामुळे ते केवळ नवीन धर्मसंस्थापक म्हणूनच नव्हे तर तत्वचिंतक म्हणून अजरामर झाले आहेत. चिंतनामुळे बुद्धिमत्तेला नवे धुमारे फुटतात, चालना मिळते विचारांना. शास्त्रातील चिंतकांनी मानवी जीवन सुसह्य करणारे अनेक शोध लावले. रोजच्या व्यवहारातील उपकरणे, प्राण वाचवणारी औषधे व उपचार पद्धती या साऱ्या गोष्टी शास्त्रज्ञांच्या चिंतनाचेच फलित आहेत. आध्यात्मिक क्षेत्रातील दिग्गजांनी नवा धर्म सांगितला तर संत महंतांनी सुखी जीवनासाठी योग्य विचार मांडले. गाडगे महाराजांसारख्या महात्म्याने रूढी, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता यावर तीव्र हल्ले करीत समाज प्रबोधन केलं. यासाठी त्यांनी केलेल्या चिंतनाचेच त्यांना सामर्थ्य मिळालं. संत महात्म्यांच्या परमेश्वर आणि जीवन याबाबतच्या विचारांच्या चिंतनातून संकटकाळी प्रकाश देणारी त्रिकालाबाधित वचनं जन्माला आली. कलाकार मंडळींनी केलेल्या सर्जनाच्या चिंतनातून रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, मेघदूत, गीतांजली सारखी महाकाव्य जन्माला आली. या महाकाव्यांनी मानवाच्या अनेक पिढ्यांना वर्षोनवर्ष जगण्याची संजीवनी दिली. चांगल्या विचारांच्या चिंतनातून प्रेम, दया, माणुसकी, जिव्हाळा, अहिंसा आदी गुणांचा विकास होतो आणि काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आदी षड्री पुन्हा आवर घालण्याचं सामर्थ्य मिळतं. विचार असतं ज्ञान तर चिंतन असतं अंकुश. सद्विचार, सद्प्रवृत्ती आणि सत्यासत्यतेबाबतचा जागृत पहारेकरी. पण चिंतनानं जर विकृत वळण घेतलं तर मात्र अघोरपंथी उदयाला येतात. सर्वनाशक जैविक शस्त्रे अस्त्रे निर्मिली जातात. अनिर्बंध वागणुकीला प्रोत्साहन मिळतं. अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त. चिंतन करावं ज्ञानप्राप्तीसाठी, स्वतःच्या समाजाच्या उन्नतीसाठी. चिंतन करावं सत्य शिव सुंदरासाठी, सद्गुणाच्या वाढीसाठी, निष्काम कर्मासाठी. चिंतन करावं सात्विक श्रद्धेसाठी, सत्यानं वागणाऱ्या सुंदर असणाऱ्या मंगल जीवनासाठीच्या जोपासनेसाठी. चिंतन करावं पसायदानी, समस्तांच्या कल्याणासाठी. चिंतन करावं ब्रह्मज्ञानासाठी,

0: आत्मज्ञानासाठी, मोक्ष प्राप्तीसाठी।
1: कुमुदिनी रांगणेकर यांचे चिंतन याविषयी विचार आताच आपण ऐकलेत। हे विचार चिंतन या सदरात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आले। सकाळचे 6:10 होत आहेत। ऐकूया भक्तिसंगीत। सुरुवातीला रवींद्र साठी यांनी गायलेली संत ज्ञानेश्वरांची भक्तिरचना। संगीतकार आहेत संजय हंडे।

भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात रवींद्र साठे यांच्याच आवाजात अच्युत पंडित यांची भक्तिगीत रचना. संगीतकार आहेत दत्ता दिघे.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सज्जू अभ्यंकर यांनी गायलेलं संत तुकाराम यांचा अभंग. संगीतकार आहेत केदार पंडित.

प्रल्हाद शिंदे यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:35 होत आहेत. आता ओळख करून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची, अर्थात कार्यक्रमाची रूपरेषा. यानंतर 6:40 आपण ऐकाल कृषी सल्ला हा शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम. आज या कार्यक्रमात गारपीट आणि विजेचा पशुधनावर होणारा परिणाम याविषयी संकलित माहिती आपण ऐकाल. 6:45 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हा पर्यावरण विषयक कार्यक्रम. 6:55 दिनविशेष. सकाळी 7 आपण ऐकाल ग्राहक केंद्रित कार्यक्रम माणे नेत्रालय. 7:10 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र आणि 7:25 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा प्रायोजित कार्यक्रम.

0: कार्यक्रम दिल खुलास आम्ही सहक्षेपित करू. सात वाजून 40 मिनिटांनी पण काल भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम सकाळी 8 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 8:15 सुगम संगीताचा आनंद आपण घ्याल. 8:30 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 8:40 राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम याविषयी डॉ सलमा हिराणी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांची मुलाखत आम्ही प्रसारित करू. सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10 वाजता गीतगुंजन या कार्यक्रमात मराठी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेऊ शकाल. सकाळी 10:30 नटरंग या पुस्तकाचं क्रमशः विवाचन लेखक आनंद यादव भाग 47. 10:45 आपण काल लोकजागर हा नवसाक्षरांसाठी कार्यक्रम या कार्यक्रमात अश्विनी ढेंबरे यांचं काव्यवाचन आम्ही प्रसारित करू. सकाळी 11 वाजता NCERTचा प्रायोजित कार्यक्रम आपण काल उमंग. 11:30 मिश्र संगीत. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 वाजेपासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. हे कार्यक्रम रात्री 11 वाजेपर्यंत आपण ऐकू शकाल. दरम्यान 1:30 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 1:40 जिल्हा माहितीपत्र, दुपारी 3 वाजता प्रादेशिक बातमीपत्र, 5:30 युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युवावाणी, 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 अर्थविशेष. रात्री 8 वाजता वाद्यसंगीत, 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 11 वाजता राष्ट्रीय हिंदी समाचार, 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातम्या, रात्री 11:10 केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्तीनिमित्ताने वृत्तसेवा विभागातर्फे सादर होणारी विशेष मालिका आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू आणि आमचं आजचं प्रसारण समाप्त होईल रात्री 11:45. दरम्यान 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसानवाणी, यामध्ये बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी मंजुषा पिकले तालुका गुणनियंत्रण अधिकारी कृषी विभाग अर्धापूर यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. तर होते आमचे आज प्रसारित होणारे कार्यक्रम. आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. आमच्या यानंतरच्या कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:40 झाले आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम कृषी सल्ला. या कार्यक्रमात ऐकूया गारपीट आणि विजेचा पशुधनावर होणारा परिणाम याविषयी संकलित माहिती.
1: मंडळी नमस्कार. मंडळी कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूयात अवकाळी पाऊस, गारपीट आणि विजेचा पशुधनावर होणारा परिणाम याविषयीचा सल्ला. मंडळी हवामान खात्याच्या सूचनांकडे लक्ष द्यावं, तसंच दामिनी ॲपचा वापर देखील करावा. भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्था पुणे आणि भारतीय हवामान विभागानं विकसित केलेले दामिनी वीज चेतावणी ॲप डाउनलोड करावं. त्याद्वारे परिसरातील हवामानाचा आणि वीज पडण्याचा अंदाज घ्यावा. वादळी वारे किंवा वीज पडण्याची शक्यता असल्यास जनावरांना गोठ्यातच ठेवावं. मंडळी या काळामध्ये जनावरांचं

0: व्यवस्थापन करताना गडगडाटानं जनावरांना घाबरण्यापासून रोखण्यासाठी त्यांना प्रेमळ वागणूक देऊन शांत करावं. गोठ्यात योग्य तापमान आणि आर्द्रता राखण्यासाठी फॅन किंवा फॉगरचा वापर करावा. जनावरांना पाणी आणि खनिज मिश्रणासह संतुलित आहार द्यावा. त्यासोबतच तांत्रिक उपाय देखील करणं आवश्यक आहे, जसं की गोठ्यावर वीजरोधक यंत्रणा, लाइटिंग अरेस्टर बसवावी, स्वयंचलित तापमान आणि आर्द्रता नियंत्रण प्रणाली वापरावी. यासोबतच मंडळी इतरही सुरक्षित उपाय करणं गरजेचं आहे. उंच झाडे वीज आकर्षित करतात, त्यामुळं वीज पडण्याचा धोका असताना झाडाखाली स्वतः आणि जनावरांना बांधू नये. हे लक्षात ठेवावं, पावसामुळं आपला मृत्यू होणार नाही, पण झाडाखाली पावसानं भिजू नये म्हणून थांबत असाल तर संकट आपल्यावर ओढवू शकतं. आपण शेतामध्ये काम करत असाल तर आपण आणि जनावरं विद्युत तारांपासून किमान 50 फूट अंतरावर राहावीत. बैलांना तात्काळ लोखंडी झूपासून वेगळं करावं. मंडळी, यासोबतच आपत्कालीन उपचार देखील करणं आवश्यक आहे. जर जनावरावर वीज पडली तर त्वरित पशुवैद्यकीय मदत घ्यावी. पशुपालकांना वीज पडण्याचे धोके आणि बचाव या उपायाबाबत माहिती द्यावी. तसंच गारपीट बाधित पशुवर तात्काळ उपचार करणं देखील गरजेचं आहे. गारपीट आणि वादळी पावसामुळं जनावरांना थंडी, जखमा आणि विविध आजारांचा धोका असतो. अशा परिस्थितीत जनावरांची काळजी घेण्यासाठी या उपायांची योजना करावी. यामध्ये गारा आणि वादळ सुरू असताना जनावरांना त्वरित गोठ्यात किंवा पक्क्या छताखाली हलवावं, त्यांना उघड्या जागेवर बांधू नये. गारा लागलेल्या जखमांवर पोटॅशियम परमॅग्नेट द्रावणानं अर्थात 1 ग्रॅम प्रति 4 लिटर पाणी घेऊन धुवावं. त्यावर अँटीसेप्टिक क्रीम देखील लावावं. जनावर भाजलं असल्यास त्यांना कोरड्या कपड्यानं पुसून गरम ठेवावं, जेणेकरून त्यांना थंडी वाजणार नाही. मंडळी, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काही उपाय आहेत, ते देखील आपण करणं आवश्यक आहे. गोठ्याचे छप्पर मजबूत करावं. मोकळ्या बाजू ताडपत्रीनं किंवा गुणपाटानं बंद कराव्या, जेणेकरून गारा आणि वारा आत येणार नाही. जनावरांना ओल्या ठिकाणी बांधायचं टाळावं. तसंच वातावरण गरम ठेवण्यासाठी जर वाळलेले गवत जाळले असल्यास त्यापासून निर्माण होणाऱ्या धुरापासून जनावरं गुदमरणार नाहीत याची काळजी घ्यावी. ओलावा आणि धूर जनावरांना श्वसनासंबंधीचे आजार निर्माण होण्यास कारणीभूत ठरतात. जनावरांना पिण्यासाठी कोमट पाणी द्यावं, कोरडा चारा आणि पौष्टिक आहार द्यावा. गारपिटीनंतर जनावरांमध्ये घटसर्प यासारखे आजार पसरू शकतात, त्यामुळं जनावरांना ताप, श्वसनास त्रास झाल्यास तातडीनं पशुतज्ज्ञांकडून उपचार करून घ्यावेत. तसंच मंडळी, नैसर्गिक आपत्तीमुळं होणाऱ्या नुकसानीसाठी मदत देखील आपल्याला मिळू शकते. नैसर्गिक आपत्तीमुळं बाधित होणाऱ्या व्यक्तींना केंद्र आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणून मदत दिली जाते. जर वीज पडून जनावर मृत्यूमुखी पडल्यास अल्प आणि अत्यल्पभूधारक आणि भूमिहीन पशुपालकांना वेळोवेळी निर्गमित शासन निर्णयानुसार मदत केली जाते.
1: गारपीट आणि विजेचा पशुधनावर होणारा परिणाम याविषयी संकलित माहिती आताच आपण ऐकली. ही माहिती कृषी सल्ला या शेतकरी बांधवांच्या कार्यक्रमात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आली. सकाळचे 6:45 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 पर्यावरण विषयक कार्यक्रम परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती या विषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आपण रजोनिवृत्तीमध्ये महिलांनी विशेष ज्या काही चाचण्या आहेत तब्येतीच्या आणि त्या लक्षणासंबंधीच्या त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.

0: जे मी आधीच्या भागामध्ये सांगितले होते, जी लक्षणं होती, जे हॉट फ्लशेस होते, नंतर हार्मोन्समध्ये जे काही वर खाली जे हार्मोन्स होत होते त्याबद्दल ज्या टेस्ट असतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या टेस्ट असतात सीबीसी, जे ज्याच्यामध्ये आपण हिमोग्लोबिन आणि इतर ज्या काही गोष्टी असतात ओव्हरऑल सीबीसीचा जो काउंट असतो तो महत्वाचा असतो. नंतर शुगर, कारण जे हार्मोन्स कमी जास्त होतात त्याचा इतरही हार्मोन्सवरती परिणाम होतो, त्यामुळे शुगर टेस्ट करणं खूप गरजेचं असतं. डायबिटीजकडे पेशंट जातो आहे का हे बघणं गरजेचं असतं. तर शुगरमध्ये जेवणा अगोदरची जेवणा नंतरची शुगर, नंतर त्याच्यामध्ये HbA1c म्हणून ही टेस्ट असते जी 3 महिने आधीची शुगर किती आहे हे जाणून घेण्यासाठी ती टेस्ट केली जाते, त्यामुळे ती पण टेस्ट करणं गरजेचं असतं. लिपिड प्रोफाईल, लिपिड प्रोफाईलमध्ये आपण कोलेस्ट्रॉलबद्दल डिटेल असतं तर त्याच्यामध्येही आपल्याला समजतं की चरबी किती वाढलेली आहे आणि त्याबद्दलची काही काळजी घेणं गरजेचं असेल तर ती टेस्ट महत्वाची असते. मग विटॅमिन डी आणि विटॅमिन B12 या पण दोन गोष्टी खूप गरजेच्या असतात ज्या ऑस्टिओपोरोसिसच्या संबंधित महत्वाच्या असतात. नंतर थायरॉईडची पूर्ण टेस्ट करणं गरजेचं असतं. त्याच्या या सगळ्याबरोबर जी महत्वाची टेस्ट आहे की तुमचा पाळी जाण्याची जी वेळ आहे ती जवळ आलेली आहे का, ही करण्याची जी टेस्ट असते त्याला एक हार्मोन असतं FSH म्हणून, जे हार्मोन असतं ते खूप महत्वाचं असतं, हे करणं खूप प्रत्येक स्त्रीनी गरजेचं आहे. नंतर पॅप्समिअर ही जी टेस्ट आहे ही रक्त तपासणी नाहीये, तर ही योनिमार्गातून एक द्रव आणि थोडंसं मटेरियल आपण चेकिंगला घेतो, ते स्लाइडच्या स्वरूपात किंवा बॉटलमध्ये चेकिंगला देतो, ते बेसिकली गर्भाशय मुखाचा कॅन्सरचे काही सुरुवात आहे का हे बघण्याची जी टेस्ट असते ते 40 नंतर प्रत्येक स्त्रीने करणं गरजेचं असतं. त्याबरोबर स्तनाची सोनोग्राफी ही करणं गरजेचं आहे. स्तनाच्या एक्सरे पण असतो, मॅमोग्राफी ही पण महत्वाची आहे. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन हे प्रत्येक स्त्रीने डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घेणं खूप गरजेचं असतं. या सगळ्या टेस्ट प्रत्येक स्त्रीने करायला पाहिजे. जे मी नवीन तंत्रज्ञान म्हटलं, जे रजोनिवृत्तीमध्ये पण स्त्री प्रेग्नंट राहू शकते, तर त्याबद्दल काही तपासण्या असतात त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घेणं खूप गरजेचं असतं. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी असते, IVF आहे, टेस्ट ट्यूब बेबी आहे, हे सगळ्या गोष्टी हल्ली नवीन तंत्रज्ञानामुळे पॉसिबल आहेत, त्यामुळे तुम्ही सल्ल्यानुसार त्याची जाणीव आणि असणं गरजेचं आहे आणि माहिती करून घेणं गरजेचं आहे. मी जे तुम्हाला 3 रक्त तपासण्या त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही टेस्ट आहेत जे मी तुम्हाला सांगितलं, मॅमोग्राफी म्हणजे स्तनाचा एक्सरे असतो, हा एक्सरे वर्षातून एकदा केला तर चालू शकतो, हा वारंवार करायचा नसतो कारण एक्सरे शरीरासाठी घातक असतात. मग त्याच्यावरती नवीन जे आलेलं आहे की मॅमोसोनोग्राफी, ही सोनोग्राफी स्तनाची सोनोग्राफी असते, ही कितीही वेळा केली तरी चालते पण ती उगाचच नाही करायची असते, ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करायची असते. आणि सोनोग्राफीमध्ये जर आपल्याला काही जाणवलं तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढच्या टेस्ट करून घेणं गरजेचं असतं. नंतर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे उज्ज्वल स्तन आणि डावं स्तन, हे उज्ज्वल स्तन चेक करायचं असेल तर डाव्या हाताने चेक करायचं, डावं स्तन चेक करायचं असेल तर उजव्या हाताने चेक करायचं, हे पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रत्येक स्त्री घरच्या घरी करू शकते, ह्याची पण जाणीव असणं प्रत्येक स्त्रीला गरजेचं आहे. या सगळ्या टेस्ट प्रत्येक स्त्रीने 40 नंतर मँडेटरी आहेत, कंपल्सरी करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून जर आपल्याला लवकर काही कळलं तर त्याच्यावर 100% उपचार आहेत आणि स्त्री खूप चांगलं आयुष्य पुढे काढू शकते. आणि जे नवीन तंत्रज्ञान आहे, नवीन तंत्रज्ञानामध्ये प्रजनन क्षमतेवरती आपल्याला प्रकाश टाकणार आहोत, त्याच्यावरती हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी IVF हे नवीन तंत्रज्ञानाची माहिती तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेऊन स्त्री ह्याच्यामध्ये पण प्रेग्नंट राहू शकते. श्रोते हो, आता जो उद्याचा आपला जो एपिसोड आहे त्याच्यामध्ये आपण ह्या रजोनिवृत्तीमुळे होणारे जे परिणाम आणि लक्षणं आहेत त्याच्यासाठी घेणारी काळजी ह्याच्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती या विषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3 ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग 4 आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन

0: आहे. जोपर्यंत हा समतोल राखला गेला आहे तोपर्यंत मानवी जीवन सुरक्षित आहे. पण जेव्हा मानवनिर्मित कृत्रिम रसायने आपल्या नैसर्गिक स्त्रोतांमध्ये ढवळाढवळ करतात तेव्हा निसर्गामध्ये एक घातक चेन रिॲक्शन सुरू होते. अशीच काहीशी घातक रिॲक्शन प्लास्टिकच्या वापरामुळे आपल्याला दिसून येते. आजच्या कार्यक्रमात आपण प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करूया की प्लास्टिक पोल्युशनचं जे काही घातक स्वरूप आहे ते कसं आहे.
1: नमस्कार श्रोत्या. प्लास्टिकचा एकेकाळी त्याच्या टिकाऊपणा, लवचिकता आणि कमी खर्चामुळे आधुनिक काळातील सर्वात महान शोधांपैकी एक म्हणून गौरवण्यात आला होता. प्लास्टिक हलके, स्वस्त आणि सहज तयार करता येणारे असल्यामुळे त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. प्लास्टिक प्रदूषण ही आज जगासमोरील सर्वात गंभीर पर्यावरणीय समस्या झाली आहे. पर्यावरणात प्लास्टिकच्या वस्तू आणि कणांचा वाढता संचय म्हणजेच प्लास्टिक प्रदूषण. हे न विघटन होणारे पदार्थ जमीन, जलस्त्रोत आणि मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करतात. 1862 मध्ये अलेक्झांडर पार्क्स यांनी पार्केसिन नावाचे पहिले कृत्रिम प्लास्टिक तयार केले. ते अजून सुद्धा अस्तित्वात आहे. 1907 लिओ बेकलँड यांनी बेकेलाइट हे पहिले पूर्ण कृत्रिम प्लास्टिक शोधले. दुसऱ्या महायुद्धानंतर प्लास्टिक उत्पादनात प्रचंड वाढ झाली. प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, खेळणी आणि पॅकेजिंग वस्तू मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाऊ लागल्या. 1950 दशकातून जागतिक स्तरावर प्लास्टिकच्या उत्पादनात अनेक पटीने वाढ झाली. सध्याचे वार्षिक उत्पन्न 460 दशलक्ष टनाच्या पुढे गेले. उत्पादित होणाऱ्या एकूण प्लास्टिकपैकी जवळपास निम्मे प्लास्टिक हे सिंगल यूज म्हणजे एकाच वेळी वापरल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजेच पॅकेजिंग, रॅपर्स, बाटल्यांसाठी वापरले जाते. त्या वस्तूंचे उपयुक्त आयुष्य काही मिनिटाचे किंवा महिन्याचे असते, परंतु त्या पर्यावरणात शेकडो वर्षे तशाच राहतात. प्लास्टिकचे कधीही नैसर्गिकरित्या विघटन किंवा बायोडिग्रेड होत नाही. त्याऐवजी त्यावर फोटो डिग्रेडेशन किंवा प्रकाश विघटन प्रक्रिया होते, ज्यामध्ये सूर्यप्रकाशामुळे त्याचे बारीक तुकडे होतात. मॅक्रो प्लास्टिक्स म्हणजे 5 मिलीमीटर पेक्षा मोठी ज्याचा आकारमान असते, असे म्हणजे त्याचे उदाहरण म्हणजे मासेमारीची जुनी जाळी, पिशव्या आणि बाटल्यांसारखा मोठा कचरा जलमार्ग आणि शहरातील सांडपाण्याच्या वाहिन्या बंद करतो. ह्यामुळे पूर येण्याची समस्या वाढते. तसंच मायक्रो प्लास्टिक्स म्हणजे 5 मिलीमीटर पेक्षा लहान आणि नॅनो प्लास्टिक्स ही अतिसूक्ष्म. या अतिसूक्ष्म कणांनी जीवावरणाच्या म्हणजे बायोस्फिअर मध्ये प्रत्येक थरात प्रवेश केलाय. अँटार्क्टिकामधील बर्फ, दुर्गम डोंगराळ शिखरे, शेतीची माती आणि समुद्राच्या खोल गर्तेतही हे कण आढळले आहेत. तसेच ते आपल्या फुफ्फुसात, रक्तात आणि आईच्या गर्भातही शिरले आहेत. नेचर मेडिसिन मध्ये प्रकाशित एका अभ्यासात असे आढळले की मानवी मेंदूच्या नमुन्यामध्ये इतर अवयवांपेक्षा लक्षणीयरित्या अधिक मायक्रोप्लास्टिक्स आहेत आणि त्याची सांद्रता म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन कालांतरात वाढत असल्याचं दिसतंय. रक्तवाहिन्यांमधील मायक्रोप्लास्टिक्स सेरिब्रल थ्रॉम्बॉसिस म्हणजे रक्ताची गुठळी निर्माण करू शकतात. जमिनीवरील प्लास्टिक प्रदूषण समुद्राच्या तुलनेत खूप जास्त असल्याचा अंदाज आहे.

0: अतः संस्कृत समय
1: एफएम बैंड 101.1 मेगाहर्ट्ज सणी न्यूज ऑन ईआर या मोबाईल ॲप्लिकेशनवर आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:55 झाले आहेत. आता ऐकूयात दिनविशेष.

आज आहे 3 जून. आता आजची दिनविशेष. मराठे शाहीचा अस्त शनिवार वाड्यावर युनियन जॅक 1818 साली. सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान.

0: खान यांचा आज जन्मदिन. 1890 साली त्यांचा जन्म झाला. कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचा आज जन्मदिन. 1890 साली त्यांचा जन्म झाला. भारतीय महिला विद्यापीठाची सुरुवात झाली 1916 साली आजच्याच दिवशी. हिंदुस्थानच्या फाळणीची माउंट बॅटन योजना जाहीर झाली ते आजच्याच दिवशी 1947 साली. प्रसिद्ध अभिनेते राज कपूर यांचा आज स्मृतिदिन. 1988 साली त्यांचा मृत्यू झाला. हे होते आजचे दिनविशेष.
1: यांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने 100% उपचार.
2: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्राणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
1: मोबाईल 94 23 13 87 189.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 9595924559. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 9595924559.
1: प्राध्यापक पौल सरांचे संकेत हॉस्टेल.
2: इयत्ता पहिली ते दहावी मुलांसाठी आणि संजीवनी मुलींचे हॉस्टेल. इयत्ता पहिली ते बारावी मुलींसाठी प्रवेश चालू आहे.
1: संपर्क ओंकारेश्वर नगर, तरोडा बुद्रुक, नांदेड.
2: मोबाईल 9899927726.
3: टेरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड खास अधिक मास निमित्त सादर करत आहे चांदी जोडवे महोत्सव.
4: दररोज एका भाग्यवान विजेत्याला मिळतील चांदी जोडवे आणि मेगा बंपर ऑफर मध्ये एका भाग्यवान विजेत्याला मिळेल इलेक्ट्रिक स्कूटी.
3: महोत्सव कालावधी दिनांक 17 मे ते 15 जून 2026. आम्हीच घडवणार, आम्हीच विकणार.
4: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स, मेन रोड, हुडको, नांदेड.
5: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
6: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.

श्रोते हो, आज सकाळी 8:40 आपण ऐकाल राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम याविषयी डॉ सलमा हिराणी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांची मुलाखत सकाळी 8:40

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम माने नेत्रालय.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक. डोळे हे अनमोल गडे. अक्षर वाचायला त्रास होतोय, नजरेसमोर धुरकट काहीच दिसत नाही, मोतीबिंदूचा त्रास, काळजी करू नका. डोळ्यांचा कोणताही त्रास झाल्यास नांदेडमधील सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉक्टर माने यांचे माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिकला अवश्य भेट द्या.
2: शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक सुविधा, मोतीबिंदूवर अचूक निदान आणि उपचार. संपर्क 95 27 23 18 28.
1: श्रोते हो, डोळे हे आपल्या शरीरातील अनमोल देणं आहे. जग पाहण्याची, स्वप्न रंगवण्याची ताकद देणारी दृष्टी. या डोळ्यांची काळजी घेणं खूप गरजेचं असतं, कारण डोळे हे खूप नाजूक असतात. डोळ्यांची काळजी कशी घ्यायची याविषयी नेत्ररोग तज्ञ डॉक्टर तुकाराम माने आपल्याला माहिती सांगत आहेत. ऐकूया डॉक्टर माने यांचा वैद्यकीय सल्ला.
3: नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर माने, आय स्पेशलिस्ट नांदेड. आज आपला

0: विषय आहे मधुमेहामुळे होणारे डोळ्यावर दुष्परिणाम आणि उपचार। तर मधुमेह म्हणजे काय? मधुमेहामध्ये रुग्णांच्या रक्तामध्ये साखरेचे प्रमाण प्रमाणापेक्षा जास्त असणे याला आपण मधुमेह म्हणतो। मधुमेह लहानपणापासून मोठ्यापर्यंत कुणालाही होऊ शकतो, पण त्याचे प्रमाण वयस्कर लोकांमध्ये जास्त आढळते। आज भारत जगामध्ये मधुमेहाची राजधानी बनला आहे। ती केवळ चुकीची आहार पद्धती, व्यायामाचा अभाव, दैनंदिन ताणतणाव व बऱ्याच प्रमाणात अनुवंशिकतेमुळे झालेला आहे। मधुमेह झालेल्या रुग्णामध्ये डोळ्यावर काय लक्षणे आढळतात आणि त्याच्या डोळ्यावर काय परिणाम होतो आणि त्यावर उपचार काय करायचे हे आपण बघूयात। साधारणतः कमी दिसणे, चष्म्याचा नंबर वारंवार बदलणे, रात्री गाडी चालवताना त्रास होणे ही साधारणतः रुग्णामध्ये लक्षणे आढळतात। मधुमेहामुळे डोळ्यावर काय परिणाम होतात हे आपण बघूयात। त्यामध्ये डोळ्याच्या पाठीमागच्या पडद्यावर सूज येणे, रक्ताचे डाग जमा होणे, डोळ्याच्या पडद्यावर रक्तस्राव होणे, डोळ्याची नस, त्याला आपण ऑप्टिक नर्व असे म्हणतो, त्यावर सूज येणे, पाठीमागचा पडदा जाग्यावरून सरकणे, काही रुग्णांमध्ये मोतीबिंदू पण होऊ शकतो आणि काही रुग्णांमध्ये काचबिंदू पण होऊ शकतो। ही सगळे परिणाम मोतीबिंदूच्या मधुमेहाच्या रुग्णांमध्ये होऊ शकतात। या सर्व गोष्टीमुळे काही रुग्णांमध्ये काळजी जर घेतली नाही तर पूर्ण अंधत्व सुद्धा येऊ शकतं आणि हे आलेलं अंधत्व कायमचे असते, त्याला कुठलीही उपचार पद्धती लागू होत नाहीये। सुरुवातीला जर वेळीच उपचार करून घेतले नाही व मधुमेह नियंत्रणात ठेवला नाही तर डोळ्यावर होणारे दुष्परिणाम व येणारे अंधत्व पूर्णपणे टाळता येऊ शकते। त्यासाठी काय करायला पाहिजे हे आपण आता बघूयात। योग्य आहार, योग्य व्यायाम व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य औषधे घेणे जरूरी आहे, जेणेकरून मधुमेह नियंत्रणात राहील। आता आपण डोळ्याच्या उपचाराविषयी बोलूयात। मधुमेहामुळे पाठीमागच्या पडद्यावर सूज आली असेल तर आपण ते इंजेक्शन देऊन कमी करू शकतो। डोळ्यामध्ये रक्तस्राव होत असेल तर लेझरने आपण कमी करू शकतो। व डोळ्यामधील रक्तस्राव खूप दिवसापासून असेल व बाकी कुठल्याही गोष्टीमुळे कमी होत नसेल तर डोळ्याचे ऑपरेशन करून तो नाहीसा करता येतो। मला मधुमेही रुग्णास आवर्जून सांगायचे आहे की डोळ्याची दर 6 महिन्याला पूर्ण तपासणी करणे गरजेचे आहे। योग्य व्यायाम करावा, योग्य आहार घ्यावा। जर रुग्णांनी त्याच्या आरोग्याची पूर्ण जबाबदारी घेतली तर खूप सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल। शेवटी मी हे सांगतो, आनंदी आणि तणावमुक्त निरोगी जीवनशैली स्वीकारा व मधुमेहाला दूर ठेवा। धन्यवाद।
1: डोळ्यातून जग दिसतं सुंदर, जपा त्यांना, ठेवा निरोगी निरंतर। डोळे हे आपल्याला दृष्टी देतात, त्यांची काळजी घ्या, वेळेवर तपासणी करा। डोळे हे अनमोल गडे। अक्षर वाचायला त्रास होतोय, नजरेसमोर धुरकट काहीच दिसत नाही, मोतीबिंदूचा त्रास, काळजी करू नका। डोळ्यांचा कोणताही त्रास झाल्यास नांदेडमधील सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर माने यांचे माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिकला अवश्य भेट द्या।
2: शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक सुविधा, मोतीबिंदूवर अचूक निदान आणि उपचार। मोतीबिंदू थांबवा, दृष्टी मिळवा। संपर्क 95 27 23 18 28।
1: डोळे हे अनमोल गडे। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक।

0: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात माने नेत्रालय. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

0: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।
1: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।
0: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा।
1: आमचा फोन क्रमांक 9404761252
0: 9404761252।
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा।
2: हॅलो फोन फरमाइश।
0: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी।
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता।
2: फोन फरमाइश।

आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 झाले आहेत. यानंतर ठीक 7:10 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र आणि 7:25 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातल्या कामासह राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प राबवण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या अपात्र महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाही, मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा. पुरुष लाभार्थींकडून मात्र पैसे परत घेतले जाणार. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्राचा देशात सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या 5 राज्यांमध्ये समावेश. छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेची कामं जलद

0: पूर्ण करण्याचे निर्देश आणि नैऋत्य मोसमी पाऊस उद्यापर्यंत केरलममध्ये दाखल होण्याची शक्यता. आता सविस्तर बातम्या. ग्रामसडक योजना टप्पा 3 मधल्या कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या 50 कोटी अमेरिकी डॉलरच्या कर्जाला तसंच राज्य निधीच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँक या दोन्ही बँकांकडून राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला प्रत्येकी 8,700 कोटी रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे. राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प राबवण्यासही कालच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. भारतीय रस्ता काँग्रेस IRCच्या मानकानुसार राज्यातल्या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी 3 वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळासाठी विविध पदांची निर्मिती करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली. मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेतून वगळलेल्या अपात्र महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत असा निर्वाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. या योजनेसाठीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांपैकी 5 लाख जणींच्या कुटुंबात सरकारी नोकरी असल्याचं उघड झालं, तसंच 10 लाख जणींचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं, त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ज्यांनी KYC केलं अशा 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्या, ज्या लाभार्थी महिला अपात्र ठरल्या त्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत असं ते म्हणाले. 14,000 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेण्याचा प्रकार उघड झाला, या पुरुषांकडून मात्र त्यांनी मिळवलेले पैसे परत घेतले जातील असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले,
1: ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही. आणि आजही यांच्यापैकी कोणी जर KYC करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत. मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील, त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत.
0: दरम्यान काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शेतकरी कर्जमाफीविषयी निर्णय जाहीर होण्याची अपेक्षा होती, मात्र निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे त्याची अधिकृत घोषणा करता येणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार आहे. सामान्य प्रशासन विभागानं राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं पत्र जारी केलं आहे. कांद्याला 3,000 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं काल पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केलं. कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केली. नांदेड जिल्ह्याच्या हदगाव इथं तहसील कार्यालयावर काँग्रेस पक्षानं काल गाढव मोर्चा नेला. पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले होते. मुंबईत आझाद मैदानावर राज्यभरातले अंगणवाडी, आशा, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि असंघटित क्षेत्रातल्या हजारो कामगारांचं आंदोलन काल दुसऱ्या दिवशीही सुरू राहिलं. या पार्श्वभूमीवर सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स सीटूच्या शिष्टमंडळानं राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेऊन विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं. सर्व क्षेत्रातल्या कामगारांचं नियमितीकरण आणि किमान 30,000 रुपये मासिक वेतनाचा समावेश, तसंच भविष्य निर्वाह निधी, कर्मचारी राज्य विमा योजना आणि पेन्शन योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी या कामगारांनी केली आहे. दिल्लीतल्या एका न्यायालयानं नीट पेपरफुटी प्रकरणातल्या 5 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीची मुदत 15 जूनपर्यंत वाढवली आहे. मांगीलाल खाटीक, विकास बिवल, दिनेश बिवल, यश यादव आणि धनंजय लोखंडे यांचा यात समावेश आहे. मनीषा हवालदार, डॉ मनोज शिरुरे आणि तेजस शहा या आरोपींना न्यायालयानं 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात पालघर जिल्ह्यात आंबेसरी गावाजवळचा MT-07 या पर्वतीय बोगद्याचं काम यशस्वीपणे पूर्ण झालं आहे. या कामात अत्याधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञान आणि भूतांत्रिक उपकरणांचा वापर करण्यात आला असून सुरक्षिततेच्या सर्व मानकांचं काटेकोर पालन करण्यात आलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्राचा देशात सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या 5 राज्यांमध्ये समावेश झाला आहे. केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबद्दल महाराष्ट्राचं अभिनंदन केलं.

0: 29 मे रोजी देशात आतापर्यंतचे एका दिवसातल्या सर्वाधिक म्हणजे 15,000 घरांवर प्रकल्प बसवण्यात आले असून त्यापैकी 4,700 प्रकल्प महाराष्ट्रातले आहेत. राज्याने मे महिन्यात या योजनेसाठी सादर अर्जांमध्ये देशात प्रथम क्रमांक, प्रकल्प बसवलेल्या एकूण घरांमध्ये दुसरा क्रमांक, प्रकल्पांच्या तपासणीमध्ये पहिला क्रमांक आणि पुरवठादारांच्या नोंदणीमध्ये दुसरा क्रमांक मिळवला आहे. नाशिकच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचा पदवी प्रदान संचालन सोहळा काल लष्करी थाटात पार पडला. लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचं 18 आठवड्यांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या 25 प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह 10 प्रशिक्षकांची तुकडी यावेळी देशसेवेत दाखल झाली. यामध्ये 2 महिला वैमानिकांचाही समावेश आहे. एसटी बस उशिरा सुटल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सगळ्या बस नियोजित वेळेपूर्वी फलाटावर असाव्यात, त्याचं तिकीट वितरण वेळेत व्हावं, विशेषतः पहाटे 5 ते सकाळी 10 या कालावधीतल्या सर्व बस फेऱ्या नियोजित वेळेवर होतील याची विशेष दक्षता घ्यावी असे निर्देश सरनाईक यांनी काल यासंदर्भातल्या बैठकीत दिले. केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 12 वर्षांमध्ये सरकारने एक देश एक कर प्रणाली म्हणजे जीएसटी सुधारणा करून अर्थव्यवस्थेला मोठी बळकटी दिल्याचं माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात आकाशवाणीशी बोलताना ते म्हणाले,
1: गेल्या 12 वर्षांमध्ये भारताचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब यांनी देशाला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याच्या दिशेने हालचाल केलेली आहे आणि भारत देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम मागील 12 वर्षांमध्ये झालेलं आहे. 2014 ज्यावेळेस मोदी साहेबांनी प्रधानमंत्री म्हणून काम सुरू केलं त्यावेळेस अर्थव्यवस्था 10व्या नंबरला होती, पण आता ही अर्थव्यवस्था 4थ्या नंबरला आलेली आहे. त्याचं एकमेव कारण जर पाहिलं असेल तर वेगवेगळे रिफॉर्म्स प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात केलेले आहेत. विशेषतः जीएसटी लागू करून देशात एक राष्ट्र एक कर व्यवस्था निर्माण करण्यात आली, त्यामुळे व्यापार सुलभ झाला.
0: छत्रपती संभाजीनगर शहराला नियोजित वेळेत पाणीपुरवठा सुरू होण्यासाठी उर्वरित आवश्यक कामं जलदगतीनं पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले आहेत. येत्या 12 जूनपर्यंत वाढीव पाणीपुरवठा करण्याच्या अनुषंगानं काल नक्षत्रवाडी इथल्या जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. अन्न आणि औषध प्रशासनानं काल छत्रपती संभाजीनगर इथं एका शीतपेयाचा मोठा साठा जप्त केला. ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या नावाने हे पेय विक्रीसाठी आणलं जाणार होतं. या कारवाईत करोडी परिसरातल्या एका खासगी गोदामातून प्रत्येकी 400 मिलीलिटरच्या 36,468 बाटल्या जप्त करण्यात आल्या. बाजारभावानुसार या पेयाची किंमत सुमारे 20,78,000 रुपये आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया कालपासून सुरू झाली. ही प्रक्रिया 28 जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं राबवण्यात येणार आहे. परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर आणि संदलापूर इथं युवा जलदिंडी 2026 अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये गावोगावी जाऊन भूजल संवर्धन, पाणी बचत आणि जलस्रोत संरक्षणाचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. उन्हाच्या वाढलेल्या तीव्रतेमुळे धाराशिव जिल्ह्यात 11 गावात 16 टँकर्सनं तर 65 गावांमध्ये 99 विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा केला जात आहे. यात धाराशिव तालुक्यातल्या 7 गावांसाठी सर्वाधिक 11 टँकर्समधून तर भूम तालुक्यातल्या 4 गावांसाठी 5 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नैऋत्य मोसमी पाऊस उद्यापर्यंत केरलममध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. लक्षद्वीप, केरलम, तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागर परिसरात उद्यापासून मोसमी पाऊस पुढे वाटचाल करेल असा अंदाज आहे. दरम्यान राज्यात काल चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 43.3 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी आणि बीड इथं सरासरी 40 तर छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि धाराशिव इथं सरासरी 39 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांना आज वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. ग्रामसडक योजनेच्या 3 टप्प्यातल्या कामासह राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प राबवण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. लाडकी बहिणी योजनेतून वगळलेल्या अपात्र महिलांकडून पैसे परत घेणार नाही, मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा. आणि छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेची कामं जलद पूर्ण करण्याचे निर्देश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.

0: FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:20 झाले आहेत.
1: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाइश.
2: चली बाप सारा जगाचा परिपूर्ण.
3: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
3: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 या वेळेमध्ये फोन करा.
1: आमचा फोन क्रमांक 9404761252
3: 9404761252.
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाइश.
3: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10:00.
4: फोन फरमाइश.
5: मुळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने 100% उपचार.
6: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंदाराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
5: मोबाईल 94 23 13 87 189.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
2: जरी बाप सारा जगाचा परी तू आम्हाला करांची तू माऊ.
3: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
3: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
1: आमचा फोन क्रमांक 9404761252.
3: 9404761252.
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर ठीक 7:25 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: थँक्यू डॉक्टर. मला सांगा की महिलांच्या बाबतीमध्ये जेव्हा स्मोकिंग किंवा तंबाखू खाणं असेल म्हणा किंवा अल्कोहोल घेणं असेल तर त्याचा परिणाम कुठेतरी त्यांच्या इनफर्टिलिटीवरती एकूणच त्यांच्या आरोग्यावरती कितपत होतो?
2: मी तुम्हाला हेड नेक कॅन्सर सांगू शकतो आणि हे टंबॅको अल्कोहोल अरिकानट आहे. जर हे प्री मॅच्युअर आपण खाल्लेलं आहे एस्पेशली महिलांमध्ये, त्यामध्ये इमॅच्युअर बेबीज किंवा लो बर्थ वेट बेबीज होऊ शकतात, त्यांच्या प्रेग्नेन्सीवर पण इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि मला असं वाटतं की आपण जेंडर भेद नाही करायला पाहिजे, मेल किंवा फिमेल. मला काय वाटतं की आपल्याला आता आपण ज्या 21st सेंचुरीमध्ये आपण जातोय तिथे महिला त्यामध्ये फार स्ट्रेस असतो, ते फार कामं करतात. आपल्याला हे कळायला हवं की का असं होतोय. हे फक्त फॅशन स्टेटमेंट नाही आहे, त्यांच्यावर स्ट्रेस आहेत. चांगल्या साध्या पदांवर आपल्या आज महिला आहेत आणि त्यावर हे स्ट्रेस आहेत, काम करण्याची प्रेशर आहे, त्यामुळे हे सगळे व्यसन लागतात आपल्याला. तर कॅन्सर हा भेदभाव करत नाही की कोण मेल आहे आणि कोण फिमेल आहे. आपल्या इंडियामध्ये ओल्ड कॅन्सरचा प्रकार मेलमध्ये जास्त आहे, कारण की मेल जास्त टबॅको खातो आणि जास्त काम करत होता. आता तो ऑलमोस्ट इक्वलवर आलेला आहे, त्यामुळे महिलांमध्ये पण हे सगळे टबॅको हे जास्त युज केल्यामुळे आपल्याला कॅन्सरचा आता प्रकार जास्त दिसतो.
1: अच्छा. आणि डॉक्टर मला सांगा की पॅसिव्ह स्मोकिंग काय नेमकं आहे आणि पॅसिव्ह स्मोकिंग वाल्यांना सुद्धा कॅन्सरची भीती आहे का?
2: एक्झाम्पल, फर्स्ट हँड स्मोकिंग, सेकंड हँड स्मोकिंग अँड थर्ड हँड स्मोकिंग. तुम्हाला तिन्ही सांगतो. मी स्मोक केलं, मला प्रॉब्लेम झाली, मी फर्स्ट हँड स्मोकर. तुम्ही स्मोकर नाहीये पण तुम्ही माझ्या बाजूला बसलेले आहे, तुम्ही सेकंड हँड स्मोकर.
1: अच्छा.
2: मी स्मोकिंग केली, हे प्रोग्राम संपला, मी घरी गेलो, हे इथे बसले, इथे जे पण पार्टिकल्स होते त्यांना थर्ड हँड स्मोकिंग. थर्ड हँड स्मोकिंग नाही कॅन्सर होतो.
1: बापरे.
2: नंबर्स हे आहेत की जर 1 मिलियन टबॅको मुळे डेथ होते, 1 मिलियन बिकॉज ऑफ सेकंड हँड स्मोकिंग.
1: बापरे.
2: दॅट इज अ बिग नंबर. असं ही काय मनगढत नाहीये, याला एव्हिडन्स आहे.
1: अच्छा डॉक्टर, असेही काही लोक आपल्याला बघायला मिळतात की ते अगदी मोठ्या गर्वाने सांगत असतात की मी आयुष्यभर सिगारेट प्यालो, मी आयुष्यभर तंबाखू खाल्ली पण मला कुठे कॅन्सर झाला, आणि त्याचीच प्रेरणा घेऊन बाकीचे त्याचे मित्रमंडळी असतात ते मग आणखीन स्मोकिंग अल्कोहोल घ्यायला तयार असतात ते. तर अशी जी लोक असतात की जी म्हणजे काही काही म्हातारी लोक सुद्धा बघितलेत की अरे आम्ही तर जन्मभर खात आलोय की आम्हाला कुठे काय झालंय अशी म्हणणारी, तर काय नेमकं हे आहे?
2: यासाठी माझ्याकडे 2 स्टेटमेंट आहेत. तुम्ही तुमच्या मुलांना आणि मुलींना सांगणार तंबाखू खायला, तुम्हाला आत माहित आहे ना की चांगलं नाही हे, तुम्ही फक्त रॉंग रॅशनल म्हणतोय, रॉंग रिझन देतात की मी खाल्ल्या मला काय किंवा माझ्या आजोबांनी खाल्ल्या त्यांना काय होत नाही. पण जर तुम्ही तुमच्या मुलांना सांगणार का तंबाखू खायला, नाही सांगणार. सेकंड, तुम्ही बाईक चालवताय, मी बाईक चालवतोय, मी दारू पिलेला आहे, तुम्ही दारू पिलेला नाही, ऍक्सिडेंट तुमचा झाला, मी सांगणार दारू पिता माझा ऍक्सिडेंट झाला नाही, पण चान्सेस माझ्या मध्ये जास्त आहे ऍक्सिडेंट व्हायचे. सेम जर तुम्ही तंबाखू खाला, चान्सेस फार जास्त आहे कॅन्सर व्हायचं. आणि जे तुमच्या हातामध्ये आहे, आपण 10 दिवस 1 वर्षाचे मुलांना बाहेरलेलं आहे कॅन्सर झालेलं, त्यांचा काय दोष आहे? त्यांनी काय तंबाखू खाल्लेला नाही आहे.
1: बरोबर.
2: पण तुम्ही खाऊन हा समोर जातोय, तुम्हाला माहित आहे हे प्रॉब्लेमॅटिक आहे, तुम्ही काय करताय? That is the reason why tobacco is one of the preventable causes of cancer. You can prevent cancer with that by not having tobacco.
1: Okay.
2: Similarly, oral cancer is one of the most preventable oral cancer. You can stop oral cancer.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर मला सांगा की कॅन्सर म्हटलं की जसं मानसिक खच्चीकरण आपलं होतं तसंच एक विचार मनामध्ये येतो की हे पैशाचं गणित सगळं कसं जुळवायचं, तर मला सांगा की आपण शासनातर्फे काही गरीब लोकांसाठी म्हणा किंवा कॅन्सर पेशंटसाठी काही योजना राबवल्या जातात का?
2: खूप योजना आहेत. तुमच्या माध्यमातून

0: मला हे सांगायचं आहे की अफोर्डेबिलिटी शुड नॉट बी अन इश्यू इन कॅन्सर. हॉस्पिटलवर जास्त अवलंबून नाहीये, पेशंटवर अवलंबून आहे.
1: डॉक्टर हितेश, मला सांगा की एखाद्याची फार इच्छा आहे की दारू सोडायची आहे, सिगारेट सोडायची आणि तंबाखू सोडायची आहे, तर त्यांनी काय नेमकं करायचं, त्यांनी कुठे जायचं, कोणाची मदत घ्यायची?
0: स्वतःची. याला आपण इंग्लिश मध्ये टर्म बोलतो कोल्ड टर्की. म्हणजे द बेस्ट वे टू लीव्ह टोबॅको इज सेल्फ विल. सेल्फ विलच एक मेडिसिन आहे ज्याने तुम्ही तंबाखू सोडू शकता. तुम्ही तुमच्या बोलण्यावर, माझ्या बोलण्यावर किंवा लोकांच्या बोलण्यावर तुम्ही तंबाखू सोडू शकत नाही. ते आतून यायला पाहिजे की आपला तंबाखू सोडायचं आहे. आणि आतून यायला तुम्हाला रिमाइंडर्स लागतात. कधी कधी फोनवर तुम्ही स्क्रीनशॉट ठेवलाय की तंबाखू सोडायची, किंवा एका हातामध्ये आपण धागा बांधलेला आहे की लाल धागा म्हणजे तंबाखू सोडायची. कान मध्ये आपण, मला माहित आहे की माझी आई सांगायची तू कान मध्ये खडा करून घ्या, हे करायचं नाही. मला कधी कळत नाही, कळत नसायचं, आता कळतोय. कानाचा खडा म्हणजे रिमाइंडर आहे की हे करायचं नाही. तसंच हे काफी रिमाइंडर्स असतात, हे युज केलं तर आपल्याला टबाखू सोडता येतं. हे नॉन फार्माकोजेनिक म्हणजे मेडिसिनचे व्यतिरिक्तचे हे
1: स्वतःच्या मनाची तयारी करणं खूप गरजेचं.
0: एक्झॅक्टली. सेकंड इज यू डिले द टाइम. एक्झाम्पल, तुम्ही सिगरेट पिता संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, 6 वाजता तुम्ही म्हणजे टाइम, एक्झाम्पल माझी कॉफीची टाइम आहे 5 वाजेपर्यंत, त्या सकाळी 6 वाजता मी चहा घेतो. तसंच एक टाइम असते की त्यावेळी मला सिगरेट लागतो किंवा तंबाखू लागते, तो 1 तासाने डिले करा.
1: अच्छा,
0: त्यावेळी तुम्ही घेऊ नका, 1 तासाने डिले करा. जे आपले एन्व्हायरमेंट आहेत, फ्रेंड्स आहेत, तो त्यावेळी साठी चेंज करा. कारण की फ्रेंड्स, सी पियर प्रेशर हा एक टर्म आहे. पियर म्हणजे फ्रेंड्स, प्रेशर. फ्रेंड्सच्या प्रेशर मुळेच हा फर्स्ट आपला धक्का लागतो तंबाखूचा. तर आपण फ्रेंड्स सर्कल चेंज करतो, जर आपण तो 1 तासाने किंवा 1 दिवसाने आपण डिले केला त्यांनी फार आपल्याला, कारण की तो आपला जी हवी असते ती क्रेविंग्स असते ती तो त्यावेळेस आपल्याला जास्त असते. तो 1 तास काढला ना आपण तर खूप चांगलं आपल्याला हेल्प भेटतो नॉन फार्माकोजेनिक. त्यानंतर आपल्याला फार्माकोजेनिक म्हणजे मेडिसिन म्हणजे आपण निकोटीन पॅचेस असतात, निकोटीन गम्स असतात, ते आपण घेऊ शकतो. पण निकोटीन गम्स इज नॉट द रिप्लेसमेंट ऑफ टबॅको.
1: मला हेच डॉक्टर विचारायचं आहे की हल्ली असं ऐकलं जाते की तंबाखू सोडायची असेल तर, म्हणजे ते तंबाखूची तुम्ही आता जसं सांगितलं की ती एक आपल्याला हे होते की आता यावेळेत आपल्यालाही खायचे असं, पण त्याला सबस्टिट्यूट म्हणून एक च्युइंगम किंवा चॉकलेट असं काहीतरी आलेलं आहे, त्याची पण सवय लागू शकते.
0: इलायची, दालचिनी, लवंग तुम्ही घेऊ शकता. तुम्ही च्युइंगम, निकोटीन पॅचेस, पॅचेस असतात म्हणजे तुम्ही पॅच लावलं ना ते 8 दिवस तुम्हाला असं वाटलं नाही की मला सिगरेट घ्यायची. निकोटीन पॅचेस असते, सिगरेट चेन स्मोकर असतात, 10 पॅकेट जास्त तंबाखू घेतात त्यांना आपण निकोटीन पॅचेस पण लावतो. च्युइंगम असतात, हे सगळं रिप्लेसमेंट आपण करू शकतो. पण सर्वात इम्पॉर्टंट आहे कोल्ड टर्की म्हणजे सेल्फ विल. त्याच्याऐवजी तुम्ही काही पण केलं तरी काही तुम्हाला तुमची तंबाखू थांबणार नाही. इंडियामध्ये क्विट रेट इज 14% आफ्टर कोल्ड टर्की. म्हणजे तुम्हाला आतून माहिती आहे की हे प्रॉब्लेमॅटिक आहे, मला सोडायला
1: आहे,
0: तरी पण ओनली आउट ऑफ 114 पीपल कॅन क्विट टबॅको.
1: पण डॉक्टर, मुळात आपल्याला हेड्यांनी कॅन्सर होऊच नये किंवा मुखाचा कॅन्सर होऊच नये, म्हणून आपण काय काळजी घ्यायची, आपली लाईफस्टाईल कशी असायला हवी?
0: तुम्ही सांगितलं की एक जे व्यसन आहे तुम्ही सोडा. आउट ऑफ 100 ओरल कॅन्सर, 85 बिकॉज ऑफ टबॅको, अल्कोहोल, अरेका. आउट ऑफ 100, 85 तुम्ही हे तंबाखू सगळे कमी केला तुम्ही तर फक्त 15 ओरल कॅन्सर राहणार आउट ऑफ 100. अजून एक प्रकार आहे क्रॉनिक म्युकोसल ट्रॉमा, म्हणजे शार्प टूथ असतं ना आपला, दाताचा शार्प नुकीला दात असतात, ते पण लागून तिथे घाव होऊ शकतो. एव्हिडन्स नाही आहे की ते टू डायरेक्टली कॉज करतो, पण कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर होऊ शकतो. आपला आर्टिकल आपण पब्लिश केला होता जर्नल मध्ये 2017 मध्ये, त्यामध्ये आपल्याला कळलं आहे की हे म्हणजे असोसिएशन आहे, पण यांनी कॅन्सर होतो हे आपल्याला माहित नाही, पण असोसिएशन आहे. त्यामुळे शार्प टूथ पण कुठे असला किंवा तुमची डेंचर कवळी आहे ती बरोबर इलफिटिंग आहे, बरोबर लागत नाही, वारंवार तुम्ही लागते, तर ते ठीक करून घ्या. तुम्ही सांगितलं हायजीन चांगलं तुम्ही ठेवायला हवं आपल्याला. 5th इज गुड स्लीप, 6th इज गुड एक्सरसाइज. नॉन ओबीस म्हणजे फॅट कमी करा, एक्सरसाइज चांगलं करा, BMI बॉडी मास इंडेक्स चांगलं ठेवा, बिलो 20-23 ठेवा. हे सगळे चांगले फॅक्टर असतात, त्यांनी तुम्ही कॅन्सरला प्रिव्हेंट करू शकता.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर हितेश, जाता जाता आपल्या चर्चेच्या शेवटी काय संदेश द्या?
0: कॅन्सरनी घाबरायचं नाही, बिलकुल घाबरायचं नाही. आता या प्रोग्राम मध्ये आपल्याला कळलं आहे की कोण कोणत्या फॅक्टर्स मध्ये मुळे कॅन्सर होतो, ते करायचं नाही, आणि कोणकोणते

0: चांगली गोष्ट आहात किंवा एक्सरसाइज आहे, स्लीप आहे, ती आपण चांगली घेतली पाहिजे. त्याने आपली इम्युनिटी वाढते आणि त्यांची कॅन्सर प्रिव्हेंट होतो. कॅन्सर झालाही तरीही बटच्या नंतरच्या स्टेटमेंटला तुम्ही लक्ष द्या, कॅन्सर इज देअर बट इट इज क्युरेबल. सो फोकस ऑन क्युअर. इफ इट इज क्युरेबल यू कॅन बी बॅक टू लाईफ अँड ऑल्सो बॅक टू वर्क.
1: नक्कीच डॉक्टर.
2: श्रोते हो, आजच्या दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारण, उपचार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रतिबंध याबाबत अत्यंत उपयुक्त माहिती जाणून घेतली. कर्करोग म्हणजे शेवट नाही, तर वेळीच निदान झाले तर तो जिंकता येतो, हा विश्वास आज डॉक्टर हितेश सिंघवी यांनी आपल्या शब्दातून आपल्यासमोर ठेवला आहे. तंबाखू आणि व्यसनांपासून दूर राहणं, स्वतःची नेहमी तपासणी करणं आणि लक्षणांकडे दुर्लक्ष न करणं हेच खरे कर्करोग प्रतिबंधाचे सूत्र आहे. सर, आपण दिलखुलास कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांनाही महत्वाची माहिती दिली, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एका नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आहे? कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय? बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका. मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही वनिता मंडळ.
2: FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 7:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात जयवंत कुलकर्णी यांनी गायलेली शांता शेळके यांची सुगम गीतरचना. संगीतकार आहेत देवदत्त साबळे.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजामध्ये रमेश अणावकर यांची गीतरचना. संगीतकार आहेत वसंत प्रभू.

0: भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.
1: मुलभूत मुतखडा स्त्रियांच्या आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने 100% उपचार.
2: संपर्क डॉक्टर अशोक पाटील एमडी होमिओपॅथी आणि डॉक्टर चंदाराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
1: मोबाईल 94-23-87-89.
3: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
4: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
5: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
6: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
5: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
6: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
5: आमचा फोन क्रमांक 9404-76-1252
6: 9404-76-1252.
5: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
7: हॅलो, फोन फरमाईश.
6: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
5: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
7: फोन फरमाईश.
8: टेरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड खास अधिक मास निमित्त सादर करत आहे चांदी जोडवे महोत्सव.
9: दररोज एका भाग्यवान विजेत्याला मिळतील चांदी जोडवे आणि मेगा बंपर ऑफर मध्ये एका भाग्यवान विजेत्याला मिळेल इलेक्ट्रिक स्कूटी.
8: महोत्सव कालावधी दिनांक 17 मे ते 15 जून 2026. आम्हीच घडवणार, आम्हीच विकणार.
9: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स, मेन रोड, हुडको, नांदेड.
10: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
11: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
12: जाणकार बना, सतर्क रहा.

लता मंगेशकर यांनी गायली आरती प्रभू यांची गीतरचना पंडितलीत. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. आणि कार्यक्रमा शेवटी ऐकूयात सुमन कल्याणपूर आणि अरुण दाते यांनी गायली मंगेश पाडगावकर यांची सुगम गीतरचना. संगीतकार आहेत श्रीनिवास खळे.

श्रोतो हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 8 वाजत आहेत. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आशा भोसले यांनी गायली, पी सावळाराम यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेली शांता शेळके यांची गीतरचना. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.
1: तेरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड खास अधिक मास निमित्त सादर करत आहे चांदी जोडवे महोत्सव.
2: दररोज एका भाग्यवान विजेत्याला मिळतील चांदी जोडवे आणि मेगा बंपर ऑफर मध्ये एका भाग्यवान विजेत्याला मिळेल इलेक्ट्रिक स्कूटी.
1: महोत्सव कालावधी दिनांक 17 मे ते 15 जून 2026. आम्हीच घडवणार, आम्हीच विकणार.
2: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स, मेन रोड, हुडको, नांदेड.
3: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
4: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
5: प्राध्यापक पौल सरांचे संकेत हॉस्टेल.
6: इयत्ता 1 ते 10 मुलांसाठी आणि संजीवनी मुलींचे हॉस्टेल. इयत्ता 1 ते 12 मुलींसाठी प्रवेश चालू आहे.
5: संपर्क ओंकारेश्वर नगर, तरोडा बुद्रुक, नांदेड.
6: मोबाईल 98 90 29 87 26.

आशा भोसले यांनी गेलेली सुरेश भट यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते हृदयनाथ मंगेशकर. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात शांताराम नांदगावकर यांची आशा भोसले यांनी गायलेली सुगम गीतरचना. संगीतकार आहेत अनिल अरुण.

आशा भोसले यांनी गायलेल्या या सुगम गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 8:30 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करण्यात येणार. डीआरडीओकडून रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी. नेपाळसोबत सीमा प्रश्नाच्या निराकरणाबाबतीत त्रयस्थ पक्षाचा हस्तक्षेप भारतानं फेटाळला. आणि महिलांच्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. आता सविस्तर बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल दिला. कुटुंबाच्या व्याख्येमधून विवाहित मुलींना वगळणं हे स्पष्टपणे मनमानी अन्यायकारक आणि घटनाबाह्य असल्याचं न्यायालयानं सांगितलं. न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं अनुकंपा नियुक्तीच्या उद्देशानं कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एका प्रकरणातील आदेश रद्द ठरवला. सरकारनं घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करून त्याऐवजी एका सर्वसमावेशक उत्पादक किंमत निर्देशांक प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातली महागाई आणि किंमत निर्धारण विषयक माहितीची चौकट आधुनिक करण्यासाठी आणि

तिला जागतिक स्तरावरील सर्वोत्तम कार्यपद्धतीशी सुसंगत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सरकारनं घाऊक किंमत निर्देशकांचे आधार वर्ष 2011-12 2022-23 करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या निर्देशांकाची सुधारित मालिका प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून पुढील 5 वर्षांपर्यंत घाऊक किंमत निर्देशांकासोबत प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर हा निर्देशांक पूर्णपणे बंद केला जाईल. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे DRDO आणि भारतीय वायुदलानं स्वदेशी बनावटीच्या रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या काल चांदीपूर इथल्या केंद्रावर यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या. क्षेपणास्त्र सोडल्यानंतर त्यानं लक्ष्याचा अचूकपणे वेध घेतला. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यात आंबेसरी गावाजवळ तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे. उच्चगती रेल्वे विभागात वेगानं होत असलेल्या प्रगतीचं हे एक द्योतक असल्याचं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं. हा पर्वतीय बोगदा 417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंद असून उच्चगती बुलेट ट्रेनसाठी पूरक अशा प्रगत देखरेख आणि सुरक्षितता प्रणालींनी तो सुसज्ज करण्यात आला आहे. दिल्लीत अंमली पदार्थ नियंत्रण सहकार्यासंबंधित भारत आणि म्यानमार यांच्यात काल 8वी द्विपक्षीय बैठक पार पडली. अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे महासंचालक अनुराग गर्ग यांनी भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं तर म्यानमारच्या अंमली पदार्थ गैरवापर नियंत्रण केंद्रीय समितीचे सहसचिव थॅट लिंग माऊंग यांनी म्यानमार शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं. या बैठकीदरम्यान उभय देशांनी आपल्या प्रदेशातील बदलत्या अंमली पदार्थ तस्करीच्या परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच गुप्तचर माहिती देवाणघेवाण, समन्वित कारवाया, सिंथेटिक अंमली पदार्थांचा सामना करणं, डार्कनेट आधारित तस्करी, अफूची अवैध लागवड यासंदर्भातल्या वाढत्या सहकार्यावर चर्चा केल्याचं NCB आपल्या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भारत दौऱ्यावर आलेले म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन अँग हाईंग यांनी काल मुंबईतील लोकभवनात राज्यपाल जिष्णू देववर्मा यांची भेट घेतली. म्यानमार राष्ट्राध्यक्षांच्या सन्मानार्थ लोकभवनात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नेपाळचे पंतप्रधान बलेंद्र शाह यांनी सीमाप्रश्नाबाबतीत दीर्घकाळ चाललेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी चीन आणि ब्रिटनच्या सहभागाची मागणी केल्यानंतर भारतानं नेपाळसोबतच्या सीमाप्रश्नांच्या निराकरणात कोणत्याही त्रयस्थ पक्षांची भूमिका फेटाळून लावली आहे. सीमाप्रश्नाच्या सर्व पैलूंवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय यंत्रणा स्थापन केली आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. जम्मू आणि काश्मीरबाबत पाकिस्तान युरोपियन युनियनच्या संयुक्त निवेदनात केलेले अनावश्यक उल्लेख देखील भारत नाकारतो असंही जयस्वाल यांनी सांगितलं. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत नेपाळच्या सत्ताधारी राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने आणि त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. या भेटीत भारत नेपाळ विकास भागीदारी आणि लोकांमधील संबंधाबाबत चर्चेवर भर देण्यात आला असं डॉ एस जयशंकर यांनी समाज माध्यमांवरील संदेशात सांगितलं. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नेपाळमधील राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने यांची नवी दिल्लीत भेट घेतली तसंच नेपाळी शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. भारत आणि नेपाळमधील विशेष संबंध अधिक दृढ करण्यासाठी एकत्र काम करण्याचा दृढ निश्चय यावेळी उभय पक्षांनी व्यक्त केला. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी काल सर्वोच्च न्यायालयातील 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती शील नागू, न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, न्यायमूर्ती संजीव सचदेवा आणि न्यायमूर्ती अरुणपल्ली यांच्यासह ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना सर्वोच्च न्यायालयाचे वकील म्हणून शपथ दिली. 22 आणि 27 मे रोजी झालेल्या बैठकीमध्ये कॉलेजियमनं केलेल्या शिफारशींवर कार्यवाही करून केंद्र सरकारनं काल ही पदोन्नती देण्यास मंजुरी दिली. केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी राष्ट्रपतींनी सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर ही नियुक्ती केल्याचं समाज माध्यमांवरून जाहीर केलेल्या संदेशात नमूद केलं आहे. या अध्यादेशामुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 झाली आहे. देशाचं सार्वभौमत्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्य या दोन गोष्टींमध्ये संघर्ष निर्माण झाला तर राष्ट्रीय सार्वभौमत्वाला अग्रक्रम दिला जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलं आहे. विशेषतः अंमली पदार्थ आणि मानसोत्तेजक पदार्थांविषयीच्या प्रकरणांमध्ये विशेषत्वानं राष्ट्रीय सार्वभौमत्वाला प्राधान्य दिलं जाईल.
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिलेला आदेश

0: रद्द करताना सर्वोच्च न्यायालयानं ही टिप्पणी केली आहे. उच्च न्यायालयानं तुरुंगात राहून मोबाईल फोनच्या सहाय्यानं अंमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं चालवल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला जामीन मंजूर केला होता. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 वितरण समारंभ आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात आला आहे. देशभरातील 42 उत्कृष्ट पंचायतींना हे पुरस्कार प्रदान केले जातील. या समारंभादरम्यान दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणीअंतर्गत 34 ग्रामपंचायतींना तर नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणीअंतर्गत 8 पंचायतींना पुरस्कार प्रदान करण्यात येतील. पुरस्कार विजेत्या पंचायतींचे प्रमुख आपल्या सर्वोत्तम कार्यपद्धती आणि कामगिरीबाबत सादरीकरणही करतील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीसाठी सेवांच्या खरेदीशी संबंधित बाबींची चौकशी करण्यासाठी सरकारनं क्षमता विकास आयोगाच्या अध्यक्षा एस राधा चौहान यांची समिती नेमली आहे. त्या आपला अहवाल एका महिन्याच्या आत सादर करतील. दरम्यान मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तर प्रतिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी करण्यासाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं ऑनलाईन पोर्टल खुलं केलं आहे. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रशांत लोखंडे यांची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून मंडळाच्या सचिवपदी वरुण भारद्वाज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी या डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मनं नोव्हेंबर 2024 सुरू झाल्यापासून अवघ्या 2 वर्षांच्या कमी काळात 1 कोटी नोंदणीकृत वापरकर्त्यांचा टप्पा ओलांडला आहे. या मंचावर 140 अधिक थेट टीव्ही वाहिन्या 200 अधिक रेडिओ सेवा थेट कार्यक्रमांचं प्रक्षेपण उपलब्ध करून दिलं जात आहे. जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात ऑपरेशन शेरुवली अंतर्गत दहशतवाद शोध मोहीम कालच्या 10व्या दिवशी देखील सुरू होती. या प्रदेशातल्या घनदाट जंगलातील दहशतवाद्यांचं छुपे तळ शोधून काढण्यासाठी लष्कर आणि अन्य सुरक्षा दलं संयुक्तपणे ही शोध मोहीम राबवत आहेत. इंग्लंडमध्ये टॉन्टन इथं झालेल्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडनं भारतावर 2-1 असा विजय मिळवला. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ही मालिका महत्वाची होती. भारतानं हरमितप्रीत कौरच्या अर्धशतकी खेळीवर 5 बाद 180 धावसंख्या केली. यजमान संघाची अवस्था 3 बाद 38 केल्यामुळे भारतीय संघाला विजयाची आशा होती, परंतु अॅलिस कॅप्सी आणि हेदर नाईट यांच्या शतकी भागीदारीनं हा सामना भारताच्या हातातून गेला. भारतीय महिला क्रिकेट संघ T20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात 14 जूनला एजबस्टन इथं पाकिस्तान विरुद्ध करणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करण्यात येणार. DRDO रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी. नेपाळसोबत सीमा प्रश्नाच्या निराकरणाबाबतीत त्रयस्थ पक्षाचा हस्तक्षेप भारतानं फेटाळला. आणि महिलांच्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:41 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम याविषयी डॉ सलमा हिराणी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांची नम्रता वावळे यांनी घेतलेली मुलाखत.
2: आकाशवाणी नांदेड केंद्राचे कार्यक्रम ऐकणारे आमचे सर्व रसिक श्रोते हो, आपल्या सगळ्यांना नम्रता वावळेचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, आकाशवाणी नांदेड केंद्रावरून आजपर्यंत आपण बऱ्याचशा मुलाखती ऐकल्यात आणि त्या मुलाखतीतून आपल्या सगळ्यांना पडणाऱ्या प्रश्नांचं निरासन पण त्याद्वारे झालेलं आहे. श्रोते हो, आपण आजही त्याच पद्धतीनं एक मुलाखत ऐकणार आहोत आणि यातून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकायला मिळणार आहेत, आत्मसात होणार आहेत. तर श्रोते हो, आज आपण राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत तंबाखूचे दुष्परिणाम, बदलती जीवनशैली आणि त्याची कारणे, लक्षणे आणि घ्यावयाची काळजी याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेणार आहोत. तर याविषयी आपल्या सगळ्यांना सखोल असं ज्ञान आणि मार्गदर्शन करण्यासाठी आकाशवाणी नांदेड केंद्राच्या

0: स्टुडिओमध्ये आम्ही निमंत्रित केलंय. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नांदेड येथील डॉक्टर हिराणी सलमा यांना. तर श्रोते हो, आपल्या सर्वांच्या वतीनं मी डॉक्टरांचं आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार, धन्यवाद मॅडम.
0: डॉक्टर, नुकतंच मी आता सांगितलेलं आहे की तंबाखू हा कशा पद्धतीनं व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या आरोग्याला अगदी खेळून टाकतो याविषयी आपण सविस्तर आम्हाला सांगावं.
1: हे खरी गोष्ट आहे, तंबाखू आपल्या शरीरावर दुष्परिणाम करतोय. हे आपण बऱ्याचदा वेगवेगळे प्रकारचे व्यसन आहे तंबाखूच्या नात्याने, जसे की तंबाखू आहे, सिगरेट आहे, खैनी आहे, जर्दा आहे, असं वेगवेगळे प्रकारचे हे तंबाखूचे प्रोडक्ट्स आहे. हे वापरल्याने आपल्या शरीरावर बरेचसे दुष्परिणाम होतोय. आणि याचे लागवण सुद्धा आपल्या शेतामध्ये करतात, मग त्याची रासायनिक प्रक्रिया करून ते आपण बाजारात ते विकलं जाते ते प्रोडक्ट बनून, आणि ते प्रोडक्ट आपले घरचे आपले मुलं बाळं किंवा सर्व ज्यांनी याचं आहे तंबाखू व्यसन ते घेतात आणि याचं दुष्परिणाम त्याच्यावर होत आहे.
0: अगदी बरोबर आहे. खरं तर डॉक्टर, तंबाखू व्यसनाबाबत तर सर्वांनाच माहिती आहे, पण नेमकं तंबाखू कशाद्वारे निर्माण होतो आणि ते काय आहे याविषयी पण सांगावं.
1: हो मॅडम, जसं मी म्हटली ते रासायनिक प्रक्रिया करून ते तंबाखू बनवतात शेतामध्ये ते उगवणी झाल्यानंतर, आणि त्या प्रोडक्ट झाल्यानंतर वेगवेगळ्या ब्रँडनी त्याचं जर्दा असतो किंवा वेगवेगळे पुडे आहे, इथे मला ते कंपनीचे नाव घेता जमणार नाही, तरी वेगवेगळे बरेचसे तुम्हाला गावाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत हे तुम्हाला मिळणार आहे.
0: अच्छा,
1: काही दुसरी गोष्ट मिळो या ना मिळो, पण हे तर 100% तुम्हाला शेवटच्या गावाच्या टोक्यापर्यंत ही जर्द्याचे प्रोडक्ट जे आहे, तंबाखूचे जे प्रोडक्ट आहे, तुम्हाला निश्चित ते भेटणार.
0: अगदी अगदी. पण डॉक्टर, तंबाखू कोणत्या प्रकारे सेवन केल्या जातं याविषयी सांगावं.
1: एक तर तंबाखू एक स्मोकिंगद्वारा घेता येते, बीडी सिगरेट आहे. दुसरं तंबाखू चळून तंबाखू हातात ते चुनं वगैरे लावून त्याच्या आणि तोंडात त्याचं बनवून ठेवतात कोपऱ्यामध्ये, ज्याच्यामध्ये आपल्याला ओरल कॅन्सर तोंडाचा कॅन्सर होण्याची भीती राहते. आणि नक्कीच ते वारंवार नेहमीसाठी ठेवून आणि आपल्या तोंडाचे जे म्युकोजा असतो आतमधली जी परत राहते तोंडाची, ते त्याच्यामध्ये बिघाड होते आणि हळूहळू ते कॅन्सरचे बळी किंवा स्टार्टिंगला त्यांना प्रथमतः तोंडाचे अल्सर होणे, तोंडामध्ये पांढरं पॅच होणे, मग लाल सट चट्टा होणे, मग त्याच्या फायब्रोसिस होणे. फायब्रोसिस म्हणजे ते शेवटचा टप्पा आहे, त्याच्यामध्ये तुमचं तोंड पूर्णपणे उघडत नाही, तेव्हा तरी कोणाला कुठेतरी वाटते की माझ्या तोंडामध्ये काहीतरी दुष्परिणाम व्हायला, पण ते जेव्हा वेळ येते ते खूप उशिरा होऊन जाते.
0: अगदी.
1: तर आमचं हेच प्राधान्य राहते की पहिले तर हे घेऊ नये, घेतलं तर वेळेवर त्याचे औषध उपचार झालं पाहिजे, जेणेकरून त्याचं हे दुष्परिणाम होणार नाही.
0: अच्छा, खूप छान डॉक्टर. आता आताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे की याचा किती प्रमाणामध्ये आरोग्यावर हानी होत असते, परिणाम होत असतो, हे प्रत्येकाला माहीत असूनही लोक या दिशेने वाटचाल करतात किंवा अनुकरण करतात या गोष्टीचं, मग याविषयी ऐकून खरंच खेद वाटतं. पण आता आपण पाहत आहोत की तंबाखू किंवा स्मोकिंग, सिगारेट या सगळ्या गोष्टी करण्यासाठी हल्ली वयाचं बंधन नाही राहिलं. बरोबर आहे. लहान मुलं असो, तरुण असो किंवा प्रौढ असो, म्हातारे असो, या सगळ्याकडे आपण जेव्हा ह्या गोष्टी करता वेळेस पाहतो, त्यावेळेस एक डॉक्टर म्हणून तुम्हाला काय वाटतं याविषयी सांगावं.
1: हे बघा मॅडम, हे तर विषय गंभीर आहे. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, एक तर तंबाखू घेण्याचे मार्ग म्हणजे ते स्मोकिंग आहे, याला आपण बीडी स्मोकिंग आहे. त्याच्याने आपल्या मध्ये जर बघितलं तर 4% प्रमाण याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये ते निकोटीन जे असतो स्मोकद्वारा जे जातोय ते पसरत आहे. दुसरं, आपण आपल्याला काय वाटते की स्मोकिंग केल्यामुळे यांना त्रास झालाय, तसं नाही. तंबाखूमुळे बी 25% होतोय. हे धूररहित ज्याला म्हणतो आपण व्यसन, त्याच्यामध्ये धूर निघणार नाही, पण हे त्याच्यापेक्षा जास्त हानिकारक आहे. तर याच्याकडे आपण लक्ष देत नाही. आपल्याला काय वाटते, मी तर स्मोकिंग करत नाही, हातात तंबाखू चोळून घेतल्यावर याच्याने एवढं दुष्परिणाम होत नाही.

0: पण याच्या स्मोकिंगपेक्षा धूरपेक्षा याचं धूररहित जास्त हानिकारक असते. तर हे सर्वांनी माहिती घेतली पाहिजे. तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा ऑल ओव्हर भारतामध्ये आपण गॅट्स आणि GYTSचे सर्वे होतो, ते सर्वमध्ये पण आहे ना असं माहिती मिळालेली आहे की पहिले जे वयोगट होतं आपलं मुलांचं मुलींचं की ते 13 वर्षापेक्षा जास्तचे झाल्यानंतर त्याचं प्रमाण वाढत होतं. पण आता ते प्रमाण अजून घटलं आहे, 8 ते 13 वर्ष झालेलं आहे. म्हणजे लहान लहान मुलं मुली हे याच्या व्यसनाकडे वळत आहे आणि याचं प्रतिबंधात्मक आपल्याला करणं भाग पडत आहे.
1: बरोबर आहे. मग आता यामध्ये मुला मुली दोघांचा पण समावेश असल्याचं आपल्याला निदर्शनास आलेलं आहे.
0: येस.
1: आता खरं तर डॉक्टर, लहान मुलं म्हणजे आपल्या भारताचं भविष्य आहे. हे जर व्यसनाधीन झाले तर खूपच अवघड होणार आहे. मग तंबाखूचे सेवन यांना कशा पद्धतीने लागते बरं, याविषयी सांगावं.
0: हे बघा मॅडम, हे कसं आहे, तंबाखू म्हणजे सहसा असं तुम्हाला सवय लागणार नाही. हे एक तर काय आहे, आपलं घरचे वयस्कर लोक जे आहे घरचे जे घेतात आणि अननोईंगली त्यांना माहिती नसतं की बाबा हा माझे लेकरं आहे माझे बाळ आहे ते बघून राहिले मला. त्यांना काय वाटते, माझं बाबांनी घेतलं आईनी घेतलं तर हे घ्यायला काय हरकत नाही, मी बी घेऊ शकते. पण तिथून एक सुरुवात होते किंवा बाळाला वाटते की बाबा माझे आई बाबा घेतात किंवा माझे काका काकी कुणी असो एक्स वाय झेड त्यांनी घेतलं तरी मलाही घे म्हणजे चांगली गोष्ट आहे त्यांना असं वाटते.
1: अगदी.
0: आणि दुसरं एक फ्रेंड सर्कल असते, पियर प्रेशर राहते. म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये जातात, मार्केट म्हणजे तुमचे फ्रेंडशिपमध्ये फ्रेंडशिप सर्कलमध्ये जातात तर काही त्याच्यामध्ये घेतात, जे घेत नाही त्याला असं म्हणणं की बाबा तू अजून मोठा झालेला नाही तुला घेणं भाग आहे, आम्ही तर घेतो आम्हाला तर काय होत नाही. त्या पियर प्रेशरमध्ये त्याची वळण त्याच्याकडे मोडते आणि ते घ्यायला सुरुवात करते. इथून त्यांची सुरुवात होते. मग ते घेत राहतात आणि ते बळी पडतात याला.
1: अगदी. आता बघा, एवढे लोक तंबाखू खातात आपण जेव्हा त्यांना पाहतो मग यांच्या आरोग्यावर खूप सारा परिणाम दिसून येतो, मग अशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे. मग अशा प्रकारचे जेव्हा परिणाम निदर्शनास येतात त्यावेळेस ते तुमच्याकडे येतात, म्हणजे डॉक्टरांची वाट त्यांना दिसते जेव्हा स्वतः अंतिम टप्प्यापर्यंत ते पोहोचतात, किंवा कोणत्या वेदना होतात असह्य वेदनांना ते समोर जातात तेव्हा त्यांना डॉक्टर दिसतात. अशा वेळेस तुम्ही या रुग्णांना कशा पद्धतीने समुपदेशन करता?
0: हे अंतिम टप्प्यामध्ये आल्यानंतर आम्हाला स्वतःला खूप वाईट वाटते की या स्टेजला आमच्याकडे यायला नको पाहिजे होतं. आधी आले असते तर आम्ही बरेचसे काही करू. आपल्याला काय वाटते की तंबाखू आहे ते घेत आहे तर याचा अर्थ की त्याला ओरल कॅन्सर किंवा घशाचा कॅन्सर किंवा फोफूसचा कॅन्सर होते, तसं नाही. याच्यामुळे तुम्हाला ब्लड प्रेशर, तुमचं जे निकोटीन असते त्या टोबॅकोमध्ये तंबाखूमध्ये, त्याच्यामुळे तुमचे रक्ताची वाहिका जी असतात ते बारीक होऊन जातात. म्हणजे ब्लड फ्लो तुमचं जास्त स्पीडने वाढतो. याचा अर्थ काय आहे, तुमचं रक्तदाब वाढतो शरीरामधलं. ते रक्तदाब वाढल्यामुळे मग इतर तुम्हाला समस्या होतात, तुम्हाला पॅरालिसिस होण्याचा धोका राहतो आणि तुमचं डोकं दुखी आहे किंवा हार्ट अटॅक आहे. बरेचसे लोक किंवा स्ट्रोकमध्ये येतात किंवा आपोआप स्ट्रोक होऊन काय नाही घरी होते आपोआप त्यांनी पडले आणि त्यांना स्ट्रोक आला. मग आम्ही हिस्ट्री घेतो त्यांचे की काय काय होतं, तर बरेचसे आम्हाला कळते की 15 वर्षापासून तंबाखू खात आहे किंवा स्मोकिंग करत आहे, ज्यामुळे त्यांना हे दुष्परिणाम होऊ शकतात, त्यांच्या त्वचाचे रोग होऊ शकतात त्यांना. ते वयाप्रमाणे जास्त वयस्कर दिसतात आणि बरेचसे तोंडाचे, मग त्यांची ऍसिडिटी वाढते. हे तंबाखू पोटामध्ये गेलं ते काय असतं, थोड्या वेळसाठी किती घेतले की युफोरियामध्ये जातो. युफोरिया म्हणजे काय, की मला खूप छान वाटते, बरं वाटायला मी घेतलं की तंबाखू.
1: एक प्रकारची ती नशा
0: आहे,
1: नशा चढते.
0: त्याच्यामुळे त्यांना काय वाटते की हे घेतलं की मला बरं वाटते. आणि बरेच लोकांना असं बी आहे, मी जोपर्यंत बीडी किंवा सिगरेट तंबाखू खात नाही पोट साफ होणार नाही माझं, ते बी एक गैरसमज आहे.
1: हे एक खूप मोठा गैरसमज लोकांच्या मनामध्ये राज्य करतोय की अशा प्रकारे केलं तर सगळं काही व्यवस्थित होईल. पण याविषयी मला वाटतं शासनाने खूप साऱ्या अवेअरनेसचे प्रोग्राम घेतले पाहिजे किंवा सगळ्याकडं म्हणजे सांगलं पाहिजे की कशा पद्धतीने आपण वाटचाल करावी. मला म्हणजे इथे आणखीन आमच्या श्रोत्यांना बहुतेक असा प्रश्न पडला असणार आहे की जेव्हा कोणी व्यसन करतं, उदाहरणार्थ जर एक व्यक्ती धूम्रपान करत आहे आणि

0: बाजूला किंवा त्याच्या घरामधील खूप सारे मंडळी राहतात किंवा एखादी गर्भावस्था स्त्री आहे, अशा वेळेस त्या धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींपासून बाकीच्यांना काय परिणाम भोगावा लागतं डॉक्टर?
1: खूप छान प्रश्न विचारला मॅडम. निश्चित याच्यामुळे जे स्मोकिंग करतोय त्या स्मोक ते तर बाहेर काढणार आहे कार्बन डायऑक्साईडच्या माध्यमातून, म्हणजे वाईट जे वातावरणाला दूषित करते ते त्याच्या पदार्थ त्याच्या तोंडातून बाहेर निघणार आणि समोरचं व्यक्तिमत्व ते श्वासामध्ये त्याच्या शरीरामध्ये घेणार, ते घेतलं की त्याच्या लंग्समध्ये त्याच्या फुफ्फुसमध्ये जाणार आणि निश्चित हे पॅसिव्ह स्मोकर म्हणतात त्याला, त्यांच्यावरही दुष्परिणाम पडू शकते, त्यांना बी कॅन्सर होण्याची भीती राहते. जेवढी जे स्मोकिंग करतोय बिडी किंवा सिगरेट ओढून त्यांच्यावर जे दुष्परिणाम होते त्याचप्रमाणे जे नॉन स्मोकर आहे जवळपास बसून आहे त्यांना बी त्याच प्रकारचे आजार होऊ शकतात. जर एक गरोदर माता राहिली आणि ती बी याच्या निगडीत आली तरी त्याचं बाळ IUGR इंट्रा युट्राईन ग्रोथ रिटार्डेशन म्हणजे जन्माला येणारा बाळाचं वजन कमी राहणे, त्याचे फोपूसची मॅच्युरिटी चांगल्या प्रकारे नाही होणे, मग त्या बाळाचं दगवण्याची भीती असणे, हे सर्व प्रकारचे दुष्परिणाम पॅसिव्ह स्मोकरला सुद्धा होऊ शकतात.
0: बरं डॉक्टर, मग आता आपल्याला माहीत आहेत की याचे एवढे दुष्परिणाम आहेत, तर याबाबत या नियंत्रणासाठी सरकारकडून काही उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत काय बरं, त्याविषयी सांगावं?
1: होय मॅडम, आपल्यापाशी सरकारने याच्याकडे बरेचसे आपण जिल्हा लेवलवर नियोजन केलेलं आहे याचं. आपलं कलेक्टर साहेब CEO निगडीमध्ये आपले बरेचसे कार्यक्रम आपण राबवत आहे, जसं की आपण विष्णुपुरी आहे GMC आहे किंवा जिल्हा रुग्णालय आहे, उपजिल्हा रुग्णालय आहे, ग्रामीण रुग्णालय आहे, इथे आपले सेंटर आहे, तिथे आपण काउन्सिलिंग असतो. काउन्सिलिंग यांना लोकांना ज्यांना पण तिथे जाऊन माहिती घ्यायची असेल ते तुम्हाला सर्व काही सांगतात, समजून सांगतात त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकते, पुढे जाऊन काय होऊ शकते तुम्हाला, तुम्हाला सोडायचे असेल तर काय काय तुम्हाला करावं लागेल, हे सर्व आमच्या सेंटरमध्ये माहिती तुम्हाला व्यवस्थित मिळून जाते.
0: अच्छा बरं डॉक्टर, आता जर एखादा व्यक्ती तुमच्या त्या सेंटरपर्यंत किंवा त्या कक्षापर्यंत येऊ शकत नसेल तर अशासाठी तुम्ही कशा पद्धतीने समुपदेशनाची आखणी करता याविषयी सांगावं?
1: मॅडम एवढंच नाही, आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत किंवा आमचे शिबिर जिथे जिथे लागवण आम्ही करतो तिथे आम्ही IEC मटेरियल तिथे लावतो आम्ही, आणि इन्फॉर्मेशन एज्युकेशन अँड कम्युनिकेशन त्या अंतर्गत आम्ही त्यांना माहिती देतो. आणि तंबाखू व्यसन असणाऱ्या व्यक्तींना तंबाखू सोडवण्यासाठी सर्व शासकीय रुग्णालय जसे की जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय इथे तंबाखू मुक्त केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे, जी की मी तुम्हाला सांगितली आहे. या केंद्रात तज्ज्ञामार्फत तंबाखू सोडण्यासाठी समुपदेशन माहिती व गरजेनुसार औषधी देण्यात येत आहे. आम्ही बरेचसे व्यक्तिमत्वांना ज्यांना त्रास आहे ज्यांना सोडायचं आहे त्यांना सुद्धा आम्ही तिथे गोळ्याचं वाटप वगैरे करतो किंवा निकोटीनचे च्युईंगम वगैरे भेटतात जे अफोर्ड करू शकतात त्याप्रमाणे त्यांची बी आम्ही सल्ला देतो. सोबतच्या तंबाखू सोडण्यासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन आपल्यापाशी आहे.
0: अच्छा, म्हणजे यासाठी हेल्पलाईन नंबर कोणता असावा तेच माझा प्रश्न होता.
1: येस येस,
0: की जर तुमच्या कक्षापर्यंत कोणी येऊ शकत नाही तर त्यांना घरी बसून तुम्ही कोणतं मार्गदर्शन किंवा समुपदेशन करू शकता?
1: येस मॅडम, हे टोल फ्री नंबर आहे सर्वांसाठी आहे 1800 112 356. अजून एकदा मी सांगते 1800 112 356.
0: श्रोते हो, निश्चितच या हेल्पलाईन नंबरचा तुम्ही सर्वांनी, म्हणजे जर कोणता व्यक्ती तुमच्या निदर्शनास आला असेल आणि त्याला जर यातून बाहेर काढण्यासाठी आपला एक हात किंवा एक मदतीचा फोन आपण लावून दिला तर निश्चितच त्याचं आरोग्य त्याचं जीवन सुधरेल. नंबर मी पुन्हा एकदा सांगते 1800 112 356. तर या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कधीही फोन करून कोणत्या वेळेमध्ये,
1: याचं वेळ आहे 10 to 6
0: तुम्ही मॅडमनी सांगितलेल्या वेळेप्रमाणे समुपदेशनचा
1: लाभ घेण्या लाभ घेऊ शकता. कुणी कुठूनही करा, तुम्हाला लगेच 10 to 6 मध्ये तुम्हाला उत्तर मिळतील, तुम्हाला समजून सांगतील. जर तुम्हाला हेल्पची गरज आहे तर ते आमच्या निगडीत येते बरोबर आम्हाला फोन शासकीय याच्यामध्ये आणि आम्ही त्यांच्या घरपोच जाऊन त्यांना आम्ही सेवा

0: देऊ शकतो.
1: खूप छान. डॉक्टर इथे एक प्रश्न विचारते, जर शासकीय कार्यालयामध्ये कोणी स्मोकिंग करत किंवा धूम्रपान करत आढळला असेल, हा प्रश्न माझा आहे, धूम्रपान करता वेळेस कोणी आढळला असेल तर त्यावर कोणता आपण खटला किंवा कायदेशीर काही त्याच्यावर अंमलबजावणी करू शकता का, असा कोणता कायदा आहे का?
0: येस मॅडम, याच्यासाठी खूप स्ट्रिक्ट कायदा आहे आपल्यापाशी. एक कोटपा कायदा म्हणजेच सिगरेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा आहे. हे सिगरेट अँड अदर टोबॅको प्रोडक्ट प्रोहिबिशन ऍक्ट 2003 आहे. यात विविध कार्यक्रमांतर्गत कारवाई करण्यात येते, ज्यात दंडात्मक कारवाई जसे की आपण 200 रुपये ते 5000 पर्यंत आपण दंड घेऊ शकतो किंवा दोन्ही, अन्यथा त्यांना शिक्षा पण होऊ शकते.
1: अच्छा, म्हणजे अशा प्रकारचं त्यांनी शासकीय आवारामध्ये अशा प्रकारचं काही निदर्शनास आलं तर आपण त्यांना ठोक दंड किंवा शिक्षा देऊ शकतो,
0: कारावास पण होऊ शकतो,
1: कायदेशीर
0: होऊ शकतो.
1: खूप छान. डॉक्टर, या कायद्यासोबतच अजून कोणते कायदे तंबाखू नियंत्रणासाठी आहेत का, याविषयी पण सांगावं.
0: एक तर या कायद्यासोबत
1: माईक समोर बोला मॅडम.
0: होय, कोटपा कायद्याप्रमाणे तंबाखू नियंत्रणासाठी मुंबई पोलीस अधिनियम कायदा, IPC आणि FDA याची अधिसूचना इत्यादी कायद्यातील तरतुदीनुसार तंबाखू नियंत्रण करण्यात येत आहे. याचे कायदे पण खूप स्ट्रिक्ट आहे, लोकांनी त्यांना फॉलो केलं पाहिजे आणि कारवाई करणारे सुद्धा पण याच्याकडे लक्ष देऊन त्याच्यावर कारवाई केली तरी कुठंतरी लोकांचं त्याच्यामध्ये असं निर्माण होईल की बाबा हे धोक्याचं आहे म्हणून एवढं आमच्यावर सक्ती आणायले. आपण काय करतो, सक्ती आणायची वेळ आली की थोडं काय आपलं इमोशनल आहे, आपण भारतीय लोक आहे म्हणजे इमोशनल झाले आपण की अरे जाऊ दे, एकदा त्याला हे सांगतो अरे खाऊ नका, समज देऊ दुसऱ्यांदा, पण तसं होणार नाही. आपल्याला कुठं तरी थोडं काय आपलं स्ट्रिक्टपणा दाखवावा लागेल आपल्याला. आणि हे जे कायदा आहे, आपलं मेन फोकस आपलं यंग जनरेशन आहे, ते पण याच्या निगडीत मध्ये म्हणजे याच्यामध्ये व्यसनाकडे वळत आहे.
2: राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम याविषयी डॉ सलमा हिराणी, अतिरिक्त आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांची नम्रता वावळे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. ही मुलाखत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आली. सकाळचे 9 वाजत आहेत. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.
0: मी त्यांच्यासोबत नाही, तर त्याच्यामुळे ते बी

एफएम बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल एप्लिकेशनवर आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत गुंजन. सुरुवातीला ऐकूया अनुराधा या चित्रपटातील कविता कृष्णमूर्ती आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं रमेश अणावकर यांचं गीत. या गीताला संगीतबद्ध केलं आहे अनिल मोहिले यांनी.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुदेश भोसले आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं अपराधी या चित्रपटातील गीत. गीतकार आहेत प्रवीण दवणे आणि संगीतकार ऋषिराज.

0: मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीत गुंजन आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून।
1: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश।
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।
1: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।
2: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा।
1: आमचा फोन क्रमांक 9404761252
2: 9404761252।
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा।
3: हॅलो फोन फरमाईश।
2: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी।
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:10
3: फोन फरमाईश।

बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबोडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते यन दत्ता. कार्यक्रमात आता ऐकूयात बण्या बापू या चित्रपटासाठी उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेली, मुरलीधर गोडे यांची गीतरचना, संगीतकार ऋषीराज.

0: गीतगुंजन हा मराठी चित्रपटगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.
1: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाइश.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
1: आमचा फोन क्रमांक 9404761252
2: 9404761252.
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
3: हॅलो फोन फरमाइश.
2: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00 वाजता.
3: फोन फरमाइश.

अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते प्रभाकर जोग. चित्रपट होता चांदणे शिंपित जा. कार्यक्रमाशेवटी ऐकूया दैवत या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांनी गायलेली मादा देवकते यांची गीतरचना. संगीतकार विश्वनाथ मोरे.

श्रोते हो, याबरोबरच गीत गुंजन हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत आनंद यादव लिखित नटरंग या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन. भाग आहे 47वा.

एका मनस्वी कलाकाराच्या आयुष्याची कला आणि व्यवहार यांच्या जीवघेण्या चक्रात झालेल्या ससे होलपटाची जीवनकथा नटरंग. लेखक आनंद यादव. अभिवाचक संजय पाटील.

कडकडून भूक लागली होती. मनाचं वाहणं आवरलं होतं. पाय दुखायला लागले होते आणि पोटात कोळकळत होतं. उतरंडीजवळचा काळा डबा त्यानं उघडून बघितला. उंजळभर तांदूळ होते. त्यातले दोन मुठी घेतले आणि निवडले. चुलीतली राख दोन्ही हातांनी भरून चूल पेटवली आणि धुतलेल्या तांदळाचं डेचकं चुलीवर ठेवलं. भोवतीनं शांत. पोरं नाहीत की बायको नाही, असं एकटं जगणं या घरात कवाच आलं नव्हतं. दारके, अगं तुझ्या घरात असशील म्हणून पायाची फेसाठी करत आलो. वाटलं होतं शेवटाला तरी तू मला समजून घेशील. पोराबाळात येऊन कवा पडेन असं झालं होतं. तानं बाळ होऊन तुझ्याजवळ रडावं या वक्ताला तूच माझी आई असं वाटलं होतं. पर तूच गेलीस. जाताना या घराला आग तरी लावून जायची नाहीस. तारखे, निधन कवा तरी अचानक ये ग. वाटलंच तर राहा, नाहीतर बाहेरनं कडी घाल आणि राखील ओतून आग लाव. म्या सुखानं जळीन, सुखानं जळीन म्या. चुलीत धडधडा जाळ ढणढणत होता. भात एकटाच आतल्या आत शिजत होता. न्याहारीची वेळ झाली तरी शेजारच्या हाऊस

0: कापसाला गुणाच्या घरात चाहूल येईना. पहाटे उठली होती तेव्हा तिच्या ध्यानात आलं होतं की दाराला बाहेरून कडी कुलूप नाही, आतन कडी आहे. आता दार उघडेल मग उघडेल म्हणून ती वाट बघत होती, पण घराचं दार पोटात अंधार घेऊन गप पडलेलं. तिला न्याहरीच्या वक्ताला भलताच संशय यायला लागला. तशीच ती पांडवाकडे गेली. पांडवा शंकरला आणि वसंताला घेऊन नानाकडे गेला. म्हातारा होत गेलेला काळा रेडा बापूनं नुकताच दारात आणून बांधला होता. सुरकुत्या पडलेल्या एखाद्या आंधळ्या कातळासारखा तो दारासमोर बसलेला. त्याला ओलांडून चौघेही चटाचटा गुणाच्या घराकडे आले. त्यांनी दाराला जोर दिला तर आतून कडी घातलेली. गुणाला पांडवानं हाक मारली, एक नाही दोन नाही. तिसऱ्या हाकेला आतून हुंकार भरला. सगळ्यांचे चेहरे उजळले. शिंडलेलं अंग तंगून तंगून कधी झोपेच्या स्वाधीन झालं होतं याचा गुणाला पत्ता नव्हता. विचार करता करता पडला होता आणि विचार करत करतच झोपला होता. झोपेत ही विचारच घोंगावत होते. पांडवाची हाक ही स्वप्नातली का स्वप्नाबाहेरची हे कळलंच नाही. काळ झोपेतनं उठल्यागत उठला.
1: अरे गुना, कडी काढ बघू आ, अरे मी पांडवा आलूया.
0: त्यानं गुमान उठून कडी काढली. डोळे तांबारलेले, केस विस्कटून चारी दिशांनी खाली पडलेले. कडी काढून पुन्हा तो अंथरुणावर जाऊन बसला. कुणीतरी दिलेल्या नव्या रंगीत कापडाची घडी करून त्यानं तिच्यावर नटराजाची मूर्ती घासून स्वच्छ करून ठेवलेली. जाळातून जळून निघाल्यामुळं ती मूर्ती अधिकच सतेज स्वाभिमानी दिसत होती. जळेल तशी उजळण्याची तिची किमया.
1: अरे अजून नाही जळाईस?
0: उशीरनं डोळा लागला होता. डोळे आत आत ओढलेले, विलक्षण भेसूर चेहरा.
1: कवा आलास रे?
0: राती. स्वतःशीच बोलत असल्यागत त्याचा सूर. समोरच्यांची फिकीर नाही.
1: बरे आहेत का रे सगळे?
0: आहेत, सुखानं राहतील आता. आता त्यांची काळजी नाही मला. माझ्या संघ तिनं लगीन केलं आणि आपल्या जन्माचं वाटोळं करून बसले. एका नाचाची बायको म्हणून जगावं लागलं तिला. गावानं तिला वडले, पर बिचारीनं नाती राखले. कुणाला जवळ थरकू नाही दिलं तिनं. माझ्यामुळं तिची भरपूर नाचक्की झाली. आता बाजवळ सुखानं राबलती. मिळल ती भाजी भाकरी खाईल आणि जीव संतोष राहील. त्याचे डोळे पाट्या वरवंट्यावर खेळले. जवळच रिकामी परात लाटणं पोळपाट पडलेलं दिसत होतं. रातचं भाताचं धुरकट भांडं तसंच राखेवर पडलेलं. ते बघता बघता अचानक गप झाला.
1: अरे पोराबाळांचं काय रे मग?
0: नानानं विचारलं. वाढतील पोरबाळ. माझ्यापासून लांब गेली, बरंच झालं. आता त्यासने बघायचं नाही का, भेटायचं नाही. मरताना माथूर शेवट्याला बघाविषयी वाटली तर बोलवून घेईन म्या. आली तर माझं नशीब.
1: अरे काय बोलतो सेगुनबा, ते विचार सोड बघू आता. अरे घरगुती भांडण आहेत ती, आज ना उद्या मिटतील की.
0: तो फक्त हसला. चमत्कारिक दिसत होता. त्याची अवस्था बघून पांडवाच्या मनाचा आवर घातलेला बांध फुटला. पुढं सरकून तो

0: त्याचं गुडघं धरून भळभळून बोलू लागला. अर्कुनबा, तुझी ही सगळी दशा मीच वाद्यानं केली. मी तुला नाचा व्हायला सांगितलं नसतं तर तुझ्या नशिबाला हे कशाला आलं असत रे, कशाला आलं असत. गुंबा, चुकलं माझं, माझं चुकलं र. मी पाय धरतो तुझ, मला माफी कर गुना, माफी कर मला.
1: नाही पांडुमा, तुझी नाही चूक. निर्मळ मनानं सांगितलंस मला ठाव आहे. माझ्या नाचाला तू निमित्त झालास. नाचेपणा हे माझं नशीब होत, ते चुकणारच नव्हतं. सटवी सांगून जाती परपत्त्या नाही लागत त्याचा. तुला तरी कसं कळणार रे ते? सगळं आठवू लागलं. जिभेला घुंगूर कळ्यांसारखे शब्द फुटू लागले. त्या वक्ताला तमाशाचं खोळ घेतलेला एक साधा पोरगा हो तुम्ही. ना बाला, ना बायकोला, ना कुणाला माझं खोळ कळलं. सटवीनं हे खोळ हेरलं आणि त्याला तुम्ही आईबाहून खतपाणी घातलं. म्या नाचा झालो. कुणाला काढता येऊ नये असलं अवघड बाईचं रूप म्या अंगातनं काढू लागलो. देवा किन्नरांची ही कला आहे, कुणाला नाही कळले. माझी गंगो रक्तामासात खेळून राहिलेली माझी आदी माया, जगाची मूळ माऊली ती, बायांची मूळ बाई ती माझ्यातन नटली. बाई असून ती दारकीला नाही कळली का नयनाला नाही कळली. दारकीला नुसता संसारच कळला. नयनाला इतक्या वर्षात नाचपी नाही कळला. नुसताच ताल आणि ठेका नाचली ती. अरे रक्तात पाय नेऊन बुडवलंच नाहीत तिनं. ती कोरडच बिनरंगता नाचले. कसा जीव जडणार ना मग त्याच्यावर? जीवाला जीव फुटतोय असं वाटायचं म्हणून वग लिवलं, लावण्या केल्या, त्यातनं राजेपरधान उभं केलं. देखण्या राण्या, रूप सुंदर नारी उभ्या केल्या म्या. पब्लिक मोर नाचवल्या. पांडुमा, असं किती किती राज आणि राण्या माझ्या मनात होत्या गा. या जित्या भावल्या मी पोटात नवर काढल्या असत्या. नरनारायणाचं मूळ पिंड शिव त्या आल्या असत्या. माणसातल्या निवळ संक रक्ताच्या त्या ताट भावल्या सगळ्यांनी आपल्याच म्हणून जीवात घालून घराकडे नेल्या असत्या. कुणाला कळणार त्या? या खडखडणाऱ्या दारकीच्या भांड्या कुंड्यासनी कवाच कळल्या नसत्या. झळीनं धुरानं माखलेली मूळ रूप मुकलेली ही भांडी माझ्या भावल्या, त्या माझ्या भावल्या देवाऱ्यावरच्या देवागत कशा चकचकीत आणि निर्मळ. तापातल्या गत तो बडबडत होता. नाना, शंकर, वसंत एकमेकाकडे येडबडून बघत होते. पांडवा वारा आलेल्या देवीपुढं बसल्यागत झालेला. त्यांना काही कळत नव्हतं पण थांबवायचं कसं. शंकरनं धीर केला आणि त्याच्या बोलण्याला घुणा लावला. दिशा बदलायची धडपड केली. अरे ते समद खरं आहे, खरं डोक्यातलं काढून टाकात आहे. पुढं काय करायचं ते सांग. पुढं पुढं काय करणार? असं चालत राहायचं. गाव माग पडत चालल्यात, माणसं माग पडत चालल्यात. माझा फड जळतो या, तो बी आता माग पडत चाललाय. आता माणसानी फेकलेली दगड बी, तिची थूक बी माझ्या पत्रू पोचत नाही. लांब लांबच्या टाळ्या बी आता कानावर येत नाहीत माझ्या. मी भयान ठणठणीत एकटा, ना साथ ना संगत.

पुढं सगळी वाट वनातली. अठंग वन लांब पातूर पसरल्याला म्यानाच्या बापय असून माझ्या पायात घुंगर आली. गुणगुण तशीच रक्तात गेली माझ्या. आता ती ताल देत्यात मला तेवढीच माझ्या संग. मी मिन्नट राजा, माझ्या अंगात एक पार्वती, त्या अठंग्या वनात माझ्यातनं बाहेर पडत्याले, मला सोबत करत्याले. बाकीचं समद खोट खोट. दारकी नाही ना तुम्ही, माझा राजा बी खोटा. त्याचे पांढरे शुभ्र आयऱ्यागत डोळे कशावर तरी स्थिर झाले. अंग ताठरल्यागत दिसताना ढळलेल्या पांडवानं त्याच्या दंडाला धरलं, लकालका हलवलं. गुन्हा? अरे उठ बघू, आ घराकडे चल, चहा पिऊया. र उगच काहीतरी खोळ्यासारखं बडबडू नका. नाही, कुणाला कळणार नाही बडबडणं माझं पांडुमा. माझं मला तरी नीट कुठं कळलंय? मगाशी सपान पडलं होतं तेच बडबडलो. डोळे जास्तच ताठर. पांडवा अधिकच गडबडला. त्यानं त्याच्या बखोट्याला धरून उठवलं. चल उठ, चहा प्यायला जाऊया. तो उठला, डोळे तसे स्थिर. कुणा? ए पुन्हा, अरे जरा माझ्याकडे बघ बघो. तो हाडांच्या सापळ्यासारखा हसला आणि पांडवाकडे बघू लागला. पांडवाला थोडा धीर आला, डोळे हलत होते. त्यानं त्याला चालता केलं. वसंतानं त्याच्या दाराला कडी घातली. चला आता घराकडे चला. त्या तकड तिकड पायात चाळ असल्यागत त्याची पावलं पडू लागली. नानानं त्याला थांबवलं. ए पुन्हा, अरे हे काय? आ ह्यो काय तमाशा आहे? हे बघ, सरळ चाल बघो. मी नाचा आहे नाना, माझी कला, माझा जीव आणि मी तिचा शिव. आता 12 आणि 12 24 तास ती माझ्यात आणि मी तिच्यात. तीच खरी, बाकीची समदी माया. नटराजाच्या आज्ञा आहे मला. कसली र पुढं जायाची? त्या भुईवर असून बी भुईवर नसलेल्या हिरव्या वनात आपण आणि आपलं घुंगरू, जीवात वाजणार एक डमरू, आपल्यातनं निघणारी आपली पार्वती आणि मी. गवळणी आणि मी आता रासक्रीडा करणार. एक घुंगरू होऊन तो बोलतेला, गवळण होऊन तो ठेक्यात चालू लागला. कुणाला न दिसणारा निळा कृष्ण त्याला दिसू लागला. गोकुळ दिसू लागलं, भुईवरची सोन्याची द्वारका दिसू लागली. नाना रूपानी नटणाऱ्या कृष्णाची आपल्या हावभावानी तो पूजा बांधू लागला. यमुनेच्या काठी रासक्रीडेला गवळण जावी तशी त्याची चाल. आणि तो गाऊ लागला.

0: उजागर हा नवसाक्षरांसाठी कार्यक्रम.
1: प्रसारित करीत आहोत नवसाक्षरांकरिता कार्यक्रम लोकजागर.

0: आनंद यादव लिखित नटरंग या कादंबरीचं क्रमशः वाचन आपण ऐकलं. अभिवाचक होते संजय पाटील.
1: हे अभिवाचन आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आलं. सकाळचे 10:48 होत आहेत. प्रसारित करीत आहोत लोक

नमस्कार श्रोते हो, लोक जागर। श्रोते हो, लोक जागर हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी नम्रता वावळे आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते।

0: रसिक श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमामध्ये आज प्रसारित करीत आहोत अश्विनी ढेंबरे यांचं काव्यवाचन.
1: कवितेचं नाव आहे प्रेमरूपी मैत्री. एकाच्या मनाची दुसऱ्याच्या मनाला लागलेली चाहूल म्हणजे मैत्री. एकाच्या मनाची दुसऱ्याच्या मनाला लागलेली चाहूल म्हणजे मैत्री. एका जीवाचा दुसऱ्या जीवाशी लागलेला लढा म्हणजे मैत्री. एका जीवाचा दुसऱ्या जीवाशी लागलेला लढा म्हणजे मैत्री. एखाद्याच्या दुःखाची दुसऱ्याच्या मनाला झालेली व्यथा म्हणजे मैत्री. एखाद्याच्या दुःखाची दुसऱ्याच्या मनाला झालेली व्यथा म्हणजे मैत्री. डोळे लावूनही विश्वास ठेवायला भाग पाडणारी संगती म्हणजे मैत्री. डोळे लावूनही

विश्वास ठेवायला भाग पाडणारी संगती म्हणजे मैत्री. कसल्याही प्रसंगी आहे कोणीतरी माझ, कसल्याही प्रसंगी आहे कोणीतरी माझ, असा ठाम विश्वास दर्शवणारी नाती म्हणजे मैत्री. एखाद्यासाठी वाटेल ते करायला लावणारी मैत्री. दुसऱ्याची असलेली तयारी म्हणजे मैत्री. इतर नात्यांपेक्षा निराळ आणि मनाने मनाशी जुळलेलं नातं म्हणजे मैत्री. रक्ताची नाती आणि आपल्या सर्व सभोवती असूनही आपलं कोणीतरी नाही ह्या जाणीवेपोटी बिरबिरवलेली नजर जेव्हा एखाद्यावर खिळते तेव्हा मनाला झालेली आपलेपणाची जाणीव म्हणजे मैत्री. आपलं कोणीतरी नाही ह्या जीवापोटी बिरबिरवलेली नजर जेव्हा एखाद्यावर खिळते तेव्हा मनाला झालेली आपलीपणाची जाणीव म्हणजे मैत्री. संसारातली इतर सर्व नात्यांना सोडून इतर सर्व गोष्टी विसरून दोन चमुकल्या जीवांनी उंच आकाशात घेतलेली भरारी म्हणजे मैत्री. माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे दिवस. आयुष्यात कितीतरी असतात दिवस, कुणासाठी सुखाचा तर कुणासाठी दुःखाचा. काही ठिकाणी मेजवानी तर काही ठिकाणी कुणी कुटका मोडायला तयार नाही. दिवस सारखाच पण भावना वेगवेगळ्या. कुणी त्याच दिवशी येतो आणि मग त्याच्या येण्याचा जल्लोष होतो आणि तोच दिवस त्याच दिवशी कुणी सर्व काही सोडून निघून जातो. आणि मग त्याच्या जाण्याचं निव्वळ दुःख. कुणी सुख साठवतं तर कुणी दुःख गाठवतं. येण्याचं सुख तर जाळ्याचं हरवण्याचं दुःख. सुख आणि दुःखातला किती मोठा फरक. कुणी आठवणी बनवतो तर कुणी आठवणी सोडून जातो. दिवस मात्र एकच पण प्रत्येकाच्या जीवनात तो उजळतो. कसा? कुणाचा प्राण येतो तर कुणाचा प्राण जातो. खरच दिवस दिवसच असतो. कुठं उगवल्याचा आनंद तर कुठं उखडलेल्याचा विरह. कुणाचा वाढदिवस एकच असतो आणि काळ वेळवार सर्व काही एकच. मात्र सुख दुःख आणि भावना किती वेगळ्या. आयुष्यात किती दिवस किती सुख किती दुःख आणि किती विरह आणि या सर्व गोष्टींनी आठवणींचा साठा तयार होतो. आणि तो ह्या आणि ह्याच दिवसांमुळे ना खरंच दिवस दिवसच असतो ना. आणि मग तो कुठे केव्हा कसा उगवेल आणि मावळेल सांगताच येत नाही. मैत्री. फुलांचे परिघासोबत असलेलं नातं म्हणजे मैत्री. जमिनीची निसर्गाशी असलेले नाते म्हणजे मैत्री. हवेचे श्वासाशी असलेले नाते म्हणजे मैत्री. वृक्षांचे मुळांशी असलेलं नातं म्हणजे मैत्री. जलाचे तहानीशी असलेले नाते म्हणजे मैत्री. फुलपाखरांचे फुलांशी असलेलं नातं म्हणजे मैत्री. आत्म्याचे आपलेपणाशी असलेले नाते म्हणजे मैत्री. कळीचे सूर्यप्रकाशाशी असलेलं नातं म्हणजे मैत्री.

0: कळीचे सूर्यप्रकाशाशी असलेलं नातं म्हणजे मैत्री, जमिनीशी पाऊसाशी असलेलं नातं म्हणजे मैत्री, वाटसरुंचे कल्पतरुशी असलेलं नातं म्हणजे मैत्री. माझ्या कवितेचं नाव आहे आठवण तुझी. कधी एकांतात तर कधी गजवलेल्या गर्दीत, कधी कळत तर कधी न कळत, कधी एकांतात तर कधी गजवलेल्या गर्दीत, कधी कळत तर कधी न कळत, कधी आठवून तर कधी न आठवून, कधी सुखात तर कधी दुःखात, कधी हसताना तर कधी रडताना, कधी सकाळच्या गारव्यात तर कधी दुपारच्या प्रखर उन्हात, कधी सकाळच्या गारव्यात तर कधी दुपारच्या प्रखर उन्हात, कधी नीरस सायंकाळी तर कधी रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारात, कधी नीरस सायंकाळी तर कधी रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारात, कधी गोड स्वप्नात तर कधी दिवसा होणाऱ्या भासात, कधी गोड स्वप्नात तर कधी दिवसा होणाऱ्या भासात, कधी आपलेपणात तर कधी दुराव्यात, कधी आपलेपणात तर कधी दुराव्यात, कधी जीवनाच्या प्रहरात तर कधी मरणाच्या कहरात, कधी मरणाच्या कहरात, कधी हास्य आणि अश्रूंच्या प्रवाहात तर कधी गळ्याच्या सुरात, कधी अश्रूंच्या प्रवाहात तर कधी गाळाच्या सुरात, तर कधी न निघणाऱ्या निशब्दात, कधी न निघणाऱ्या निशब्दात, कधी फुरसतीच्या सुटकेत तर कधी दिवसभराच्या ताणतणावात, कधी फुरसतीच्या सुटकेत तर कधी दिवसाच्या ताणतणावात, कधी गुदमरलेल्या श्वासात तर कधी फुललेल्या श्वासात, कधी गुदमरलेल्या श्वासात तर कधी फुललेल्या श्वासात, कधी एकटेपणात तर कधी कधी प्रत्येक क्षणाक्षणात, कधी एकटेपणात तर कधी कधी प्रत्येक क्षणाक्षणात, कधी हरवलेल्या क्षणात तर कधी उरलेल्या क्षणात, कधी हरवलेल्या क्षणात तर कधी उरलेल्या क्षणात, आपलस करते आठवण तुझी, आपलस करते आठवण तुझी, जीवन जगण्यास प्रवृत्त करते आठवण तुझी, त आठवण तुझी.
1: रसिक श्रोते हो, आताच आपण लोकजागर या कार्यक्रमामध्ये अश्विनी ढेंबरे यांचं काव्यवाचन ऐकलं. श्रोते हो, आत्ताच आपण नवसाक्षरांकरिता कार्यक्रम ऐकलात लोकजागर, आणि याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.
2: लोकजागर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 11:01 झालं आहे. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम उमंग. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत NCERT.

0: पोलीस स्टेशन लिमगाव यांच्याकडून आलेलं एक निवेदन ऐकूयात. पोलीस स्टेशन लिमगाव कार्यक्षेत्रांतर्गत लिमगाव ते नांदेड जाणाऱ्या रेल्वे पटरीवर वाघी शिवारात पोल क्रमांक 339/33 जवळ BCNA मालगाडीच्या समोर येऊन अंदाजे 60 वर्ष वयाची महिला रेल्वे कटिंग होऊन मयत स्थितीत मिळून आलेली आहे. रंग सावळा असून उंची 150 सेंटीमीटर आहे. सडपातळ बांधा, अंगावर लाल भगव्या रंगाची साडी, केस पांढरे आहेत. या मयत महिलेच्या ओळख पटविण्याकामी पोलीस स्टेशन लिमगाव येथे भेट द्यावी. पोलीस स्टेशन लिमगाव यांच्याकडून आलेलं निवेदन संपलं.
1: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
2: जरी बाप सारा जगाचा परी तू आम्हाला करांची विटू माऊ.
3: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
3: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
1: आमचा फोन क्रमांक 9404761252
3: 9404761252.
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाइश.
3: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00 वाजता.
4: फोन फरमाइश.

केतकी माटेगावकर यांनी गायली. शांता शेळकी यांची बालगीत रचना आताच आपण ऐकलीत. संगीत होतं डॉक्टर सलील कुलकर्णी यांचं. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अवधूत गुप्ते यांनी गायली संजय चुरमुरे यांची भावगीत रचना. संगीतकार सतीश चंद्र मोरे.

0: मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.
1: संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
1: आमचा फोन क्रमांक 9404761252
2: 9404761252.
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
3: हॅलो फोन फरमाईश.
2: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:10.
3: फोन फरमाईश.

वैशाली सामंत यांनी गायलेली संत एकनाथ महाराज यांची गवळणनाथाचं आपण ऐकलं. संगीतकार होते कमलेश जाधव. कार्यक्रमात शेवटी ऐकूयात अन्नू मलिक, साधना सरगम आणि सहकारिणी गायलेली इंदेवर यांची हिंदी भक्तिरचना. संगीतकार अन्नू मलिक.

या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे 12 वाजत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम आणि त्यानंतर 1 वाजेपासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही क्रमशः सहक्षेपित करत आहोत. प्रतीक्षा वाद्यसंगीतात.

0: मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सख्यांनो, आज 3 जून जागतिक सायकल दिन. आजचा हा दिवस म्हणजे आपल्या संपूर्ण मानवजातीच्या साधेपणाचा, आरोग्याचा, पर्यावरण प्रेमाचा आणि शाश्वत जीवनशैलीचा गौरव करण्याचा दिवस. 2 चाकांवर फिरणारी सायकल ही जणू आपल्या मानवी जीवनाला गती देणारी, शांत, संयमी, निरागस तरीही भक्कम अशी साथ करते. मैत्रिणींनो, याच सायकल दिनाच्या अनुषंगाने आज आपल्याकडे अशा 2 मैत्रिणी आल्या आहेत ज्यांनी वयाच्या 60 वर्षानंतर सायकल चालवायला सुरुवात केली आणि ती सायकल त्यांची जीवाभावाची सखी झाली. याच सायकलवरून त्यांनी या जानेवारी महिन्यामध्ये नर्मदा परिक्रमा देखील केली. त्या दोघी मैत्रिणी आहेत हेमलता राव आणि जयश्री जाधव. आज आपल्या या कार्यक्रमात जाणून घेऊया त्यांच्या या वयातल्या सायकलवरून केलेल्या नर्मदा परिक्रमाविषयी. तर हेमलताताई आणि जयश्रीताई, आमच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
0: आज जागतिक सायकल दिन आहे आणि त्या सायकल दिनाच्या अनुषंगाने आपण ही आज मुलाखत करतोय. त्याच्या बरोबरच तुम्ही नर्मदा परिक्रमा सायकलवरून केली, हे आणखी विशेष या सगळ्याचं. तर सायकल कधीपासून तुम्ही चालवत आहात काय सांगाल हेमलताताई?
1: शाळा कॉलेज सोडल्यानंतर सायकल चालवलीच नव्हती जवळजवळ 38-40 वर्ष. 22 साली जेव्हा एक मेसेज आला होता की सायकल वारी, आपण जशी पायीवारी करतो तशी सायकल वारी ही पंढरपूर ते घुमांत 2300 किलोमीटर 23 दिवस अशी जाणार आहे. तर मला ती संकल्पनाच खूप आवडली. हा अनुभव वारीचा घेण्यासाठी आपल्याला अशी संधी मिळेल असं वाटलं नव्हतं. आयोजकांना फोन केला, त्यांनीही तुम्हाला सायकल येते का एवढंच विचारलं. फार काय अनुभव वगैरे असं काहीही न विचारता त्यांनी माझं नाव नोंदवून घेतलं. इथेच मला खरं तर खूप त्यांनी दाखवलेला विश्वास आणि त्यामुळे मला वाटलेला आत्मविश्वास, त्यातून मी ती पुढे
0: सायकलवारी
1: सुरुवात केली आणि 3 महिन्यातच लगेच आमची सायकलवारी सुरू झाली. पुढली सतत 3 वर्ष मी ती सायकलवारी
0: करत
1: पूर्ण केली. आग्रा ते राजगड सायकलिंग केलं, इतर काही राईड्स केल्या.
0: बर, जयश्री, ते तुम्ही सायकल चालवायला कधीपासून आणि कशी सुरुवात केली?
2: 2020 ला सायकल सुरू घेतली. त्याच्या आधी मी जवळपास 35 वर्ष कॉलेज सोडल्यानंतर सायकल नव्हती. रिटायरमेंट नंतर काय करायचं या विचाराने सायकल चालवावी हा विचार आला मनात. जवळपास 3-4 महिने कुठली सायकल घ्यायची, पण माझ्या मुलाने मग 2 डिसेंबर 2020 रोजी एकटाच जाऊन सायकल घेऊन आला.
0: छान.
2: आणि त्यावेळी मला वाटलं की मला सायकल चालवता येईल असा विचार आला. मग सायकल आणल्यानंतर तिला पाहिली, पाय टाकायला प्रयत्न केला. कमीत कमी 4 दिवस त्या सायकलला फक्त हात लावायचे आणि ठेवून टाकायचे, कारण मला पाय

0: टाकताच येत नव्हतं, सायकलवर बसता येत नव्हतं, कारण वय बरोबर 57 वय, जर पडलो तर हात पाय फ्रॅक्चर होऊ शकतो असं पण मला वाटलं. पण असं 3-4 दिवस घेता घेता तो पाय टाकता आला मला, आणि एकदा पाय टाकला सुरुवात केली तर ते अजून बंद नाही केली. आणि माझ्या आयुष्यात शेवटपर्यंत मला असं वाटतं की ती सायकल पूर्ण साथ
1: मैत्रीण झाली आता तुमची
0: एकदम जीवाभावाची.
1: छान. आणि मग सायकल चालवायला सुरुवात केल्यानंतर तुमच्या दोघींच्या मनात असं का आलं की आपण नर्मदा परिक्रमा सायकलवर करावी आणि ते सुद्धा ह्या वयात? तर काय सांगाल हे मला ताई?
2: नर्मदा परिक्रमा जी पारंपरिक केली जात होती, पण आता खूप लोक परिक्रमा करतात, वेगवेगळ्या मार्गाने करतात. आणि आता भौगोलिक परिस्थिती पण अशी बदलली की तिथे अनेक ठिकाणी बंधारे झाले, डॅम झाले, रस्ते मोठमोठे झाले, शेती आधुनिक पद्धतीने केली जाते, त्यामुळे काही तिथलं रचना बदलल्या. चौकशी करता आणि अभ्यास करता लक्षात आलं की पायी परिक्रमा करणाऱ्यांना सुद्धा 50% अधिक वेळा रस्त्यावरूनच परिक्रमा करावी लागते.
1: बरोबर.
2: म्हणजे अगदी नर्मदा मैयाच्या किनाऱ्याहून परिक्रमा केली जाते असं फारच क्वचित आहे आणि त्याला खूप मोठा कालावधी आहे.
1: बरोबर.
2: दुसरी गोष्ट म्हणजे की तोपर्यंत 3 वर्ष सायकलचा चांगला अनुभव होता, त्यामुळे असं वाटलं की सायकल हा मार्ग लवकर पण होईल, त्यापेक्षा सुद्धा निसर्गाजवळ सुद्धा राहता येईल, नर्मदा मैयाचाही सहवास लाभेल, आश्रमातला सहवास, तिथलं तपस्या स्थळी बघणं हे आपल्याला त्यातून अनुभवता येईल. आणि जरा आपण जास्त सामाजिक जवळकी आपल्याला सायकलच्या मार्गातून मिळते असं मला वाटलं.
1: हे ठरवल्यानंतर अंमलात आणेपर्यंत असा मनात विचार आला नाही का की आपण सायकलवर जातोय ते ओके आहे ना, काय प्रॉब्लेम नाही येणार, असं काही कुठे मनात आली का शंका? काय सांगाल जयश्रीताई?
0: दररोजचा अनुभव आहे की दररोज मी स्वतः कमीत कमी 30-35 किलोमीटर सायकल डेली चालवते पुण्यामध्ये. पहाटे उठणे, आवरणे आणि सायकल म्हणे, इतर व्यायामापेक्षा सायकल हा सगळ्यात बेस्ट व्यायाम आहे असं मला जाणवलं. सायकलवरून नर्मदा परिक्रमा करायचा विचार आला तर ह्यावेळी तो 2-3 वर्षापासून आमच्या दोघींच्या मनात होतच की परिक्रमा करायची. सायकल तर आमचं त्याच्यावर अतिशय प्रेम असल्यामुळे आम्ही विचार केलेला होता सायकलवर जायचंच, पण ह्यावेळी आम्ही दोघींनी ठरवलं कुणालाही काहीही बोलायचं नाही, सायकलवर पॅक करायचं, लागतं ते सामान घेणे आणि सुटणे, कारण खूप इच्छा होती. आणि त्याच्याबरोबर प्रबळ इच्छेसोबत मैयाने पण ह्यावेळी आम्हाला बोलवलंच.
1: ही परिक्रमा कधी?
2: परिक्रमा आम्ही 1 जानेवारी 26 पुण्यातून निघालो आणि 2 तारखेला ओंकारेश्वरला आम्ही बस मधून ही सायकल घेऊन गेलो. ओंकारेश्वर जाताना सुद्धा असं झालं की धामणोदला उतरलो आणि आम्हाला असं कळलं होतं की तिथून काही आम्हाला टेम्पोतन किंवा अशी सायकल नेता येईल किंवा बसनी, पण आम्हाला काही मिळालंच नाही. आम्ही धामणोद पासूनच ओंकारेश्वरला 80 किलोमीटर चालवूनच गेलो सायकल.
1: अरे.
2: आणि मग तिथे ओंकारेश्वरला आपण जेव्हा जातो नर्मदा परिक्रमेची सुरुवात, तिथे आम्ही गेलो, त्यांनी आमचे आयडेंटिटी कार्ड वगैरे बनवून दिलं, तिथे राहण्याची व्यवस्था. तिथनं दुसऱ्या दिवशी सकाळी 3 तारखेला संकल्प सोडवला आणि आम्ही तिथून 3 तारखेला निघालो. सुरुवात झाल्यानंतर असं काहीच निश्चित नसतं आपण किती अंतर जाणार, कुठे राहणार, काय खाणार.
1: पण तुम्ही साधारण रोज किती अंतर जायचं?
2: आम्ही रोज साधारण 80-100 टप्पा ठरवलेला होता, पण आपण ठरवून काही होत नाहीये, कारण नर्मदा मैया जे ठरवेल तिच्या इच्छेप्रमाणे होतं असे आम्ही प्रत्येक वेळेला अनुभव घ्यायचो. आणि जात असताना आम्हाला रस्त्याची परिस्थिती कशी असेल, आश्रम कसे मिळतील, वाटेत अनेक ठिकाणी आग्रह करून खूप वेळा आपल्याला मनापासून अगदी प्रेमळ आग्रहाने अनेक आश्रमामध्ये आपण जावं राहावं अशी त्यांची इच्छा असते, त्यांना सेवा करण्याची संधी अगदी मनापासून हवी असते. आणि दुसरा नियम असा आहे परिक्रमेचा की सूर्योदयानंतर ती सुरू करावी आणि सूर्यास्ताच्या अगोदर ती संपवावी. त्यामुळे आम्ही सुरुवात करायचो की कुठे आपल्याला आता आज निवास करायचा आहे, त्याची चौकशी करून त्याप्रमाणे आम्हाला थांबावं लागायचं. त्यामुळे त्या प्रकारे मग ते अंतर ठरायचं की आम्ही किती अंतर जाऊ शकतोय.
1: अच्छा. किती दिवसाची ही परिक्रमा तुमची होती जयश्रीताई, काय सांगाल?
0: परिक्रमेसाठी आम्ही साधारण 34 दिवस आधीच धरले होते,
1: असे
0: 45 दिवस म्हणलं होतं, पण 30-35 दिवसात आपण पूर्ण करावी
1: हा
0: निश्चय करूनच गेलो होतो. तिथले रस्ते माहिती नव्हते आम्हाला, पुढं जायचं गाव कुठं राहायचं, त्याआधी आम्ही चौकशी करायचो. पण किती चौकशी केली तर 50-100 किलोमीटर मधले जे रस्ते, ते रस्ते कसे आहेत, चढ किती आहे, उतार किती आहे, हे आपल्याला माहीत नसतं.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे कधी 60 किलोमीटर, कधी 70 किलोमीटर, कधी कधी मग 100 किलोमीटर अशी डेली सायकल चालवावी लागायची आम्हाला.
1: अच्छा, पण मग अशा रस्त्यांनी जाताना तुम्हाला काही प्रॉब्लेम आले का रस्त्यात, किंवा सायकल बंद पडली, सायकल रिपेअर करायला?

0: अशा काही गोष्टी घडल्या का?
1: पहिल्यांदा आम्ही तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशीच माझी सायकल पंक्चर झाली. रुद्रकुंड मध्ये आम्ही गेलो मस्तपैकी. सकाळी 9:30 तिथं पोहोचलो. तिथल्या मैयाने आम्हाला गरम गरम भाजी पोळी खायचा आग्रह केला. तिथलं जेवण झालं आमचं, म्हणजे भोजन म्हणू आपण. आणि पायऱ्या उतरून दोघी खाली आलो, बघते मी तर माझ्या सायकलचं पुढचं टायर बसलेलं, म्हणजे ते पंक्चर होते. काय करू काय करू, मला येतं सगळं पंक्चर वगैरे करता सगळं करता. म्हणलं आता आपण आधी हवा भरू. हवा भरली त्याच्यामध्ये आणि आम्ही दोघी बलबला कुंडपर्यंत सायकलवर गेलो. तोपर्यंत काय हवा नाही गेली. म्हणलं नको आता ह्याच्या पुढे जायचं तर पंक्चर काढू. मग मी स्वतः सगळं ते सायकलचं किट बाहेर काढलं. तेवढ्यात आम्ही ट्यूब बाहेर काढली तर तिथे एक महाराज होते. ते गाडीतून आम्हाला त्याच्या आधी कुठं तर भेटलेले होते. ते म्हणले तुम्ही काय करताय? म्हणलं माझी सायकल पंक्चर झाली आणि पंक्चर काढतीये. तर तुम्हाला येतं का? तर हो म्हणे मला येतं, पण तुम्ही नका करू तर मी करून देतो. मग त्यांनी तिथं ते मी फक्त चाक काढलेलं होतं, ट्यूब बाहेर काढलेली होती. म्हणे थांबा मी करून देतो. आणि त्यांनी 5 मिनिटात ती माझं सायकलचं पंक्चर काढून मला टायरला सगळं ओके करून सायकल ताब्यात दिली. तो पहिला अनुभव होता मला.
0: पण म्हणजे तुम्ही तयारी निशी गेला होता की मी पंक्चर झालं तरी काढू शकते. तुम्ही ती तसं शिकून गेलेला होता हे मला. तर तुम्हाला काय, तुमचा काय अनुभव आहे?
2: आम्ही हे सगळं शिकून गेलो होतो की जे कमीत कमी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या करता आल्या पाहिजे. ते शिकण्यासाठी आमच्या जवळच एक सायकल रिपेअर करण्यात त्यांच्या इथे जाऊन बसून मी शिकून घेतलं. आणि आवश्यक ते पंक्चर काढण्याचं किंवा अॅलन की किंवा जे आपल्याला आवश्यक सामान आहे ते आमच्या दोघींकडे आम्ही विभागून घेतलेलंच होतो. खर तर मला नर्मदा मैयाची अशी कृपा की माझी सायकल 33 दिवसात एकदाही पंक्चर झाली नाही. आणि त्याचं प्रेशर पण मेंटेन राहिलं होतं. आम्ही दोघींनी एक एक सायकलचा पंप घेतला होता. आम्ही पण त्यात हवा भरत होतो आणि कधीतरी वाटेतही आम्हाला हवा भरून घेता येत होती. फक्त एकदा मात्र असं झालं की समोरून उलटीकडून ट्रक अगदी रॉंग साईडनी आला आणि मी त्या बाजूला म्हणजे रस्त्याच्या साईडला सायकल पडली, पण मी पडले नाही.
0: अच्छा.
2: आणि सायकल पडल्यानंतर त्याचा जो बेल्ट होता तो सगळा अडकला त्याच्यामध्ये. आणि मग ती सायकल काही हलवता येईना. पण नर्मदा मैयाचीच अशी योजना असावी की नुकतंच आमच्या इथून एक मोटरसायकलवर पुढे गेले होते आणि त्यांनी मला नुकतंच सांगितलं की तुम्हाला काही लागलं तर माझा नंबर ठेवा आणि काही लागलं तर फोन करा.
0: अरे
2: खरोखर ही पुढे होती, पण मला आधी त्यांचंच नाव सुचलं आणि मी त्यांना पहिल्यांदा पटकन फोन केला. ते 15 किलोमीटर पुढे गेले होते पण ते परत आले मागे आणि ते आले आणि त्यांनी मदत केली. काही सायकलला सुद्धा काही तसं झालेलं नव्हतं आणि मग आम्ही ती सायकल घेऊन आम्ही पुढे तिथनं निघू शकलो.
0: वा छान. ह्या वयात नर्मदा परिक्रमा करायची, ती पण सायकलवरनं करायची. आणि अजून एक की तुम्ही दोघींनी आपापलं सामान पण बरोबर घेतलं होतं सायकलवरनं. काय काय बरोबर घेऊन गेला होता तुम्ही म्हणजे तिथे?
2: हे सामान म्हणजे आम्ही अगदी कमीत कमी सामान ठेवलं होतं जवळ. सायकलसाठी लागणारं आवश्यक ते सामान तर होतंच. त्याचं जे काही ओझं 2 ट्यूब होत्या ठेवलेल्या. आणि आमच्यासाठी म्हणजे एक कपडे आम्ही घालायचो, एक कपडे बॅगेत आणि एक जर्सी, थोडा वॉर्म जर्सी की कारण थंडीचे दिवस होते, स्लीपिंग बॅग. आणि एक तिथे आश्रमामध्ये नियम असा असतो की पांढरे कपडे वापरावेत, तर आम्ही पांढरे कपड्याचा सेट जो आम्ही तिथे आश्रमात गेल्यानंतर आवर्जून घालायचो.
0: अच्छा.
2: तो एक ठेवला होता आणि बाकी इतर आपलं छोटं जे काही आवश्यक तेवढ्या गोष्टी, एवढंच आम्ही ठेवलं होतं. खाण्याचं काहीच ओझं ठेवलं नव्हतं.
0: बरं.
2: आणि पाण्याची एक बाटली असायची बरोबर. एवढं ओझं सायकलवर आमचं कायम असायचं. पण हे खूप कमीत कमी सामान ठेवण्यामुळेच आम्हाला ते खूप सोयीस्कर झालं. आणि मग ते रोज कपडे धुवायचे, दुपारच्या वेळेला कुठे थांबलो होते तिथे वाळवायचे.
0: मग तुम्ही दिवसभर प्रवास करताना सकाळी आणि संध्याकाळी करायचा, दुपारी थांबायचा कुठेतरी?
2: दुपारी आम्ही थांबायचो, थोडा वेळ थांबायचो मध्ये मध्ये, किंवा जसं ऊन वाटतंय त्याप्रमाणे थोडं थांबायचो. विश्रांती पण व्हायची आणि थोडी एनर्जी वाटली की परत त्याच्यानंतर
0: सुरू करायची.
2: सुरुवात एक आपल्याला यात लक्षात ठेवायचं असतं की आपल्याला हे रोज करायचंय, म्हणजे 1-2 दिवसाचं नाहीये. त्यामुळे तेवढी आपली एनर्जी मॅनेज करत
0: बरोबर
2: आणि तिथला विचार करतच आपल्याला हे करायचं आहे.
0: तुम्ही जेव्हा दोघी जणी सायकलवरनं दोघीच जणी ह्या वयात प्रवास करतायत, त्या नर्मदा वासियांचं त्यांची काय रिएक्शन असायची?
2: त्यांची रिएक्शन म्हणजे खरं तर आम्हाला खूपच सगळ्यांनी सन्मानाने किंवा कौतुकाने सगळ्या ठिकाणी स्वागत केलं. रस्त्याने आम्ही जात असताना आम्ही दिसलो की नर्मदे हर असा आवाज देऊन चौकशी व्हायची. आमच्या स्वागतासाठी आणि सेवेसाठी आतुरता असायची. आता एके ठिकाणी आम्ही जात असताना त्यांनी आम्हाला त्यांच्या आश्रमामध्ये नेण्यासाठी आमच्या बरोबरच बाईकवर ते आले.

0: नेण्याची त्यांची इच्छा होती. आणि त्याच आधी आम्ही थोड्या मागेपुढे असल्यामुळे तिथल्या स्थानिक एका राजपूत यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आमच्याच घरी निवासाला या. मग तिथे अगदी त्यांच्यात असं झालं की दोघांनाही आम्ही जायला हवं होतं त्यांच्या इथे. पण मग आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही आता यांनाही सांगितलेलं आहे, तर आम्ही मग निवासासाठी राजपूतांकडे गेलो आणि आश्रमामध्ये आम्ही प्रसादासाठी गेलो. तिथे ते आमची अगदी वाट बघत होते आणि आम्हाला मग आतमध्ये गेल्यानंतर अगदी गरम गरम स्वयंपाक त्यांनी तयार ठेवला होता. असंच पूर्वा या ठिकाणी जात असताना सूर्यकुंड आहे तिथे, तिथे एक स्टेट बँकेचे आणि ते आमचे म्हणजे बँकर्स असल्यामुळे जास्त छान गप्पाही झाल्यानंतर त्यांनी आम्हाला कारमधनं जाता जाता विचारलं की तुम्हाला आता इथे कुठे थांबायचंय. तर आम्ही सांगितलं आम्हाला इथे पुरे पूर्वा गावात. तर ते म्हणजे तुम्ही माझ्यावर बचाला असं आम्ही त्यांच्या मागे गेलो कारच्या मागे. आणि मग जात त्यांनी त्यांना त्यांच्या घरीच आम्हाला नेलं. इतकं त्यांनी आनंदाने आमचं स्वागत केलं आणि त्यांनी छान गाजर हलवा वगैरे केलेला होता. एके ठिकाणी जाताना त्या गेलो आणि त्या गावात इथे पुरीवाले हे राजू पुरीवाले भैया, तिथे तुम्ही जा म्हणे. मग त्या गावात आम्ही गेलो. तिथे मी नुकतंच तिला म्हणलं होतं की इथे शेळ्या वगैरे पण आपण कधी शेळीचं दूध नाही प्यायलो. तर तिथे गेलो आणि ते आम्हाला म्हणले की आम्ही तुम्हाला शेळीचं दूध काढून देऊ. आणि सगळ्या ठिकाणी गेलो की पहिलं म्हणजे चहा. आणि त्यांनी चहा विचारला की ही आधी माझ्याकडे बघायची, कारण ती एकदम खुश पहिला चहा मिळणार म्हणल्यानंतर.
1: चहावर माझं जास्त प्रेम आहे.
0: आणि मग तिथे गेलो आणि ते इतकं साधं घर होतं त्यांचं, पण इतके सेवाभावाने सगळे घरातले, त्यांची आई, त्यांची मुलं, सगळेजण अगदी लगेच आले. त्यांनी सेवाभावाने आमच्यासाठी सगळं तयारी वगैरे केली. तर हा अनुभव प्रत्येक ठिकाणी, एका ठिकाणी तर एक मैया आम्हाला भेटल्या तर त्या म्हणल्या की नाही नाही चाय लेके जाओ, काली चाय आहे काली, म्हणलं ठीक आहे आम्ही घेऊ. ते आपल्याकडून ही सेवा म्हणून, कारण त्या भागात कुठे तुम्हाला चहा मिळणार नाही तर आम्ही इथे तुम्ही चहा नक्की घेऊन जा असा त्यांचा आग्रह होता. तुमचा मनातला भाव महत्वाचा
1: खूप.
0: आणि म्हणूनच हा जो भाव आहे, आणि मला असं वाटतं की त्यामुळेच परिक्रमावासी सुद्धा अगदी निश्चिंतपणे ही परिक्रमा करू शकतात. कुठेही आपण जाऊ तर त्यांचा शब्द असायचा की चिंता मत करो मैया आहे, आप निश्चिंत रहो मैया.
1: विश्वास मैयावरचा होता तो अनुभव. छान आले किंवा अतिथी म्हणून तुमचं स्वागत झालं, पण एक स्त्री म्हणून तुम्हाला कधी कुठे भीती वाटली किंवा कधी तणाव आला किंवा कधी नकोसं वाटलं किंवा सायकलवर न जायचंय पण का आलो असं कधी काही वाटलं का?
2: सायकलने परिक्रमा करायची हा विचार केल्यामुळं, पूर्ण परिक्रमा करायची हा एकच विचार होता. मैयाच्या किनाऱ्यावरून आपण जेव्हा परिक्रमा करतो तेव्हा आम्ही दोघीच स्त्री आहोत, महिला आहोत, असं भीती वाटायचं कारणच नव्हतं. कारण तिथे गेल्यानंतर एक एक एक दिवस जसा जाईल तसं तसं लक्षात आलं, इथं जरी एकट्या स्त्रीने जरी परिक्रमा केली इथं ती सुरक्षित आहे. जेव्हा एक स्त्री म्हणून तिथं परिक्रमा करते मैयाची, तेव्हा ती नर्मदा मैया आहे हेच तिथल्या लहान मुलापासून एकदम वयस्कर माणसांपर्यंत एकच भावना असते. त्याच्यामुळं आम्ही सायकलवर केली किंवा चालत केली, काही केलं असतं तर ती तिथं सुरक्षित आहे आणि आम्हाला काही भीती असं काही वाटलं नाही. कारण निश्चित मनाने, एक मनाने दोघींनी निश्चय केला होता की आपल्याला दोघींना परिक्रमा पूर्ण करायची. पण सायकल पडली, आम्ही दोघी पडलो किंवा आम्ही आजारी पडलो असे काय अनुभव आले नाहीत. पूर्ण सगळे एकदम चांगले अनुभव होते. महत्वाचं म्हणजे जेव्हा आम्ही दोघी सायकल चालवतो, आमच्या दोघींची वय 60 पेक्षा जास्त आहेत, त्यामुळे 34 दिवस आमचे जिथं जाईल तिथं आम्हाला स्वागत झालं. लखना 2 मध्ये आम्ही गेलो, संध्याकाळचे 6:30-7:30 आसपास पोहोचलो असेल. तर राम मंदिरात आम्ही मुक्काम करायचं ठरवलं. खूप सुंदर मंदिर होतं, आतमध्ये गेलो तर आम्ही दोघी, आमचं एवढं वय आहे तर आम्हाला स्पेशल रूम दिली त्यांनी तिथे, जिथे जेव्हा आमच्या बरोबर आम्हाला काय करावं लागायचं की आमच्या सायकलची काळजी करावी लागायची.
1: बरोबर,
2: कारण ती आम्हाला घेऊन जाती, त्यामुळे सायकलची काळजी करावी लागायची. जिथं जिथं होतो तिथं तिथं आम्ही रूम असेल किंवा काय असेल तर पहिल्यांदा आम्ही आराम पाहिजे असं नाही, आम्हाला पहिल्यांदा आमची सायकल कुठे सुरक्षित ठेवता येईल. आणि कसं होतं, लोकांना आमच्या सायकली स्पेशल होत्या, त्याचे ब्रेक, त्याचे गिअर. मोठ्या मोठ्या वयस्कर लोकांना पण असं वाटायचं की याची किंमत किती आहे, ही कुठून आणली तुम्ही काय, म्हणजे आमची सगळी पूर्ण चौकशी आधी करायची, तुम्ही कुठून आलात, तुमचं वय काय आहे, तुम्ही पूर्ण परिक्रमा करणार आहात का. त्याच्या आधी काय झालं, अंधार, थोडासा अंधारच पडला. 4-5 मुलं होते एकदम तरुण, त्यांनी आम्हाला थांबवलं की तुम्ही म्हणे एवढं वय आहे सायकल चालवताय तर थोडं फोटो काढू म्हणे आम्ही तुमच्या बरोबर. तर म्हणलं बाबा फोटो काढेपर्यंत आम्हाला जे पुढचं 5 किलोमीटर अंतर आहे तिथं अंधार पडेल, तर आमच्या मागं तुम्हाला गाडी घेऊन यावं लागेल. 4-व्हीलर होती. हो चालेल म्हणले. तर 5-7 जणांनी आमच्या सोबत फोटो काढले आणि त्यांनी ते वचन पण पाळलं, आम्हाला पुढे जाईपर्यंत आमच्या मागणं
1: मदत केली,
2: लाईट

0: न लावून आमच्या पुढपर्यंत गेले, कारण तिथं कसं 6-6:30 वाजले की कम्प्लीट अंधार होतं. तिथं गेलो तर त्या मैया होत्या ज्यांच्या घरी आमचा मुक्काम होता, त्या मैया आमच्या दरवाजातच वाटच बघत होत्या दोघींची. मग आमची सायकल त्यांच्या मुलांनीच आत नेली, आमच्या दोघींचे पाय धू, आमच्या गळ्यात माळ घाल, इतकं भव्य स्वागत केलं त्यांनी गेल्यानंतर. असं वाटायचं की आपण खरोखर मैया आहोत का, एवढं वाटायचं. कारण प्रत्येक वेळी जे अनुभव आहेत ते आणखी मोठे व्हायचे.
1: खूप छान आपला हा प्रवास चालू आहे नर्मदा परिक्रमेचा सायकलवरनं तुम्ही केलेल्या. तर एक छोटंसं गाणं ऐकूयात आणि पुढे जाऊयात.

0: पुन्हा एकदा मैत्रिणींनो स्वागत आपल्या सगळ्यांचं. आणि आपण वनिता मंडळ या कार्यक्रमात ही सुंदर अशी माहिती जयश्रीताई आणि हेमलताताईंकडनं घेतो आहोत नर्मदा परिक्रमेविषयी, जी सायकलवरून त्यांनी वयाच्या 60 नंतर केलेली. तर हेमलताताई, मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही अशी प्रदक्षिणा करायचं ठरवलं तेव्हा तुमच्या घरातनं किंवा मित्रमैत्रिणींमधनं काय रिएक्शन आली?
1: माझ्या घरातून मदत, म्हणजे मला कोणाचा विरोध होण्याचा काही असा प्रश्न नव्हता. माझ्या मुलांनी एव्हरेस्ट, कांचनजंगा, मनासलू शिखर सर केलेली आहे. मुलगी पण स्विमिंग गोल्ड मेडालिस्ट आहे. जावई पण माझे कॉम्रेड्स आयर्नमॅन वगैरे असे केलेले आहेत. असून पणची पण मला नेहमी साथ असते. आणि आमची नातवंड छोटी आजीसाठी छान छान त्यांनी ग्रीटिंग्स तयार केली. आणि मात्र सांगितलं की लवकर यायचंय हाच पाठिंबा होता. आणि मित्रमंडळींचं त्यांनी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन केलं. वाटेतनं सुद्धा आम्ही कोणालाही कधी फोन केले तर लगेच आम्हाला तिथनं ते मार्गदर्शन करायचे. मध्ये अधिकाऱ्यांनी चौकशी पण केली कुठेपर्यंत चाललाय, कसं चाललंय वगैरे, काळजी घ्या. तर हा खूप मोठा पाठिंबा आम्हाला होता. हा पाठिंबा आणि हेच आपण म्हणतो की हे आपल्याला एक काठबळ असतं. आणि आमच्या गुरु महाराजांचे, स्वामी विवेकानंदांचे, मा शारदा आणि रामकृष्ण परमहंसांचे आशीर्वाद आमच्या बरोबर सदैव होते हे आपल्याला पदोपदी जाणवत असतं. तर ते अनुभव आपणच घेतो आणि ते आपल्यालाच अनुभव समजत असतात की ते कसे आपल्याला पुढे नेतात.
0: जयश्रीताई, तुम्ही काय सांगाल, काय कशा पद्धतीने घरच्यांची मदत तुम्हाला मिळाली किंवा घरच्यांचं प्रोत्साहन तुम्हाला मिळालं की जेणेकरून एवढी मोठी छान कामगिरी हातनं घडली तुमच्या?
2: माझ्या घरच्यांचा, माझ्या मिस्टरांचा मला नेहमीच विरोध आहे सायकल चालवायला, कारण ते पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत. ते म्हणतात की साध्या स्कूटरला कुणी विचारत नाही तर तुझी सायकल कुठं काय, त्यामुळे ते नेहमीच मला विरोध करतात. नको म्हणतात सायकल चालू वगैरे. पण माझी मुलगी, जी माझी महत्वाची सपोर्टर आहे, आणि माझा मुलगा, हे दोघं माझ्या पाठीशी सतत असतात. दोघं पण सायकल चालवतात, पण सपोर्टर जास्त माझी मुलगी आहे की जे काही करेल त्याला

0: सपोर्ट करते मला सायकलिंग.
1: खूपच छान. तुमची हॉबी किंवा तुमचा छंद म्हणून सायकल चालवायची ही एक तर गोष्ट होतीच, पण त्याबरोबरच निसर्गाचा समतोल साधणं किंवा प्रदूषण जे होतं ह्याच्यावर अटकाव करणं, त्याच्याबद्दल तिथे काही जनजागृती केली का तुम्ही?
2: हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण आधी आम्ही नर्मदा परिक्रमा सुरू केली, संकल्प करणे, नंतर परिक्रमा सुरू करणे, नंतर आश्रमातला सहवास, हे सगळं होता होता मग आमचं सगळ्या गोष्टींकडे लक्ष जायला लागलं. आणि प्रामुख्याने लक्ष गेलं ते तिथला वाढणारा प्लास्टिकचा आणि सर्वच कचरा.
1: अच्छा.
2: तर हा जो कचरा आहे हा खरोखर किती घातक ठरू शकतो पर्यावरणाला, याची मला वाटतं तिथे फारशी जनजागृती नाहीये किंवा ती होणं आवश्यक आहे.
1: अच्छा.
2: तर ह्याची खूप जाणीव झाली. आम्ही अनेक ठिकाणी त्यांना आधी सांगायचो की तुम्ही आधी डस्टबिन ठेवा इथे, की आमच्या समोर म्हणायचो की आत्ता ठेवा, तर मग तेव्हा ते ठेवायचे. आणि इथे हा कचरा जो निर्माण होतोय त्याला कारणीभूत परिक्रमावासीच जास्त आहेत असं मला वाटलं, कारण आम्ही असंही कित्येक वेळा पाहिलं की परिक्रमावासी चालत असताना जात असताना सुद्धा सहज प्लास्टिक वाटेत फेकून देतात.
1: अरे.
2: हा जो जनजागृतीचा भाग आहे की हा आपल्याला स्वतःला स्वयंशिस्तीचा जो भाग आहे तर तो प्रत्येकाने थोडा स्वीकारायला हवाय.
1: बरोबर.
2: आपली जबाबदारी ओळखायला हवी की कमीत कमी हा कचरा मी जिथे निवासी आहे तिथेपर्यंत नेऊन तिथे टाकीन, किंवा तिथल्या केंद्रांमध्ये सुद्धा तिथे ते सहज आम्हाला प्लास्टिक म्हणजे कागदी ग्लास आणि प्लास्टिक प्लेट वगैरे प्लास्टिक चमचे असं देत होते. आणि आम्ही तर स्वतः म्हणजे आम्ही आता सायकलिंग करतो म्हणजे इथे परिक्रमेत नाही केव्हाही जाताना आमच्या बरोबर सदैव एक कप स्टीलचा चमचा आणि स्टीलची प्लेट असते,
1: अगदी
2: आम्ही तेच वापरतो. कारण आपण जितके दिवस जाऊ गुणिले 3 किंवा 4 एवढे आपण ग्लास किंवा ते प्रदूषण वाढवण्याचा आपल्याला अधिकार नाहीये, ते कमी करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. तर त्या दृष्टीने पण आम्ही मग तिथल्या स्थानिक लोकांशी युवकांशी बोलत होतो, तर मग तिथे आम्ही त्यांना सांगायचो की तुम्ही हे असे ग्लास आणि चमचे आणि प्लेट जे ठेवता त्यापेक्षा सुद्धा तुम्ही स्टीलचे जर ठेवले तर खरं तर ह्याच्यापेक्षा त्याला खर्च कमी येईल. तुमच्याकडे पाणी भरपूर आहे, तुमच्याकडे चूल पेटवली जाते, रोजची राख आहे भरपूर, तुम्हाला त्या राखेने घासून स्टीलची भांडी परत वापरता येते, तर तुम्ही हे तिथे करा आणि तुम्ही इतरांनाही सांगा असं आम्ही तिथे सांगायचो. आणि असं विशेष सांगायचं म्हणजे त्याच्यातला हा भाग असा की हे सांगितल्यानंतर आम्हाला काही लोकांनी मेसेजही पाठवले की आम्ही हा बदल केला.
1: अरे.
2: काहींनी फोटो पाठवले, मग त्यापुढे आम्ही त्यांना परत हे सांगितलं की आता हे तुमचंच पुढे काम आहे की तुमच्या आसपास असणाऱ्या केंद्रांवर पण तुम्ही हे सांगा आणि हा बदल त्यांना सुद्धा तुम्ही करायला अवश्य सांगा.
1: केवढा अभिमान वाटला असेल.
2: खूप अभिमान वाटला आणि असं वाटलं की आपला हा एक छोटासा प्रयत्न पण तो कोणीतरी ऐकला आणि आचरणात आणला. कारण काय व्हायचं, सुरुवातीला असं लक्षात आलं की आम्ही त्यांना प्रदूषण आणि पोल्युशन किंवा कचरा होतोय स्वच्छता हे सांगितल्यावर फारसं लक्षात नाही आलं, पण जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलायचो की आप मैया की सेवा कर रहे और मैया की सेवा का ये भाग है की मैया गंदी नाही होनी चाहिए, तर ह्यामुळे काय होणार आहे की पुढे प्रदूषण वाढेल, इथे कचरा वाढेल, सगळी अस्वच्छता पसरेल आणि मग तो मैयाला त्याच्यातनं होणारा जो त्रास आहे तर ही तुमची सेवा त्याच्यातनं घडणार नाही.
1: बरोबर.
2: हे मात्र त्यांना मनोमन तिथे पटायचं, त्यांच्या चेहऱ्यावरनं बोलण्यावरनं लगेच ते आम्हाला प्रकर्षाने जाणवायचं.
1: मैयावरचं प्रेम ते बहुतेक करायला भाग पडलं,
2: भाग पडत होतं आणि असं हळूहळू ते करू शकतील बदल. त्यामुळे असं वाटतं की यापुढे आम्ही जर कधी तिथे गेलो आणि तिथे जाऊन सेवा करायची जर आम्हाला संधी मिळाली तर ही सेवा करणं जास्त महत्वाचं ठरेल.
1: मी नर्मदा परिक्रमा केली ह्याचं कृतकृत्य किंवा कृतार्थता वाटली की असा अनुभव काही आहे का?
2: आम्ही परिक्रमा सुरू करताना आम्हाला एका परिक्रमावासींनी सांगितलं होतं की परिक्रमा में भिक्षा करना ये बहुत महत्वपूर्ण बात आहे, आपण भिक्षा केली पाहिजे कुठेतरी. तर ते नंतर खरं तर आमच्या काही एवढं लक्षात नव्हतं राहिलं, पण साधारणपणे आम्ही ज्या वेळेला तट परिवर्तन केलं पुढे जात असताना एके ठिकाणी आम्ही असं सकाळी ठरवलं की आता आपण आज थोडंसं कुठेतरी हॉटेलमध्ये दाल खिचडी थोडंसं खाऊन पुढे जाऊ, कारण तिथे बऱ्याच अंतरावर कुठे आश्रम दिसत नव्हते, असं ठरवून आम्ही निघालो. आणि खरोखर जवळजवळ 30 ते 35 किलोमीटर आम्ही गेलो असू आणि त्या हायवे होता, आजूबाजूला हॉटेल दिसत होती पण कुठेच आम्हाला काहीच मिळालं नाही. आणि मग शेवटी असं की आमच्याकडचं पाणी संपलं आणि खाणं तर काही बरोबर आम्ही ठेवायचं नाहीच, पण कुठे आश्रमही म्हणजे अन्नक्षेत्र तिथे म्हणतात की जिथे परिक्रमावासींची सोय केली जाते, तर तेही कुठे मिळालं नाही आम्हाला. 12:30 होऊन गेले होते. शेवटी आम्ही एका घरापाशी थांबलो आणि सहजच आमच्या तोंडून आलं की तिथे काही आम्हाला

0: मिळेल का खायला.
1: अच्छा.
0: आणि त्यांनी इतकं मनापासून लगेच दार उघडलं आणि ते म्हणले नाही आई आई आप अंदर आईये. आम्ही आत गेलो आणि त्यांनी लगेच तिथे खाट वगैरे घातली विश्रांतीसाठी. त्यांनी आम्हाला खिचडी केली, इतकी सुंदर मऊ खिचडी. आणि त्यांनी सांगले हे आमचं आत्ताच घरचं तूप काढलेलं आहे, तर ते तूप आणि घरचं त्यांचं लोणचं त्याच्याबरोबर वाढलं. इतकं त्यांनी मनापासून आम्हाला ते वाढलं. आणि त्यानंतर मग आम्ही थोडा वेळ थांबलो आणि निघालो, तर आम्ही म्हणलं की खरंच आम्हाला तुम्ही इतकं सुंदर दिलं की आम्हाला अपेक्षा नव्हती की आम्हाला इतकं छान इथे स्वागत होईल, इतकं आम्ही इतकं छान जेवू इथे. पुढची गोष्ट विशेष अशी की त्या मैया म्हणल्या की मैया आम्ही इथे परिक्रमा मार्गावर राहतो, पण हा पहिलाच प्रसंग आहे की आम्ही कोणाला तरी असं जेवण दिले. इथे आम्ही शिधा म्हणून कधीतरी देतो केंद्रावर वगैरे इथल्या, पण आम्ही असा स्वयंपाक करून वाढले अशी पहिलीच वेळ आलेली. आणि विशेष म्हणजे तुम्ही आज आमच्याकडे आलात तर आम्हाला मैयाच आल्यासारखी वाटतेय. तुम्ही

0: पहिलाच प्रसंग आहे की आम्ही कोणाला तरी असं जेवण दिले. इथे आम्ही शिधा म्हणून कधीतरी देतो केंद्रावर इथल्या, पण आम्ही असं स्वयंपाक करून वाढले अशी पहिलीच वेळ आलेली. आणि विशेष म्हणजे तुम्ही आज आमच्याकडे आलात ते आम्हाला मैयाच आल्यासारखी वाटते. तुम्ही आज आलात आणि आम्ही हे तुम्हाला स्वयंपाक केला आणि तुम्ही इथनं आमच्याकडनं जेवून निघताय, तर ह्याचा आम्हाला खूप आनंद होतोय. त्यावेळेला एकदम आठवलं की त्यांनी आम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं की तुम्ही भिक्षा करणं, भिक्षा करण्यामध्ये तुम्ही तुमच्या अहंकाराला पण छेद देता आणि तिथे तुम्ही विनम्र होता. आणि मग तिथनं आम्ही बाहेर पडलो आणि थोडस पुढे गेलो, एक 2-4 किलोमीटर असेल तिथे अन्नक्षेत्र होतं. खरं तर
1: सकाळी आम्ही ठरवलं होतं की आज आपण आहे ना खूप दिवस झालं म्हटलं डाळ भात खाल्ला नाही आणि आज आपण साजूक तुपाची बाटली विकत घेऊ. म्हणजे म्हणतात ना मैया भिक्षाची मागायला लावलीच आम्हाला, पण जी इच्छा होती आमची दोघींची
2: ती पूर्ण केली,
1: ती तिने पूर्ण केली. मस्त गरम गरम खिचडी आणि त्याच्यावर साजूक तूप ते तिने आम्हाला तिथं खायला घातलं.
2: छान.
0: आणखीन आठवण सांगायची म्हणजे आम्हाला जे वेगवेगळे साधू भेटले तर त्यातून पण आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत होत्या. सुरुवातीलाच आम्ही पहिल्या दिवशी लेपाला नर्मदालयला जिथे गेलो, नर्मदालय हे भारती ठाकूरांनी केलेलं आहे आणि तिथे रामकृष्ण परमहंस आणि माताजी आणि स्वामीजींच्या त्यांना जशा मूर्ती मिळाल्या तिथे त्यांनी ते मंदिर उभारलं होतं. तर आम्ही त्यांच्याकडे त्या दिवशी मुक्कामी होतो आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊन त्यांच्याकडून जो गमछा घेऊन निघालो तर तोच आम्हाला पूर्ण परिक्रमेमध्ये अगदी आवश्यकही होता आणि त्याचा आम्हाला उपयोग होत होता. तिथलं जे जंगल आहे
1: तिथले आदिवासी
0: त्यांच्या मुलांसाठी त्यांनी तिथे सहनिवास बांधलाय. अगदी 4 वर्षापासून जवळजवळ 250-300 मुलं राहतात. 4 वर्षापासून मोठ्या मुलांपर्यंत ते एकमेकांच्या सहकार्याने तिथे राहतात आणि ते आम्हाला तिथे त्यांच्याकडे मिळालो. वाटेत पण आम्हाला काशीचे एक डॉक्टर होते, त्यांनी फिलॉसॉफीतलं डॉक्टर केलेलं आहे आणि ते संन्यासी आहेत. त्यांनी पण आमचा एक छोटा इंटरव्ह्यू घेतला आणि नारी शक्ती आणि शिव आणि शक्ती हे कसं आहे एक रूप आहे आणि त्याच्याच प्रेरणेने तुम्ही कसं हे करताय परिक्रमा असं त्यांचं छान त्यांनी आमच्याकडून छोटासा इंटरव्ह्यू असा घेतला होता. त्याच्यानंतर आणखीन एक नेमावरला खूप इच्छा होती जाण्याची आणि बरोबर आम्ही त्या तिथे गेलो त्या दिवशी. तर तिथे पण जे विठ्ठल महाराज होते त्यांच्या इथला तो आश्रम आणि तिथे विशेषतः म्हणजे तिथे बलोपासना होती. तर आम्ही म्हणलं की आम्ही पहिल्यांदाच आश्रमामध्ये आणि बलोपासनेला एवढं महत्व आहे हे पाहतोय. आणि खूप दिवसांनी आम्हाला तिथे रामदास स्वामींच्या सवाया, मनाचे श्लोक, भजनं सगळं ऐकायला मिळालं. दादा भगवान हे जे परिक्रमा करतात तर ते फक्त वायू आणि जल म्हणजे फक्त नर्मदा मैयाचं पाणी पिऊन आणि हवा त्याच्यावरती ते करतात. रोज 20-25 किलोमीटरचा टप्पा ते पार करतात. अत्यंत उत्साही जवळजवळ 2000 दिवस झाले ते अशा याच्यावरती राहिलेले आहेत. झाल्यानंतर सुद्धा त्यांचं त्यापुढे प्रवचन असतं, नामजप असतो. हे खूप आश्चर्यचकित करणार होतं. त्या ठिकाणी मिळालं. डोंगरगावला पण आम्ही जिथे गेलो तिथे पण खूप छान आश्रम असा अगदी मैयाच्या किनारी फक्त आश्रम आणि गोशाला आहे तिथे आणि स्वच्छ शिस्तीत असलेला असा छोटाच पण सुंदर आश्रम होता. आणि दिवस रात्र ते गस्त घालत असतात महाराज तिथले आणि ते लक्ष ठेवत असतात की कुठली शापदांचा त्रास होऊ नये, कोणी किंवा इतरांनी पण व्यवस्थित तिथे राहावं. तर असे काही साधूंचे सहवास. सिनोरला एक सुंदर आश्रम होता, ती एक आठवण सांगण्यासारखी. पहिलाच तो आम्हाला मिळाला मैयाच्या किनारी असलेला आश्रम आणि तिथे आम्ही राहिलो. तिथे संध्याकाळी मैयाची सुंदर आरती होते. तिथले जे पटेल दाम्पत्य आहे तर ते खूप सेवाभावाने तिथे काम करतात. आम्हाला नर्मदा स्नानासाठी सकाळी जायचं होतं म्हणून आम्ही सकाळी गेलो, थोडं उजाडत असताना गेलो आणि स्नान करून येत असताना पाण्यात अशी हालचाल दिसली आम्हाला. तर आधी असं वाटलं की मासे असतील पण मासे नव्हते. घाट चढून आम्ही वर आलो आणि मग तिथे त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे मगरी आहे, मगरमैया. म्हणजे मगरमैया म्हणजे
1: नर्मदा मैयाचं
0: वाहन आहे. तर त्यामुळे ते त्या इथे आहेत पण ती परिक्रमावासींना कुठेही त्रास होत नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं. तिथे सगळ्याला खूप आदरपूर्वक म्हणजे स्त्रियांना मैया, पुरुषांना महाराज किंवा समुद्राला पण समुद्र नाही समुद्र महाराज म्हणतात ते.
2: अच्छा.
0: मगरला पण मगर मैया, त्यांच्यातलं ईश्वरी रूप ते बघतात.
2: खूप सुंदर आपली ही मुलाखत किंवा हा प्रवास चालू आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुढे जाऊयात. पुन्हा एकदा मैत्रिणींना स्वागत आपल्या सगळ्यांचं आणि आपण वनिता मंडळ या कार्यक्रमात ही सुंदर अशी माहिती जयश्रीताई आणि हेमलताताईंकडनं घेतो आहोत नर्मदा परिक्रमेविषयी, जी सायकलवरून त्यांनी वयाच्या

0: साठीनंतर केलेली. तुम्ही ही जी परिक्रमा करायची ठरवली यामध्ये तुम्हाला कोणत्या संस्थांची वगैरे काही मदत घ्यायला लागली का, किंवा अशा काही संस्था काही मदत करतात का?
1: प्रत्येक ठिकाणी जे आश्रम आहेत, मंदिर आहेत, त्यांचा परिक्रमावासींसाठी हा संघ एक त्यांनी केलेला पण आहे की ज्यामुळे तुम्हाला काही काही ठिकाणचे फोन नंबर किंवा पत्ता मार्ग समजतो. तर हे प्रत्येक ठिकाणी आहेच. स्थानिक डॉक्टरांची पण लिस्ट वगैरे आहे, फोन नंबर आहेत. ते परिक्रमा करणारे पायी आहेत, सायकल आहे, मोटरसायकलवर कार घेऊन येणारे किंवा बस येणारे, या सगळ्यांसाठीच इथून सेवा दिली जाते.
2: बऱ्याच ठिकाणी आम्हाला काही असे छोटे छोटे पुस्तक मिळाले की त्याच्यावर पुढे आश्रम कुठं कुठं आहे,
0: अच्छा,
2: मार्गदर्शन पाम्पलेट दिले त्यांनी आम्हाला, किंवा पुढे कुठं जाणार चौकशी करून आधीच पुढे राहण्याची सोय.
0: अच्छा, म्हणजे जरी एखाद्या व्यक्तीनी आधी काही तयारी नसली, डायरेक्ट जायचं ठरवलं, तरी सुद्धा त्यांची सगळी सोय सगळ्या प्रकारची होऊ शकते. आणि असा सायकल प्रवास वगैरे करायचा असेल तर अजूनच मजा येत असेल. एक वेगळा प्रश्न की वय झालं की स्वप्न संपतात असं आपण म्हणतो की आता काही वयानंतर बास आता नको, आता पुढे झालं, आयुष्यभर आपण खूप केलं वगैरे, अशा ह्याच्यात तुम्ही काहीतरी एक वेगळी छान कामगिरी करून दाखवलीत. आपल्या ह्या धाडसी प्रवासामुळे हा जो काही तुमच्यात बदल झाला किंवा तुमच्यात काही एक वेगळा कॉन्फिडन्स आला, तर आपल्या सगळ्या मैत्रिणींना, आपल्या महिलांना काय संदेश द्याल, काय सांगाल ह्याच्याबद्दल?
1: खरं तर धाडसी हा प्रवास तुम्ही म्हणताय तो करण्यासाठी आपण त्या धाडसाची आधीपासूनच सर्व मराठा स्त्रियांनाची सवय असतेच की स्त्रिया स्वतः धाडसी किंवा स्वतःहून अनेक गोष्टी करतच असतात, त्यामुळे त्यांना फक्त अशा काही गोष्टींमधून त्यांनी जर ठरवलं की आपण या गोष्टी करायच्या आहेत तर त्या निश्चित करू शकतात. कारण आपण जर आपल्याकडे स्वतः आपल्याकडे लक्ष द्यायला आपल्याला स्वतःच लक्ष द्यावं लागतं, आणि जर का आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर त्याचा आनंद आपण घेणार आहोत आणि त्या आनंदातूनच आपण अध्यात्माकडे सुद्धा जाणार आहोत. हे एकमेकांशी जुळलेलं असं नातं एकमेकांचे आनंद आरोग्य आणि अध्यात्म.
0: तुम्ही काय सांगाल जयश्रीताई?
2: प्रत्येक स्त्रीकडे खरोखर धाडस असतंच. शारीरिक क्षमता आपली चांगली राहिली पाहिजे, शरीर चांगलं राहिलं पाहिजे. कारण कितीही पैसा असला आणि जर आपण आधी असू तर त्या पैशाचा उपभोग घेता येत नाही आपल्याला. त्यामुळे स्वतःचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य एकदम चांगलं राहण्यासाठी सायकलिंग, ट्रेकिंग एकदम बेस्ट आहे. सायकलिंग तर सगळ्यात बेस्ट, कारण मी स्वतः सायकल चालवते, म्हणजे मी सायकलचा सल्ला देणार.
0: अजून पुढे पुढचे काय प्लॅन आहेत का? पुढे सायकलवरनं पुढे जायचं असं काही विचार आहे का डोक्यात? दोघींकडनं नक्की आवडेल, कारण दोघींच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय मला.
2: मी तर ठरवलेलं आहे की सायकल ही माझ्यासोबतच संपणार. आणि बरेच प्लॅन आहेत बाबा, बरेच प्लॅन आहेत. त्याच्यातला महत्वाचा माझा 4 वर्षापासून मी जो पहिल्यांदा विचार केला होता की मला हंपी बदामी करायचं, तो एक प्लॅन आहे की सायकलवरून हंपी बदामी करायचं. आणि एक श्रीनगर म्हणजे जम्मू काश्मीर सायकलवर फिरायचे.
0: वा, तुम्ही काय सांगाल?
1: मी सायकलिंग सुरू केलं आणि त्याच्यात ना इतका आनंद मिळेल आणि इतक्या आपण राईड्स करू किंवा अशी नर्मदा परिक्रमा करू असं खरं तर कधीच वाटलं नव्हतं. सुरुवात केल्यानंतर आणि ते एक एक असं होत गेलं त्याच्यात ना असं वाटायला लागलं की आपण संपूर्ण भारताचं दर्शन या सायकलच्या माध्यमातून करायला हवं. कारण आपला भारतच इतका सुंदर आहे, समृद्ध आहे, आणि त्याचं वेगवेगळी जी संस्कृती आहे, जो समाज आहे, तिथल्या ज्या भौगोलिक वेगवेगळ्या रचना आपल्याकडे आहेतच, पण त्या पाहण्यासाठी सायकलच्या माध्यमातून फिरायचंय. आपल्याकडे जो प्रदूषणाचा मोठा प्रश्न आहे, आपल्या पंतप्रधानांनी सुद्धा जे आवाहन केलं आहे, तर ते सुद्धा आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून आपण हे करू शकणार आहोत. त्याचा जर थोडा विचार केला आणि त्याची जर सवय केली आणि आपल्या तरुण मित्रांनी तरुण मैत्रिणींनी सुद्धा याचा जर थोडा विचार करून काही विशेष असा वेळ तुम्ही कामासाठी जाता, शाळा कॉलेजमध्ये जाता, त्यावेळेला तुम्ही कुठल्याही वाहनाची मदत घेऊनच जाणार आहात, पण ते वाहन मग सायकल जर ठरवलं आणि थोडा वेळ ठेवला तर एकीकडे तुमचा व्यायाम होईल, प्रदूषणाला सुद्धा आळा घालण्यासाठी मदत होईल, आणि तो व्यायाम होता होता त्यातनं मिळणारा आनंद हा ज्यावेळेला ते सायकलिंग करायला लागतील त्यावेळेला तो त्यांना नक्की कळेल.
2: सोबत पैशाची पण बचत. जो पेट्रोलला आपण पैसा वापरतो
0: तुमच्याशी बोलताना आता असं जाणवत आहे की केवढा मोठा आनंद तुमच्या चेहऱ्यावर आहे या सायकलचा.

0: हरवल्यांमुळे किंवा ही परिक्रमा केल्यामुळे जे समाधान तुम्हाला मिळालं तो आनंद तुमच्या प्रत्येक शब्दातनं जाणवतो आहे, तुमच्याकडे बघितल्यानंतर जाणवतो आहे, आणि पुढे सुद्धा तुम्ही जे काही ठरवलं आहे तुमच्या पुढच्या प्रवासाबद्दल ते नक्कीच पूर्ण होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना. आणि आज तुम्ही दोघी इथे आलात, छान तुमचे विचार, तुमच्या सायकलबद्दलचं प्रेम आमच्याकडे व्यक्त केलं, तुमचे मनापासून आभार, खूप धन्यवाद.
1: आकाशवाणीचे खूप आभारी आहोत की ही संधी आम्हाला नर्मदा परिक्रमेनंतर आकाशवाणीवर इंटरव्ह्यू देण्याची संधीही मिळाली आणि त्याची योग्य दखलही घेतली गेली.
0: मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद. मैत्रिणींनो, आता आपण ऐकलात वयाच्या 65व्या वर्षी सायकलवरून नर्मदा परिक्रमा करणाऱ्या हेमलता राव आणि जयश्री जाधव यांचा हा अतिशय सुंदर, आपल्याला प्रोत्साहन देणारा असा प्रवास. हा प्रवास ऐकल्यानंतर नक्कीच वाटतं की आपणही सायकलवर मस्त छान फिरून यावं.

0: वनिता मंडळ, या कार्यक्रमात आता ऐकूया शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवराज्याभिषेक एका सोहळ्या पलीकडच्या स्वाभिमानाची क्रांती याविषयी डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था पुणे इथल्या संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ वृषाली भोसले यांचं भाषण.
1: June 1674 या रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. शिवराज्याभिषेक एका सोहळ्या पलीकडची स्वाभिमानाची क्रांती होती. राज्याभिषेकाच्या घटनेकडे जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा असे लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ इतिहासातील एक सोहळा नव्हता, तो स्वाभिमानाचा पुनर्जन्म होता. शतकानुशतके परकी असत्यखाली दबलेल्या जनतेला स्वतःच्या राज्याची जाणीव करून देणारा तो क्षण होता. रायगडावर उभे राहून दिलेली ही सार्वभौमत्वाची घोषणा पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेली आपल्याला दिसून येते. म्हणूनच शिवराज्याभिषेक हा केवळ भूतकाळातील गौरव नाही, तर स्वातंत्र्य, अस्मिता आणि राष्ट्राभिमानाचा अखंड जागता दीप आहे. आपण आजही बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक घटनांविषयी आजही लोकांच्या मनात प्रचंड कुतूहल आणि आकर्षण आहे. काळ लोटला, पिढ्या बदलल्या, तरी शिवरायांच्या जीवनातील अनेक प्रसंग नव्या अर्थाने उलगडत राहतो. अशाच तेजस्वी आणि ऐतिहासिक क्षणांपैकी एक म्हणजे त्यांचा राज्याभिषेक. हा केवळ एक सोहळा नव्हता, तर इतिहासाला कलाटणी देणारा निर्णायक टप्पा होता. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले, पण त्या स्वराज्याकडे पाहण्याचा त्या काळातील प्रस्थापित सत्ताधीशांचा दृष्टिकोन वेगळाच होता. आदिलशाहीसाठी ते एका जागीरदाराचा मुलगा होते, तर युरोपियन सत्तांना मुघल साम्राज्यच प्रस्थापित वाटत होते. मुघल मनसबदार आणि आदिलशाही

सरदारांच्या नजरेत शिवाजी महाराज अजूनही एक बंडखोरच होते. एवढेच नव्हे तर पुरंदराच्या तहावेळी मिर्झा राजा जयसिंग यांच्या दबावाखाली येऊन शिवाजी महाराजांना 9 वर्षाच्या संभाजी राजांना मुघल मनसबदार म्हणून पाठवावे लागले. यावरून त्या काळातील कठीण राजकीय वस्तुस्थिती आपल्या लक्षात येते. महाराजांनी दिलेली वतने, इनामे तसेच केलेले अनेक तह, करार यांना कायदेशीर अधिष्ठान मिळवून देण्यासाठी राज्याभिषेक अपरिहार्य बनला होता. स्वराज्य हे केवळ प्रत्यक्षात अस्तित्वात असलेले राज्य नसून ते अधिकृत आणि सार्वभौम आहे ही घोषणा जगासमोर करण्याची वेळ आता आली होती. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारणी केली खरी, पण ती एका अशा काळात जेव्हा महाराष्ट्र 350 वर्षांच्या पारतंत्र्याच्या सावलीत होता. आदिलशहा किंवा कुतुबशहापेक्षा मराठ्यांची वाढती ताकद औरंगजेबाच्या मनात खटकत होती, त्याला अधिक धोकादायक भासत होती. शिवाजी महाराज ज्या सत्तेविरुद्ध उभे टाकले होते ती त्या काळातील सर्वाधिक सामर्थ्यशाली सत्ता होती. शिवाय काही मराठे सरदार महाराजांच्या विरोधात उभे राहिले होते. अशा कठीण परिस्थितीत स्वराज्य ही संकल्पना केवळ राजकीय मर्यादेत न राहता ती एक व्यापक मानसिक क्रांती ठरली होती. शहाजान आणि औरंगजेबाच्या कारकिर्दीत हिंदूंवर केवळ धार्मिक अत्याचारच झाले नाही तर सामाजिक हानी सुद्धा खूप झाली होती. जिजिया कर, मंदिरांचा विध्वंस, जबरदस्तीचे धर्मांतरे, सामाजिक अपमान हे अखंड सुरू होते. औरंगजेबाने 9 एप्रिल 1669 रोजी मंदिर विध्वंसाचा हुकूम दिला तर 2 एप्रिल 1679 रोजी जिजिया कर पुन्हा लागू केला. महाराष्ट्रात वतनदारी व्यवस्था पूर्वीपासून रूढ होती. सुलतानांकडून मराठ्यांना वतने दिली जात आणि ती वंश परंपरागत चालत. एखादा वतनदार मृत्यू पावला की त्याचे वतन त्याच्या वारसाला मिळे. या व्यवस्थेमुळे अनेक मराठे प्रस्थापित सत्ताधाऱ्यांची सेवा करण्यातच धन्यता मानू लागले होते. सुलतान जेथे लढाईला पाठवेल तिथे जाऊन लढणे हेच त्यांचे कर्तव्य मानले जात होते. या वतनदारी आणि जागीरदारी व्यवस्थेमुळे मराठ्यांमध्ये एकजूट निर्माण होण्याऐवजी स्पर्धा आणि वैर वाढत गेले. स्वतंत्र राज्य उभारण्याची महत्वाकांक्षा क्वचितच कोणामध्ये दिसून येत होती. इतिहासकार सर जतुनाथ सरकार यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामागील कारणांची चर्चा करताना काही महत्वाचे मुद्दे सांगितले आहेत. प्रत्यक्षात स्वतंत्र सत्ता उभारून 2 लाख सैन्य उभे करून आणि राज्यकारभार चालवूनही शिवाजी महाराजांचा अधिकृत दर्जा मात्र सामान्य प्रजेप्रमाणे मानला जात होता ही गोष्ट खूपच मानहानीकारक होती. यावरून असे लक्षात येते की शिवाजी महाराजांनी पराक्रम आणि कुशल राजकारणाच्या जोरावर स्वराज्य तर उभे केले होते, मात्र त्या स्वराज्याला टिकवण्यासाठी आणि त्याला अधिकृत मान्यता मिळवून देण्यासाठी विधीपूर्वक राज्याभिषेक करणे अत्यंत गरजेचे बनले होते. आपण बघतो की राज्याभिषेकाची परंपरा खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे. राज्याभिषेकाचं मूळ आपल्याला वेदकाळात आढळतात. अथर्ववेदातील सूक्ते, ऐतरीय ब्राह्मणातील वर्णने तसेच रामायण महाभारतातील उल्लेख यावरून राज्याभिषेक हा विधीपूर्वक आणि प्रतिष्ठेचा सोहळा असल्याचे त्या काळात मानले जात असे. रामाचा राज्याभिषेक असो वा युधिष्ठिराचा, या विधीला नेहमीच धार्मिक आणि राजकीय अधिष्ठान लाभलेले दिसून येते. सम्राट अशोकानेही कलिंग विजयानंतर राज्याभिषेक करून आपली सत्ता अधिकृत केली होती. हा राज्याभिषेक परंपरेचा इतिहास आपण पाहत आलेलो आहोत. राज्याभिषेक म्हणजे केवळ राजपदाची घोषणा का? तर नाही, तर सत्तेच्या केंद्रीकरणाची अधिकृत स्थापना होय. यामुळे न्यायदान, दंडाधिकार, कायदा, सुव्यवस्था राखण्याचे अधिकार राजाला कायद्याने प्राप्त होतात. प्रजेच्या दृष्टीनेही अभिषिक्त राजा हा विश्वासार्ह आणि अधिकृत सत्ताधीश ठरतो. शिवाजी महाराजांच्या बाबतीत हीच बाब अत्यंत महत्वाची ठरली. स्वराज्य उभारूनही राज्याभिषेकाअभावी काही मर्यादा राजांना जाणवत होत्या. त्यामुळे स्वराज्याच्या स्थैर्यासाठी आणि एकछत्री सत्तेसाठी राज्याभिषेक हा पर्याय अपरिहार्य ठरलेला होता. महत्वाचे म्हणजे हा राज्याभिषेक हिंदू धर्मशास्त्रानुसार झाला असला तरी स्वराज्य केवळ एका विशिष्ट धर्मापुरता मर्यादित नव्हते. महाराजांचे राज्य हे

अठरा पगड जातीचे राज्य होते. आपण इतिहासात पाहिलेच आहे की महाराजांच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे मावळे होते. म्हणून महाराजांचे राज्य स्वराज्य हे भूमिपुत्रांचे राज्य होते. स्वतंत्र आणि सार्वभौम भारताची बीजे रोवणारी ही संकल्पना त्यात दडली होती. यामागे शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होती. औरंगजेबाशी होणाऱ्या भविष्यातील संघर्षाची त्यांना कल्पना होती आणि ते पुढे सत्यात उतरले. एकेकाळी वतनदारीत अडकलेले आणि परस्परात वैर करणारे मराठे राज्याभिषेकानंतर एका सिंहासनासाठी लढू लागले. हीच त्या राज्याभिषेकाची खरी ताकद ठरली होती. राज्याभिषेकामुळे स्वराज्याला कायदेशीर आणि मानसिक बळ मिळाले होते. महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी हा लढा अविरत सुरू ठेवला. पुढे राजाराम महाराज आणि ताराराणी यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी औरंगजेबाला पुढे कित्येक वर्ष युद्धात गुंतवून ठेवले. तब्बल 25 वर्ष चाललेल्या या संघर्षात मराठ्यांनी पराभव मानला नाही. शिवाजी महाराजांनी आपल्या मस्तकावर छत्र धारण करून छत्रपती ही पदवी स्वीकारली. स्वतःच्या नावाने नाणी पाडली, होन आणि शिवराई, तसेच स्वतंत्र कालगणना सुरू केली. तिला राज्याभिषेक शक असे नाव देण्यात आले. ह्या सर्व घटना केवळ प्रतिकात्मक नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची ठोस घोषणा करणाऱ्या होत्या. राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना धार्मिक अधिकार मिळाले. ज्यांचे धर्मांतर झाले होते त्यांना स्वधर्मात येण्याची व्यवस्था राज्याभिषेकामुळे निर्माण झाली. राज्याभिषेकानंतर दरबारात पंडितराव हे पद निर्माण करण्यात आले. त्यामुळे नेताजी पालकर यांचे 19 जून 1676 रोजी झालेले शुद्धीकरण हे या धोरणाचे पहिले उदाहरण मानता येईल. पुढे गंगाधर रंगनाथ कुलकर्णी यांनी हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या दरबारात प्रायश्चित्त घेऊन स्वधर्मात पुन्हा प्रवेश केला, ज्यासाठी त्यांना परंपरेनुसार वाराणसीला जाण्याची गरज भासली नाही. म्हणजे आपल्या लक्षात येईल की शिवाजी महाराजांच्या काळात जे कायदे, न्याय, दंडाधिकार हे सर्व अधिकार राज्याला मिळाले होते ते संभाजी महाराजांपर्यंत आणि पुढेही सुरू होते. राज्याभिषेकामुळे सामाजिक व धार्मिक व्यवस्थेला कायमस्वरूपी कायदेशीर मान्यता मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा परिणाम केवळ धार्मिक किंवा सामाजिक पातळीपुरता मर्यादित राहिला होता का? तर नाही. या घटनेने राज्याभिषेकामुळे शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याची मराठा सत्तेचा केंद्रबिंदू म्हणून ओळख अधिक मजबूत झाली होती. पुढे राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी एक अत्यंत महत्वाचे काम हाती घेतले, ते म्हणजे भाषाशुद्धी. राजांनी स्वराज्य उभे केले असले तरी राज्यकारभारात फारसी आणि दखनी उर्दू शब्दांचा प्रभाव फार मोठा होता. राज्य आपले तर भाषा देखील आपलीच या जाणीवेतून महाराजांनी राज्य व्यवहार कोश तयार केला, ज्यामुळे प्रशासकीय भाषेची शुद्धता झाली. त्यानंतर पंचांग शुद्धीसाठी करण कौस्तुभ, लेखनशैलीत सुसूत्रता आणण्यासाठी लेखन प्रशस्ती हे ग्रंथ निर्माण करण्यात आले. इतकेच नव्हे तर परकीय सत्तेत असताना बदललेली गडकिल्ल्यांची नावेही पुन्हा मराठी करण्यात आली. ही सांस्कृतिक स्वाभिमानाची जाणीव होती. राज्याभिषेकासारखा अतिशय भव्य आणि ऐतिहासिक घटनेचा उल्लेख मुघल इतिहासात आपल्याला कुठेच सापडत नाही. यामागचं कारण स्पष्ट आहे. अकबरापासून औरंगजेबापर्यंत सर्व मुघल बादशहांचे स्वप्न होते की संपूर्ण हिंदुस्थानावर एक छत्री अंमल प्रस्थापित करण्याचा. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने या महत्वाकांक्षेला थेट आव्हान दिले होते. त्यामुळे या घटनेचे प्रस्थापित राज्यकर्त्यांच्या इतिहासात आपल्याला कुठेच नोंद दिसत नाही. परंतु राज्याभिषेकाचा प्रत्यक्ष साक्षीदार ठरलेला इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्झेंडन याने आपल्या डायरीत या सोहळ्याचे प्रभावी वर्णन केलेले आहे. 30 मे ते 6 जून 1674 या दरम्यान रायगडावर पार पडलेल्या या विधींची भव्यता, सिंहासनाची शोभा, दरबारातील वैभव आणि शिस्त यांचे तपशील त्याने नोंदवलेले आहेत. जरी इथल्याच म्हणजे मुघल ऐतिहासिक साधनात आपल्याला राज्याभिषेकाची नोंद सापडत नसली तरी परदेशी दृष्टिकोनातून मिळालेला हा वृत्तांत राज्याभिषेकाच्या ऐतिहासिकतेला अधिक बळकटी देतो. पुढे शिवाजी महाराजांची राजमुद्रा. जी शिवाजी महाराजांनी त्यांची राजमुद्रा तयार केली होती त्यामुळे त्यांच्या सार्वभौमत्वाचा आणखी एक महत्वाचा पुरावा आपल्या समोर येतो. प्रतिपतचंद्र लेखेव वर्धिष्णुः विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्य एषा मुद्रा भद्राय राजते.
या संस्कृत वाक्यातून व्यक्त होणारी ही मुद्रा स्वराज्याच्या लोककल्याणकारी

0: आणि वाढत्या सामर्थ्याची साक्ष देते. त्या काळात शहाजीराजे आणि जिजाबाईंची मुद्रा फारसी भाषेत असताना शिवाजी महाराजांनी स्वतःची मुद्रा संस्कृत भाषेत केली. संस्कृत भाषेचा स्वीकार करून शिवाजी महाराजांनी नव्या युगाची घोषणा केली होती. 6 जून 1674 रोजी रायगडावर पार पडलेला राज्याभिषेक हा केवळ एक सोहळा नव्हता, तर 17व्या शतकात एका स्वाभिमानी, स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याच्या स्थापनेची ठाम घोषणा यात दडलेली होती. शतकानुशतके परकीय सत्तेखाली दडपलेल्या जनतेसाठी हा क्षण स्वाभिमानाचा आणि नव्या युगाच्या प्रारंभाचा ठरला. शिवराज्याभिषेक, सिंहासनापासून स्वाभिमानापर्यंतची ही स्वराज्य क्रांती आजही आपल्यासाठी तेवढीच जिवंत आणि प्रेरणादायी आहे.
1: शिवराज्याभिषेक एका सोहळ्या पलीकडची स्वाभिमानाची क्रांती याविषयी डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था पुणे इथल्या संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर वृषाली भोसले यांचं भाषण आता आपण ऐकलं.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या लेखणीतून उतरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारं हे सुंदर असं गाणं आत्ता आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आजचा हा आमचा संपूर्ण वनिता मंडळचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की कळवा. यासाठी आमचा मेल आय डी आहे prasaran.pune@gmail.com. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच मी सविता जेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.

रावरून आम्ही सहक्षेपित केला होता. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1 वाजतोय. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आणि मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांचा विरोधी पक्षनेते पदावर दावा. आणि ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक ओदिशात पुरी इथं सुरू. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. अग्निशमन दलाचे जवान, पोलीस तसंच बचाव पथकं घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरू आहे असं गुप्ता यांनी सांगितलं. गुजरातमध्ये बारडोली इथं काल महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा गावात हा अपघात झाला. या अपघातात मृतांच्या कुटुंबियांप्रती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सहवेदना व्यक्त केली असून अपघातातील जखमींनी लवकर बरे व्हावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनीही मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदतीची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार आज बंगळूर इथं होणाऱ्या सोहळ्यात शपथ घेतील तर डॉ जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह 10 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रीपदाची शपथ देणार आहेत. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, KC वेणुगोपाल उपस्थित राहणार आहेत. कुटुंबाच्या व्याख्येतून विवाहित मुलींना वगळणं हे अन्यायकारक आणि घटनाबाह्य असून त्यामुळे त्यांना अनुकंपात नियुक्तीतून वगळता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाला किंवा तो वैद्यकीय कारणांमुळे लवकर सेवानिवृत्त झाला तर सरकारतर्फे त्याच्या कुटुंबातल्या सदस्याला नोकरी दिली जाते. त्यानुसार एका मृत व्यापाऱ्याच्या विवाहित मुलीने दाखल केलेल्या याचिकेवर कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता. या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती PS नरसिंह आणि आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांनी पक्षातल्या 58 आमदारांच्या पाठिंब्यावर विधानसभेत विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यात रघुनाथगंजचे आमदार अखरुजमान खान यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली आहे तर संदीपान सहा आणि जावेद खान यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. हे सर्व आमदार आज विधानसभेत प्रत्यक्ष उपस्थित होते. अध्यक्षांकडे सादर करण्यात आलेल्या पत्रात त्यांच्या स्वाक्षऱ्या असून आणखी 6 आमदार स्वाक्षऱ्या करतील असा दावा बॅनर्जी यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा

स्वागत. ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक आज भारताच्या अध्यक्षतेखाली ओदिशात पुरी इथं सुरू होईल. 3 दिवसांच्या या बैठकीत ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती, इथिओपिया, इराण आणि इंडोनेशियासह 11 ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांचे प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ सहभागी होतील. या बैठकीचा मुख्य उद्देश आपत्ती जोखीम निवारणासाठी शाश्वत वित्त पुरवठा, पायाभूत सुविधांचा विकास, पूर्वतयारी आणि प्रतिसाद यंत्रणा तसंच पारंपरिक आणि आधुनिक आपत्ती व्यवस्थापन पद्धतीचं एकत्रीकरण यावर चर्चा करणं हा आहे. वार्षिक सौर ऊर्जा क्षमता वाढीत अमेरिकेला मागे टाकून भारताने 2025 जगातील दुसरी सर्वात मोठी सौर ऊर्जा बाजारपेठ बनण्याचा मान मिळवला आहे अशी माहिती केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. देशाचा सौर ऊर्जा विकास मजबूत करण्यासाठी धोरणात्मक पाठिंबा, नाविन्य आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून भारत जागतिक मापदंड प्रस्थापित करत असल्याचं जोशी यावेळी म्हणाले. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पश्चिम आशियात पुन्हा तणाव निर्माण झाला असून त्याचा परिणाम आज पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. बाजाराचे कामकाज सकाळी सुरू झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 700 अंकांची घसरण झाली आणि निर्देशांक 73,956 अंकांच्या आसपास होता. तर निफ्टीतही 177 अंकांची घसरण होऊन तो 2,302 अंकांच्या आसपास होता. आज जागतिक सायकल दिन आहे. वाहतुकीसाठीचं साधं, परवडणारं, विश्वासार्ह आणि पर्यावरणाला अनुकूल असं वाहन असलेल्या सायकलला मान्यता देण्यासाठी तसंच पर्यावरण संवर्धन आणि आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 3 जून रोजी सायकल दिन साजरा केला जातो. तुर्कमेनिस्तान सरकारनं पुढाकार घेतलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ठरावाद्वारे हा दिवस स्वीकारण्यात आला. या दिवसाची यंदाची संकल्पना हरित भविष्यासाठी सायकलिंग अशी आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणं, वाहतूक कोंडीचा सामना करणं, शाश्वत आणि निरोगी शहर वातावरणाला प्रोत्साहन देणं हा या दिवसाचा हेतू आहे. जागतिक सायकल दिनाच्या निमित्तानं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी भारतातल्या तरुणांना सायकलिंगचा पर्याय निवडण्याचं आणि त्याच्या माध्यमातून अधिक निरोगी, सुदृढ राहण्याचं आवाहन केलं आहे. तसंच पर्यावरणाची शाश्वतता राखून हरित राष्ट्रासाठीच्या चळवळीचं नेतृत्व आजच्या तरुणांनी करावं असं आवाहनही मांडविया यांनी केलं आहे. देशाचं सार्वभौमत्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांच्यात संघर्ष निर्माण झाला तर सार्वभौमत्वाला प्राधान्य दिलं जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणाऱ्या पदार्थांशी संबंधित प्रकरणांमध्ये ही बाब विशेषतः लागू होईल असंही न्यायालयानं म्हटलं आहे. तुरुंगातून मोबाईल फोनचा वापर करून अंमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं चालवण्याचा आरोप असलेल्या व्यक्तीचा जामीन मंजूर करणारा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा आदेशही सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. संबंधित व्यक्तीवरचे आरोप लक्षात घेता जामिनावर बाहेर असताना त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असंही न्यायालयानं म्हटलं आहे. राजधानी दिल्लीसह हरियाणा, चंदीगड, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आज मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळ आणि माहे इथं जोरदार पाऊस पडेल तर महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, हिमाचल प्रदेश इथं मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांचा विरोधी पक्षनेते पदावर दावा. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. आणि ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक ओदिशात पुरी इथं सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी केंद्रावरून बोलत आहोत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे, दुपारचा 1:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत अहिल्यानगर जिल्हा वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, 17व्या राज्यस्तरीय शब्दगंध 2 दिवसीय साहित्य संमेलनाचं आयोजन आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध तालुक्यात तीव्र पाणी टंचाई, यासह ऐकूयात आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. भारत हा संरक्षण साहित्याच्या बाबतीत आतापर्यंत आयात करणारा देश म्हणून ओळखला जात होता, परंतु आगामी काळामध्ये भारत हा संरक्षण साहित्याच्या संदर्भात निर्यातक्षम असलेला देश होणार आहे, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, निबे ग्रुपचे गणेश निबे, माजी सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या प्रकल्पामुळे अहिल्यानगर संरक्षण साहित्य निर्मितीचं केंद्र बनलं आहे. भविष्यात विविध जलाशयांवर उडणारं विमान या कंपनीकडून तयार होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी निबेक ग्रुप आणि इस्रायलमधील कंपनीच्या मध्ये सी प्लेन संदर्भात आणि ऑप्टिकल सॅटेलाइट संदर्भात करार करण्यात आला. नुकत्याच झालेल्या राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे अक्षय शिवाजीराव कर्डिले हे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांचा पराभव केला. या निवडणुकीत कर्डिले यांना 1,40,093 मतं मिळाली, तर मोकाटे यांना 27,506 मतं मिळाली. या निवडणुकीत 7 उमेदवार रिंगणामध्ये होते. शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीनं 17व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं. या संमेलनाचं उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी केलं. यावेळी बोलताना भरणे म्हणाले की आपली मराठी भाषा, आपलं साहित्य आणि आपल्या संस्कृतीचं संवर्धन करण्याचं काम शब्दगंध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून गेल्या 16 वर्षापासून होत आहे. यामुळे अशी संमेलनं ही काळाची गरज आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ संदीप सांगळे म्हणाले की मी शब्दगंध परिवाराचा एक घटक असून इथली शेती, माती, संत परंपरा, सहकार, राजकारण, समाजकारण यापैकी आपण कुठेही कमी पडत नाही. संतांचा विचार, त्यांनी दिलेली शिकवण हीच आपल्यासाठी मोठी शिदोरी आहे. यावेळी प्राध्यापक डॉ गणी पटेल आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक गायकवाड यांना शब्दगंध जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. या 2 दिवसीय संमेलनात आधुनिक साहित्यातील स्त्री जीवनाचं चित्रण आणि बदलतं ग्रामीण जीवन आणि ग्राम संस्कृती या विषयावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. संमेलनाचा समारोप अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्या उपस्थितीत करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत आहे. जिल्ह्यातील 34 गावं आणि 162 वाड्या वस्त्यांमध्ये पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली असून सुमारे 64,586 नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या भागांसाठी 30 टँकर्स कार्यरत आहेत. संगमनेर, पारनेर आणि नगर या तालुक्यांमध्ये टंचाईचं प्रमाण अधिक आहे अशी माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कृषी अवजार आणि यंत्रे संशोधन प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पामध्ये संशोधित केलेल्या ट्रॅक्टर चलित स्पेड नांगर तव्याच्या कुळवासहित यंत्राला केंद्र सरकारच्या पेटंट कार्यालयानं पेटंट प्रदान केलं आहे.

नए दौर के सदाबहार गानों की महफिल। सोमवार से शनिवार

में 2:30 बजे सिर्फ विविध भारती पर। सदाबहार नगमे।

ये गम ही सही, ये गम ही सही, आपसे हम कुछ तो पा गए, मिलते ही नजर आए, मिलते ही नजर

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर. मुंबई आणि

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचा दर्जा आणि कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं अशी प्रार्थना केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2,00,000 रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. गुजरातमध्ये बारडोली इथं काल महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा या गावात हा अपघात झाला. अपघातात मृतांच्या कुटुंबियांप्रती राष्ट्रपती मुर्मू यांनी सहवेदना व्यक्त केली असून अपघातातले जखमी लवकर बरे व्हावेत अशा सदिच्छा दिल्या आहेत. उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनीही मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2,00,000 रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली. एसटी महामंडळाच्या मार्फत या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10,00,000 रुपये देण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला आता राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आला आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांची मुंबईच्या राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्षपदाचा पदभार पणन मंत्री रावल यांनी आज वाशी इथल्या कार्यालयात जाऊन स्वीकारला. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे मुंबई बाजाराची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ओळख अधिक मजबूत होणार असून कृषी विपणन क्षेत्रात राज्याचं स्थान अधिक बळकट होईल असा विश्वास पणन मंत्री रावल यांनी व्यक्त केला. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला देखील राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या बाजारात 4,00,000 मेट्रिक टन मालाच्या वार्षिक उलाढालीसह देशातल्या 11 राज्यातून मालाची आवक होते. या निर्णयामुळे नागपूरचा कृषी बाजार आता थेट देशाच्या मुख्य व्यापारी प्रवाहात सामील झाला आहे. राज्य विधिमंडळानं महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात 31 डिसेंबर 2025 रोजी सुधारणा केल्यानंतर आज या निर्णयाची अधिसूचना जारी करण्यात आली. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज महायुतीच्या मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे यावेळी उपस्थित होते. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांना महायुतीच्या सर्व मतदारांनी पहिल्या पसंतीचं मत द्यावं असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केलं. महायुतीनं जाहीर केलेल्या उमेदवारांशिवाय इतर काहींनी यापूर्वी माघार घेतली असून उर्वरित उमेदवार उद्या अर्ज माघारीच्या मुदतीपूर्वी अर्ज मागे घेतील असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्यांग यांनी आज मुंबईत गेटवे ऑफ इंडियाला भेट दिली. या भेटीत त्यांनी गेटवे ऑफ इंडियाची वास्तुरचना, ऐतिहासिक महत्व आणि त्यामागील वारसा याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत म्यानमारचं शिष्टमंडळ तसंच त्याज हॉटेलचे प्रतिनिधी आणि इतर संबंधित उपस्थित होते. मुंबई दौऱ्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचीही पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी विमानतळावरील प्रवासी सोयीसुविधा, स्वयंचलित बॅग तपासणी यंत्रणा, जलद इमिग्रेशन सुविधेसह सुरक्षा व्यवस्थेची विमानतळ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून

0: काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार आज मंगळुरू इथे होणाऱ्या सोहळ्यात शपथ घेतील, तर डॉ जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रीपदाची शपथ देणार आहेत. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के सी वेणुगोपाल उपस्थित राहतील. शेतकरी कर्जमाफी, दारूबंदी आणि महायुतीतल्या अंतर्गत वादाच्या मुद्द्यांवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ते आज नागपूर इथं बोलत होते. सरकारची कर्जमाफी हा फक्त दिखावा असून शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होणार नाही, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं असलं तरी शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम कुठून उभी करायची हाही एक मोठा प्रश्न असल्याचं ते म्हणाले. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमती वाढल्यानं सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक गणित बिघडलं आहे. महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही ठोस पावलं उचलत नसल्याची टीका करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज भंडाऱ्यात आंदोलन केलं. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. सोलापूर जिल्ह्यात विजापूर रस्त्यावर हत्तूर परिसरात मालवाहू ट्रकनं दिलेल्या धडकीत दुचाकीवरच्या दोघांचा मृत्यू झाला. आज पहाटे घडलेल्या या भीषण अपघातात दुचाकीवरच्या एकाचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला तातडीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. अपघाताचा अधिक तपास सुरू आहे. बीड जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. यात माजलगाव, पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्याचा समावेश आहे. पथकानं या ठिकाणी लस्सी तसंच रिफाईंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला असून पाटोदा तालुक्यात 2 दूध संकलन केंद्राची तपासणी करून दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. परळी वैजनाथ इथल्या गोपीनाथ गडावर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा नेत्या मंत्री पंकजा मुंडे, डॉ प्रीतम मुंडे यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक उपस्थित होते. जागतिक सायकल दिनानिमित्त आज परभणी शहरात सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. शहरातले नागरिक, डॉक्टर, शिक्षक, व्यापारी, राजकीय पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते. वाशिममध्येही माय भारत केंद्र वाशिम आणि युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. पेट्रोल डिझेल बचत, पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी काढण्यात आलेल्या या रॅलीत एनसीसी कॅडेट, विविध संस्थांचे स्वयंसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. कुटुंबाच्या व्याख्येतून विवाहित मुलींना वगळणं हे अन्यायकारक आणि घटनाबाह्य असून त्यामुळे त्यांना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाला किंवा तो वैद्यकीय कारणांमुळे लवकर सेवानिवृत्त झाला तर सरकारतर्फे त्याच्या कुटुंबातल्या सदस्याला नोकरी दिली जाते. त्यानुसार एका मृत व्यापाऱ्याच्या विवाहित मुलीने दाखल केलेल्या याचिकेवर कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने काढला होता. या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षात वादंग निर्माण झालं असून पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. पक्षातून हकालपट्टी झालेले आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांनी आज विधानसभा अध्यक्ष रतींद्र बोस यांची भेट घेत 58 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र त्यांना दिलं. या भेटीवेळी ऋतव्रत यांनी आपली गटनेतेपदी तर अखरुज खान यांची पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून निवड करावी अशी मागणी केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचा दर्जा. आणि कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: हम उनके साथ ना हो तो भी उनका जो एहसास है वो हमारे साथ होता है.
2: बिल्कुल सही.
1: और ये उसी रिश्ते की मजबूती को दिखाता है.
2: बिल्कुल. तो रिश्तों की मजबूती के लिए क्या होना चाहिए, क्या करना चाहिए, वही हमारे सफल जीवन का आधार है। अगर इस बात को हम जान लेंगे तो हमारे रिश्ते मजबूत होंगे, वरना स्वार्थी रिश्ते तो हर जगह मिलते ही हैं।
1: बिल्कुल, मतलब ही रिश्तों का तो कहते हैं ना कि हर जगह लोग अपना मतलब साधने में ही लगे रहते हैं, लेकिन जीवन में रिश्तों की कीमत को साधारणतया बहुत कम लोग समझ पाते हैं
2: बिल्कुल
1: मंदाकिनी जी।
2: बिल्कुल
1: लेकिन जो इस बात को समझ आते हैं कि रिश्ते हमारी ताकत होते हैं, और इसलिए जरूरी है कि जो भी रिश्ते

तो कहा है प्यार का फसाना बना ले।

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात आज ऐकूयात प्रसार माध्यमातील लेखन आणि आजची तरुणाई याविषयी युवा लेखक गजानन आव्हाळे अर्थात व्रतस्थ यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजचा आपला युववाणीचा रंग माझा वेगळा या सदरात आपण भेटणार आहोत लेखक गजानन आव्हाळे यांना. प्रसार माध्यमातील लेखन आणि युवक या विषयावर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. ते त्यांच्या लिखाणासाठी व्रतस्थ या नावानं सध्या प्रसार माध्यमांवरती लिहित आहेत आणि आज आपण जाणून घेऊयात त्यांचा आजपर्यंतचा लेखन प्रवास आणि त्याविषयीचे अनुभव. तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या आपला रंग माझा वेगळा या सदरात.
2: धन्यवाद आरती.
1: प्रसार माध्यमांसाठी लिहित असताना एक युवा लेखक म्हणून एकंदरीत तुमचा अनुभव कसा आहे त्याबद्दल काय सांगताल?
2: माझा अनुभव खूपच चांगला आहे. म्हणजे प्रसार माध्यमांमध्ये लिखाण करणं ही खूपच चॅलेंजिंग गोष्ट आहे खरं तर. आणि सुदैवाने मला ते कळलं लवकरच की जो काय रोलर कोस्टर राईड म्हणतो तो पॅटर्न तुमच्या लक्षात येतो लिहिताना. आणि समाज माध्यमांमध्ये लिहिताना व्ह्यूज लाईक्स आणि फॉलोअर्स खूप मॅटर करतात. जी लोक म्हणतात की ते मॅटर करतात

नाही, मला असं वाटतं की ते खोटं बोलतात. खूप महत्वाचं आहे, व्ह्यूज नाहीत म्हणजे तुम्हाला तुमचे वाचणारे नाही आहेत, आणि मग वाचणारे नाही तर मग तुमच्या लिखाणाला मग काय फायदा काय. सो तुम्ही प्रसार माध्यमांसमोर तुमची एखादी गोष्ट मांडताय, त्यावेळेस तुम्हाला वाचणारे वाचक खूप गरजेचे असतात, आणि अभिप्राय तेवढेच महत्वाचे असतात. मी ज्या भागातून येतो, विदर्भ, सो तिथे जर मी माझं लिखाण मांडण्याचा प्रयत्न केला तर होऊ शकतं की मी खूपच कमी वाचक वर्गाशी जोडल्या जाईल, मला तेवढं हे मिळणार नाही. पण प्रसार माध्यमांसमोर माझं लिखाण मांडताना मला खूपच मोठा वर्ग मिळतो. खरं तर प्रसार माध्यमां तुम्ही कंट्रोलच करू शकत नाही, तिथं ते एक खुलं माध्यम आहे की तुमचं लिखाण पब्लिक होतं आणि मग त्याच्यानंतर तुमचा ताबा नाही राहत त्या गोष्टींवर. सो ते कितीही लोकांपर्यंत पोहोचू शकतं आणि ती खूप चांगली गोष्ट आहे, आणि ती माझ्यासाठी खूप चांगल्या प्रकारे कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर ठरलं माझं लिखाण डेव्हलप होण्यासाठी म्हण किंवा समृद्ध होण्यासाठी, कारण मला वाचक वर्ग तसा

0: करा त्या गोष्टींवर. सो ते कितीही लोकांपर्यंत पोहोचू शकतं आणि ती खूप चांगली गोष्ट आहे आणि ती माझ्यासाठी खूप चांगल्या प्रकारे कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर ठरलं माझं लिखाण डेव्हलप होण्यासाठी म्हण किंवा समृद्ध होण्यासाठी, कारण मला वाचक वर्ग तसा मिळत गेला आणि तो ती एक प्रसार माध्यमांचीच कृपा आहे. पण काही काही वेळेस होऊ शकतं की तुम्ही लाईक्स आणि व्ह्यूज ते एक अल्गोरिदमवर खूप डिपेंड असतात ह्या गोष्टी. सो होऊ शकतं की तुम्ही डिमोटिवेटिव्ह होऊ शकता एखाद्या वेळेस की अरे मी काहीतरी पोस्ट केलंय आणि ह्याच्यावर कमेंट्सही नाहीत आणि लाईकही मला नेहमी मिळतात तशा नाहीत. पण होऊ शकतं की मग ते तुमचं लिखाण तेवढं पोहोचलं नाही किंवा मग अल्गोरिदमचा फॅक्टर मध्ये आला. सो त्यातही तुमचं लिखाण सापडतं कधी कधी. तोच एक पॅटर्न असतो की ते परत तुम्ही नवनवं लिहिता आणि पोस्ट करता आणि परत मग ते पोहोचतं आणि तुम्हाला परत असा एक वाचक वर्ग मिळतो की जो तुमचं आधीच लिहिलेलं पण वाचतो आणि परत त्याला तुम्हाला जे एक्सपेक्टेड आहे पोहोचणं तो रिच मिळून जातो. सो असा एक अनुभव आहे.
1: तुम्ही तुमच्या अनुभवाविषयी बोलता आहात आणि तुमचं जे नाव आहे लिखाणासंदर्भात ते व्रतस्थ या नावाने तुम्ही लिहितात, तर या नावामागची गोष्ट काय आणि व्रतस्थ हे नाव का ठेवलं त्याबद्दल काय सांगताल हेही मला ऐकायला आवडेल.
0: सो व्रतस्थ मी आधी माझ्या नावाने लिहित होतो हिंदी आणि इंग्रजीमध्ये. सो मला ते परत मराठीकडे शिफ्ट व्हायचं होतं की मला असं वाटत होतं की मातृभाषेत आपण लिहिलं पाहिजे पण मग असं नाव की जे कळलं नाही पाहिजे की माझं आहे आणि ते काही दिवस गुप्त ठेवण्याचाच मी प्रयत्न केला की 10,000 फॉलोअर्स पर्यंत आपण नाही सांगायचं कोणाला की मी ह्या या नावाने लिहितं वगैरे आणि मी ते सुरू केलं आणि अनपेक्षितपणे मला खूप चांगला प्रतिसाद मिळत गेला आणि मला कळायला लागलं की हा मराठीचा जो माझा मूळ विचार येतोय जो मूळ थॉट येतोय त्याच्याशी बरेच लोक कनेक्ट होत आहेत आणि जो वाचक वर्ग आहे मराठी वाचणारा त्यांना जे मांडायचंय त्यांना जे लिहायचंय तेच मी लिहितोय, त्यांना जे पाहिजे तेच मी लिहितोय किंवा मग मला जे वाटतंय तसंच अगदी तोच भाव असणारा बरीच लोक आहेत आणि मग ते होत गेलं पुढे व्रतस्थ तसं मोठं झालं की एक त्याला एक मिनिंग आहे, एक तीन अक्षरी नाव असलं पाहिजे आणि थोडं मिथॉलॉजिकल वगैरे त्याचा रेफरन्स असला पाहिजे कुठेतरी.
1: आता जसं तुम्ही सांगितलं की एखादी गोष्ट जेव्हा आपण लिहितो आणि तो अनुभव जेव्हा समोरच्याला आपला वाटतो तेव्हाची गोष्ट तुम्हाला जास्त छान वाटते ऍज अ लेखक म्हणून, तर मग हा अनुभव आणखी कसा सांगाल की असा कुठला क्षण आहे की जो लोकांनी खूप अप्रिशिएट केलाय किंवा अशी कुठली गोष्ट आहे की जी लोकांना खूप सिमिलर वाटली आहे असं काही एक्सपिरियन्स सांगाल का?
0: सर मला बरेच डीएम्स आणि कॉमेंट्स येत असतात की नेमकं मला असं कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं आणि मला जे नेमकं वाटत असतं नेमकं तेच व्रतस्थावर वाचायला मिळतं आणि असं वाटतं की अरे आपल्या डोक्यात जे चाललंय हे बऱ्याच लोकांच्या डोक्यात चाललंय, आपण एकटे नाहीये असं स्पेसिफिक नाही पण मग बरेच प्रतिक्रिया येत असतात की तुझं जे लिखाण आहे ते खूप मला माझं वाटतं आणि मी शक्यतो प्रयत्न करतो की लिखाणात लिंग नाही कळलं पाहिजे आपलं, म्हणजे मुलगा लिहितोय की मुलगी लिहिते हे कळलं नाही पाहिजे, शक्यतो मी ते शब्दच टाळतो त्यामुळे जे होतं की दोन्ही जेंडरला लागू होतं.
1: अच्छा, ही गोष्ट फार वेगळी आहे की आपल्या लिखाणामध्ये आपलं लिंग न कळता फक्त मानवी संवेदनाकडे लक्ष देणं आणि ही गोष्ट मला खूप महत्वाची पण वाटते, कारण बरेचदा लेखक लिहित असताना मग आपला पुरुष म्हणून असणारा प्रस्पेक्टिव्ह किंवा स्त्री म्हणून असणारा प्रस्पेक्टिव्ह याच्याकडे भर देऊन बरेचदा भावनिक गोष्टी लिहिल्या जातात, पण जेव्हा आपण माणूस म्हणून त्या भावनेमधला साम्य जेव्हा लिहायला जातो तेव्हा ती गोष्ट खूप वेगळ्या पद्धतीनं माणसाला कनेक्ट करते. फार छान गोष्ट आहे खरं तर ही. मग असा खूप लक्षात राहिलेला एखादा अभिप्राय त्याबद्दल काय सांगू शकताल का?
0: मला डीएम्स जे येतात मी स्क्रीनशॉट्स वगैरे घेऊन ठेवत असतो, त्यापैकी माझं असतं की मला मागे एक डीएम आला होता आणि त्यात असं होतं की माझी आई पण तुला फॉलो करते वगैरे आणि आमचा बऱ्याच वेळा तुझं लिखाण हा चर्चेचा विषय असतो घरात आणि मला असं वाटतं की 20-25 वर्षाचा अंतर असलेले दोन जनरेशन ज्यावेळेस तुमचं लिखाण वाचतंय त्यावेळेस तुम्ही दोन पिढ्यांना कनेक्ट करताय, सो तुमचा तो शब्दांचा पूल तुम्ही बांधण्यास यशस्वी झालात असं म्हणता येईल. सो हे खूप महत्वाचं आहे, म्हणजे तुम्ही व्ह्यूज आणि लाईक्स पेक्षा मग अशा ज्यावेळेस प्रतिक्रिया येतात त्या खूप महत्वाच्या वाटतात मला आणि हे महत्वाचं आहे.
1: अर्थातच हे फार महत्वाचं आहे. मला कुटुंब ही गोष्ट खूप महत्वाची वाटते या सगळ्यामध्ये, पण जर आपण आत्ताच्या पिढीचा विचार केला किंवा आत्ताच्या समाजाचा विचार केला एकंदरीत, तर सध्या सामाजिक प्रश्नांवरती जे काही भाष्य केलं जातं किंवा जेही काही लिहिलं जातं या सगळ्यामध्ये आत्ताचा काळ पाहता आपल्याला सामाजिक प्रश्नांवरती लिहित असताना एक खूप भूमिका घेऊन लिहिणं महत्वाचं वाटतं, किंवा जेव्हा जेव्हा पण आपण काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा इतरांच्या मताचा अभिप्रायाचा आपल्या लिखाणावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे परिणाम

0: राम प्रभाव दोन्ही गोष्टी घडत असतात. तर मग याबद्दल लेखक म्हणून तू कसा विचार करतोस?
1: तर लिहिताना तुम्हाला डोळसपणे बघावं लागतं जे काय समाजात चाललंय. तुम्ही तोपर्यंत लिहितच नाही जोपर्यंत तुमचा एक स्टँड क्लिअर होत नाही. तुम्हाला वारंवार काही गोष्टी दिसतात, त्यांचा पॅटर्न दिसतो आणि त्याच्यावर तुम्ही विचार मंथन करता आणि मग तुम्ही कुठेतरी एका मुद्द्यावर येऊन टेकता की नाही, हे जे मला दिसतंय हे बऱ्याच लोकांना दिसतंय पण कदाचित त्यांना ते मांडता येत नाही आणि आता ते मला मांडावं लागेल. भले मग काही लोकांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल, ते होऊ शकतं आणि ते असणारच आहे कारण समाज आहे आणि समाज असाच काम करतो. हे माझं आवडतं वाक्य आहे. ज्यावेळेस एखादा वेगळा दृष्टिकोन येतो किंवा मी वेगळं काहीतरी बघतो त्यावेळेस मग मी म्हणतो हा समाज आहे, समाज असंच काम करतो, दिस इज हाऊ सोसायटी ऑपरेट्स. आणि वेगळा दृष्टिकोन ज्यावेळेस एखादा घटक असतो की ज्याला ती गोष्ट होऊ द्यायची नसते किंवा मग तुम्हाला ते तुम्ही जे बघताय ते दाबून टाकायचं असतं, त्यावेळेस तसा घटक वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करतो की जो तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतो, त्याला वाटत असतं की तुम्ही हे नाही बघितलं पाहिजे, ह्यावर नाही लिहिलं पाहिजे, मग त्यावेळेस कळतं की तुम्ही जे बघताय ते बरोबर बघताय.
0: बरोबर आहे.
1: तो एक पर्स्पेक्टिव्ह
0: खूप महत्वाचा आहे. पण मग तेच आहे की या सगळ्या विषयी आपण जेव्हा बोलतो तेव्हा आताच्या समाज व्यवस्थेमध्ये एक ट्रोलिंग नावाची गोष्ट पण खूप झपाट्यानं वाढताना दिसते. आणि ज्या माणसांना खूप संवेदनशील पद्धतीनं एखादा विषय हाताळायचा आहे किंवा लिहायचा आहे त्या माणसांना या सगळ्या गोष्टीचा खूप परिणाम घडतो जेव्हा माणूस अतिसंवेदनशील असतो. यामध्ये दोन्ही फॅक्टर असतात की एखादा व्यक्ती लिहिणं सोडू पण शकतो किंवा एखादा व्यक्ती त्या गोष्टीचा पाठपुरावा पण करू शकतो. तर मग ह्या ट्रोलिंग विषयी लेखक म्हणून काय मत असू शकतं?
1: तर असं नाही होत की मी असाच एकदम बसलोय आणि मी लिहिलंय आणि पोस्ट केले वगैरे असं नसतं. तर मी 3-4 ओळी लिहितानाही मी बऱ्याच दृष्टिकोनातून त्या गोष्टीकडे बघितलेलं असतं आणि मला कधी कधी ट्रोलिंग अपेक्षितच असते की हा हे मी मांडलंय ना त्यावर मी ट्रोलिंग ऍसच की मला असं वाटतं की माणूस जेवढा मोठा त्याचे ट्रोलर्स तेवढे जास्त. मी त्या पदाला नाही पोहोचलोय अजून की एवढं ट्रोल होईल वगैरे, पण मला अपेक्षित असतं की हा याच्यावर ना वेगळं काहीतरी येणार, वेगळ्या कमेंट्स येणार वगैरे वगैरे, ते अपेक्षितच असतं. त्यामुळे मग मी हेही करतो की एखाद्या निगेटिव्ह कमेंट आली की मग ती पिन करून ठेवतो. सो कमेंट्स मध्ये जाणाऱ्यांना ती लगेच दिसेल आणि मग ज्याचा त्या विरोधात जो पर्स्पेक्टिव्ह दृष्टिकोन आहे मग ते मांडतात. सो त्याला मी उत्तर देत नाही बसत की माझ्या सोबत जे आहेत ज्यांना माझा पर्स्पेक्टिव्ह कळलाय आणि त्यांना वाटते की हा मी जे मांडतोय ते समाजविघातक नाही आणि विध्वंसक नाहीये, तो ते त्याला उत्तर देतात. मी त्यात फार पडत नाही बसत. म्हणजे ट्रोलर्स असतात, जास्त पोस्ट नाहीत, 2-3 पोस्ट असतील की त्याच्यावर मला अपेक्षित होतं ते ट्रोलिंग आलेलं आहे. पण मग तेच की ते त्या व्हायरल झालेल्या आहेत पोस्ट.
0: अच्छा. पण मग या सगळ्या गोष्टी हाताळत असताना जी नवी लोक लिहू पाहतात जे आपल्यापेक्षाही वयानं लहान आहेत आणि ज्यांना स्वतःला काहीतरी लिहायचंय अशा लोकांसाठी काय सांगताल?
1: नव्या लेखकांसाठी हेच असतं की तुम्हाला जे काय कौतुक मिळेल त्याने हुरळून जायचं नाही आणि ट्रोलिंग येईल त्यांना असं डिमोटिवेटिव्ह होऊन जाण्याचं कारण नाहीये की तुम्ही लिहित राहा आणि तुम्ही ट्रोल होताय म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. तुमचं खूप चांगल्या प्रकारे पोहोचलंय मला असं वाटतं. ट्रोलर्स खूप चांगलं पॅरामीटर आहे समजण्यासाठी की तुम्ही कशा प्रकारे तुम्ही तुमचं आर्ट लिखाण मांडताय. खूप चांगलं पॅरामीटर आहे ते.
0: हा खूप वेगळा पर्स्पेक्टिव्ह मला खरं तर ऐकायला मिळाला. पण हा खूप गरजेचा पण आहे की आपण जे करतोय त्याच्यावरती विश्वास ठेवून आपण ते करत राहण्यासाठी असा पर्स्पेक्टिव्ह पण महत्वाचा आहे.
1: जसं ट्रोलर्सचं तेच असतं ना की आता संध्याकाळचं जेवण झालंय, मोबाईल घेऊन बसलेत आणि पोस्ट येते तुमची, ते काहीतरी कमेंट करतायत आणि ते वरती ढकलतात तुमची पोस्ट. त्यांच्यासाठी तो विषय तिथं संपलेला असतो, ते घेऊन नाहीत बसत. सो तुम्ही का घेऊन बसायचं मग ते?
0: अगदी बरोबर आहे आणि फार महत्वाचा मुद्दा आहे हा. खरं तर मला या गोष्टीला घेऊन पुढे असं विचारायला आवडेल की प्रत्येक लेखकाच्या लिखाणावरती त्यानं वाचलेल्या बऱ्याचशा पुस्तकांचा खूप प्रभाव असतो. तर मग तुमच्या आयुष्यातील पुस्तकं आणि तुमचे आवडते लेखक याबद्दल काय सांगताल? वाचनाबद्दल पण काय सांगताल हे मला ऐकायला खूप आवडेल.
1: हे खूप सरप्राइझिंग आहे. मी बरीच वर्ष फक्त सेल्फ हेल्प बुक्स वाचले की मला असं वाटतं की सेल्फ हेल्प बुक्स खरंच हेल्प नाहीत करत तुम्हाला. तुम्हाला खूप फिक्शनल वाचणं खूप गरजेचं आहे. कारण एखादी गोष्ट आहे की एक साधं पुस्तक घेऊ आपण, 5 AM क्लब, ज्याच्यात सांगितलंय की सकाळी रोज 5 वाजता उठलं पाहिजे. ठीक आहे, तुला पडते मला पडते, पण त्या माणसाने त्याच्यावर पुस्तक लिहिलं. ठीक आहे. सो तो माझा स्वभावच नाहीये सकाळी 5 वाजता उठून वगैरे कामं करायची, काय जे असेल ते प्रॉडक्टिव्ह करायचं मला तो पटतच नाहीये. माझी कामं रात्री चांगली होतात. माझं म्हणणं की जेव्हा होतात ना कामं त्यावेळेस करा. फिक्शनल मध्ये कसं असतं की एखादी गोष्ट अशी मांडली जाते की ती तुम्हाला खूप पर्सनल वाटायला लागते आणि ती तुमच्यात जो बदल घडून आणते ना तो खूप काळ टिकून राहतो. कारण त्याच्यामागे एक स्टोरी बिल्डअप असतं, एक इमोशनल काय म्हणतो आपण त्याला बॅकग्राऊंड तयार केलं केलं जातं आणि मग नंतर ती गोष्ट मांडली जाते. सो ते जे मेन कॅरेक्टर आहे प्रोटॅगॉनिस्ट ज्याला म्हणतो.

0: सो त्याच्याशी तुम्हाला जोडलं जातं भावनिकरित्या, असं करून तसं करून, आणि मग नंतर ते जो काय मेसेज द्यायचा असतो तो दिला जातो. सो मी बरीच वर्ष ते फिक्शनल कडे वळायला लागली मला, पण मग ज्यावेळेस लागलो तर सो माझं अजूनही असं दीर्घ वाचन नाहीये ज्या प्रमाणात मला वाटतं की व्हायला पाहिजे. पण अशी एक दोन नावं मी सांगू शकेन की अल्बर्ट कामू ज्याचं आउटसाइडर म्हणून पुस्तक आहे ते मला खूप आवडलं, त्याच्याविषयी मला वाचायचंय. मराठीमध्ये सचिन कुंडलकर यांचं कोबाल्ट ब्लू की जे माझ्यापर्यंत माझ्यासोबत बरेच अजूनही आहे. नंतर फ्रान्स काफकाचं मेटामॉर्फोसिस वगैरे, नंतर दुर्गा भागवत एक्सप्लोअर करायचे, नंतर एस एल भैरप्पा आहेत, कमाल आहेत ते, म्हणजे त्यांचं मी जेवढं हे केलं इरावती कर्वे त्यांना वाचायचंय. सो असं एक्सप्लोअर करायचं राहिले. आणि मी कदाचित होऊ शकते की 5-10 वर्षानंतर मी सांगू शकेन की कोणता आवडता लेखक कवी.
1: हे असं उत्तर पण एका उत्तम वाचकाचं लक्षण असू शकतं की खूप जास्त वाचण्याची इच्छा असली की आपल्याला पटकन सांगता येत नाही की हे वाचलं पाहिजे किंवा हे बेस्ट आहे, कारण आपल्याकडे तेवढी सांगण्यासाठी पण व्हरायटी असते. त्यामुळे ही सगळेच लेखक माझ्यासाठी पण फार महत्वाचे आणि अर्थातच खूप वेगळे विषय हाताळणारे आहेत. जसं तुम्ही इतक्या वाचलेल्या पुस्तकांबद्दल सांगितलंय आणि तुमचं लेखन आणि वाचन या दोन्हींमुळे तुम्ही फिल्म मेकिंग कडे पण खूप आवडीनं बघता, तर तो एक्सपिरियन्स कसा आहे त्याबद्दल काय सांगता?
0: मी फिल्म कडे एक व्हिडिओ साहित्य म्हणून बघतो. मला असं वाटतं की आता साहित्याचे प्रकार बदलत गेले वेळेनुसार. कदाचित पूर्वी नालंदा वगैरे त्यावेळेस जर व्हिडिओ वगैरे बनवता आले असते तर लोकांनी पुस्तकं वगैरे रेकॉर्ड करून ठेवली असती. बरोबर आहे. त्यावेळेस त्यांच्याकडे जे साधन बेस्ट होतं पेन आणि पेपर, त्यांनी ते पपायरस वगैरे त्यावेळेस असेल काय त्याच्या माध्यमातून त्यांनी ते लिहून ठेवलं. पण आता व्हिडिओ हे सुद्धा साहित्यच आहे. जर तू चांगला एखादा चित्रपट बघशील तर तुला एखादं चांगलं पुस्तक वाचल्याचाच भाव येऊ शकतो.
1: अगदी अगदी.
0: हा, सो ते चांगल्या प्रकारे लिहिले स्क्रिप्ट. आणि आता प्रत्येक माणूस एखादा व्हिडिओग्राफर असेल, एखादा फोटोग्राफर वगैरे असेल, तर तो त्याच्या त्याला जे मिळतं त्याला जे आवडतं ते शोधण्याचा प्रयत्न करेन प्रत्येक चित्रपट पडांमध्ये. अरे हा हे दिसायला वगैरे ही फ्रेम छान दिसते, हे कलर कॉम्बिनेशन खूप चांगलं दिसते, इथे लाईटचा वापर खूप चांगला गेलाय. लेखक म्हणून मी तेच बघणार की हा लिहिलं कसं गेलंय, ते किती लेअर्ड मध्ये डायलॉग्स केलेत आणि भावनांचा कसा मेळ घातला गेलाय वगैरे. आणि परत दोन कॅरेक्टर्स आहेत तर मग ह्याच्यात दोन कॅरेक्टर्सचा मेळ कसा घातला गेलाय, त्यांच्यातला विरोधाभास, परत दोन्ही कॅरेक्टर कसे आपल्याला बरोबर वाटतायत. की आता ते परत हे असतं की भले एखादा चोर असू दे काय असू दे, पण ते तो सिंड्रोम क्रिएट केला जातो की आपल्याला असं वाटतं की अरे हा पकडला नाही गेला पाहिजे. तिथे आपलं मोरल वगैरे सगळंच हलवलं जातं ना.
1: बिलकुल.
0: हा, आणि ते लिखाणाचाच भाग आहे की तो तसा पोर्ट केला जातो, तसं लिहिलं जातं की अरे हा आपल्याला माहिती हा चोर आहे पण आपल्याला वाटतं की हा पकडला गेला नाही पाहिजे. सो तो एक लिखाणाचाच भाग आहे. सो मी जे वर्कशॉप मी केलं फिल्म मेकिंगचं, मला फिल्म समजून घ्यायची होती की जर मला लिहायची झाली एखादी फिल्म तर मला ती कशी लिहिता येईल. सो ती लिहिताना मला कोणते बारकावे दाखवता येतील जे पडद्यावर. मला असं वाटतं की चित्रपट म्हणजे हलणारे शब्दच आहेत.
1: क्या बात है.
0: हा, सो फिल्म मेकिंगचा माझा अनुभव तोच होता की मी माझ्या बायकोला पत्र लिहितो अजून मधून. सो त्यावेळेस मी असं केलं की आपण पत्र शूट करूयात. सो ते पत्र काहीच नव्हतं की मी लिहिलेलं पत्रच होतं तिला लिहिलेलं आणि मग ते मी शूट केलं. सो माझ्यासाठी तो एक लिटरेचर, शेवटी पत्रच होतं ते, लिटरेचरचाच भाग.
1: क्या बात आहे. आता जसं तुम्ही सांगितलं की आताच्या तुम्ही ज्या फिल्म बद्दल बोलला की तुमच्यासाठी ते पत्रच होतं आणि तो तुमच्यासाठी लिहिण्याचा भाग झाला, कारण तो तुमचा मूळ इंटरेस्ट एरिया असं पण आपण म्हणू शकतो. पण जेव्हा आपण लेखक म्हणून विचार करतो तेव्हा आपण पुन्हा मगासारखंच मी विचारेल की आपण स्वतःचे अनुभव लिहिता लिहिता कधी कधी असं पण असतं की एक सोसायटीचा किंवा एखादा मिडियमचा किंवा एखाद्या पर्टिक्युलर सिच्युएशनचा एक अल्गोरिदम कुठल्याही गोष्टीचा असू शकतो त्याचा पण विचार केला जातो लिखाणामध्ये की फ्लोचाच जास्त लक्ष कुठे आपलं जास्त असायला हवं किंवा तुमचं स्वतःचं व्यक्ती म्हणून असतं, या दोन्ही दोन वेगळ्या गोष्टी आहेत, त्याबद्दल काय सांगताल?
0: बरोबर. तर सोशल मीडियावर लिहिताना अल्गोरिदमचा माझा विचार हाच असतो की मी लिहिताना पोस्ट वगैरे कधी करायचंय त्याची वेळ वगैरे तेवढी पाळतो. लिखाण करताना दीर्घ लिखाण लिहिताना विचार नाही करत तो की अल्गोरिदमला हे सूट होईल न होईल वगैरे वगैरे. 3-4 ओळींचं आहे ते मी पोस्ट करेन, ती प्रोसेस आहे, ती क्रिएटिव्ह प्रोसेस आहे. तिथे ती मी तिथे थांबवत नाही किंवा त्याला बांध घालत नाही. ठीक आहे, एखादी कविता लांब होती होते आणि ती नाही, सो मी ती माझ्यासाठी ठेवेन किंवा मला असं वाटतं की कधीतरी काव्यसंग्रह प्रकाशित करायचा तर मी त्यात ती टाकेन. पण सोशल मीडियावर चल ठीक आहे की 3-4 ओळी त्या कवितेतल्या चांगल्या आहेत तर मी त्या पोस्ट करतो. सो हा अल्गोरिदमचा हे करूनच विचार करूनच पोस्ट करतो, लिहित नाही. अगेन तेच असतं की खूप दीर्घ लिखाणाला

0: तेवढी हे नाहीये, तिथे तिथे वाव नाहीये. सोशल मीडियावर तुम्ही खूप 7-8 पानं वगैरे पोस्ट करताय आणि तेवढा वेळ नाहीये. सोशल मीडिया एक क्विक मीडियम आहे आणि तिथे त्यांना क्विकली कनेक्ट होणार असं काहीतरी पाहिजे असतं. सो क्विकली कनेक्ट होणार असं काहीतरी आलं तर मी ते 1 ओळ 2 ओळ 3 ओळ ती पोस्ट करतो बस. बाकी मग दीर्घ लिखाणासाठी डायरी यायचं, डायरीत लिहायचं.
1: जेव्हा आपण सोशल मीडिया आणि त्याच्यावरचं कंटेंट आणि आत्ताचा युवक असा विचार जेव्हा करतो तेव्हा सध्याचा विचार केला AI याचा वापर करून सुद्धा लिहिण्याचं प्रमाण खूप जास्त वाढतंय, तर मग या सगळ्या गोष्टीकडे ऍज अ लेखक म्हणून कसं बघता, त्याबद्दल काय सांगताल?
0: मी ट्राय करून बघितलंय त्यावर, म्हणजे कसं होतं वगैरे काय, म्हणजे नेमकं देतं काय. मला AI कडे बघण्याचा माझा एक थॉट सांगतो की AI हे खूपच परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक गोष्ट. सो त्यांना त्याला कविता जर बनवायचं म्हणलं ना तर ते यमक जोडवायला जाणार. ऍबस्ट्रॅक्ट नाही लिहू शकत AI. किंवा साधं उदाहरण देतो, त्यावर तू फोटो जर एडिट करायचा झाला तर प्रयत्न करते की आपला फोटो सिमेट्रिकल झाला पाहिजे. त्याच्यासाठी सौंदर्याची व्याख्या ती आहे की सिमेट्रिकल झाला. पण कवितेत म्हण, कलेत म्हण, प्रत्येक व्यक्तीसाठी एक रिकामी जागा असते की ज्याने त्याने येऊन ती भरायची असते. कवितेतही तसंच असतं की एक कुठेतरी ना एक बाजू मोकळी सोडलेली असते किंवा अरे हा इथं ना हे मला इम्परफेक्ट वाटते पण ह्याच्यामुळे मला त्रास होत नाहीये, हे बरं झालं की हे मोकळं सोडलेलं आहे ही बाजू. सो ते नाही करू शकत, ते यमकच जुळवण्याचा प्रयत्न करणार. होऊ शकतं कदाचित ते ऍडव्हान्स होत गेल्यानंतर कळणार नाही आपल्याला की हे माणसाने लिहिलंय की AI ने केले, पण सध्या तरी माझं तेच आहे. आणि AIचा वगैरे पुस्तकं शोधण्यासाठी खूप चांगला वापर होतो. एक चांगली बाजू जर हे असेल तर, सो जसे की तुला एक साधं उदाहरण देतो मी की अशी पुस्तकं मी कमांड दिली होती त्याला, मला अशी पुस्तकं सजेस्ट कर की ज्याच्यामध्ये महाभारताचे जे पात्र आहे ते फक्त एक माणूस म्हणून दाखवलेली आहे, त्यांच्याकडे कुठली दैवी शक्ती वगैरे नाहीये. तर त्यांनी मला खूप चांगली पुस्तकांची लिस्ट दिली ज्याच्यामध्ये इरावती कर्व्यांचं पुस्तक होतं, भैरप्पांचं पुस्तक होतं मला वाटतंय, आणि द्रौपदीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने लिहिलेलं एक पुस्तक आहे द पॅलेस ऑफ इल्युजन्स म्हणून. तो मला अशी 5-6 पुस्तकांची लिस्ट, हा याचं दुर्गा भागवतांचं पुस्तकाचं नाव आलं त्यात. मी हे इंग्लिश रीडर, नंतर मग कन्नडातले आले भैरप्पा, नंतर मराठीचे 2-3 लेखक, ही कनेक्ट करण्याचं काम तेवढं
1: नाही होणार.
0: तेवढा व्यासंग असलेला माणूस मला शोधावा लागेल,
1: बिलकुल,
0: की मला त्याला तो प्रश्न विचारावा लागेल, त्यानंतर मला ही लिस्ट येईल. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही होऊ शकतं की अरे मी असं असे प्रकारची पुस्तकं शोधतोय, पण मला AI ते लगेच देतं. तो एक चांगला वापर आहे, पुस्तकं शोधण्यासाठी खूप चांगला वापर होतो.
1: तुम्ही युटिलाइज कशा प्रकारे करता,
0: एक्झॅक्टली,
1: खूप महत्वाची गोष्ट आहे.
0: हा म्हणजे अगेन तेच आहे ना की जर आर्ट माणसांनी कशासाठी सुरू केलं किंवा लिखाण माणसांनी कशासाठी सुरू केलं तर त्याच्या मुळाशी गेलं तर मानवी भावना मांडण्यासाठी. पण जर आपल्या भावनात जर AI मांडायला लागलं तर मग आपण काय करायचं. म्हणजे
1: फार महत्वाचा मुद्दा आहे हा, आणि मला फार छान वाटलं हे उत्तर ऐकून. प्रत्येक लेखकाचं एक स्वतःचं कल्पना विश्व असतं आणि त्याने त्याने जगलेला त्याचा त्याचा एक अनुभव असतो.
0: बरोबर.
1: तर मग या तुमच्या आयुष्यातील या घटनांकडे तुम्ही कसं बघता आणि या घटनांचा तुमच्या लिखाणावरती कसा प्रभाव आहे त्याबद्दल काय सांगताल?
0: प्रत्येक लेखक कवीला विचारला जाणारा आणि अजिबात न आवडणारा प्रश्न असतो की कसं सुचतं. की ज्याचं उत्तर देणं खरंच कठीण आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा थॉट वेगळा असतो आणि त्याचं बॅकग्राऊंड खूप वेगळं असतं. होऊ शकतं की एखादा विचार खूप वर्ष झाली, कदाचित लहानपणापासून असेल की माझ्या डोक्यात आहे पण मला तो शब्दातच मांडता येत नाही. असं नाही की तुम्ही काल अनुभवलाय किंवा काय, पण मग त्याच्यानंतर त्याच्याशी निगडीत तुमच्या समोर काहीतरी येतं किंवा मग तुम्ही ते नव्यानं विचार करतात त्याकडे बघताना, किंवा तुम्ही काहीतरी वाचलेलं असतं आणि मग ते तुम्ही कनेक्ट करता की अरे हा हे जे मला दिसतंय, हे जे मी अनुभवतोय, किंवा हा जो आत्ता आत्ता विचार आलाय माझ्या मनात तो तिकडे कनेक्ट होतो कुठेतरी आणि नेमकं तुम्हाला त्या वळणावर शब्द सुचतात आणि तुम्ही ते लिहिता. आता माझं लिखाण 2 वर्ष मी इस्रायलमध्ये होतो, मी तिकडे बरंचसं लिखाण, म्हणजे मेजर जे व्रतस्थचं लिखाण झालंय ते तिकडे झालंय. कारण होऊ शकतं की धावपळीत मला तो वेळच मिळाला नाही इकडे, पण तिकडे माझ्याकडे भरपूर वेळ होता आणि तिकडे पाऊस पडत नाही जसा इकडे भारतात वगैरे पडतो, पण माझ्याकडे पावसाळ्याच्या आठवणी होत्या. सो मी डोळे बंद करून असं इमॅजिन करतोय आता की मी खिडकीत बसलोय आणि बाहेर पाऊस पडतोय, तसं पाहिलं तिकडे सगळं वाळवंट वगैरे. पण आता मला ते लिहायचंय, मला मी जे जे त्या गावाकडच्या खिडकीत बसून अनुभवलं होतं ते मला लिहायचंय. सो लिहिताना तुमच्या आठवणींचा खूप खूप महत्वाचा रोल आहे. सो

0: शकतं की नेहमीच ते पर्सनल नसेल, पण तुम्ही जे बघताय आठवणी आणि कुणी काहीतरी तुमच्यासोबत शेअर करतंय आणि मग तुम्हाला ते जोडलं जातं आणि मग नंतर ते एक परफेक्ट पिक्चर येतं तुमच्या समोर की अरे हा हा ह्यात माझ्याही भावना आहेत आणि समोरच्याला जे वाटतंय तेही मला कळतंय आणि मी जे बघतोय आजूबाजूला वगैरे. आणि हे हे जर मी मला शब्दात मांडता आलं तर काय म्हणतो मास कनेक्ट होऊ शकतो, हे सगळ्यांना आपलं वाटू शकतं. सो मग नंतर तुम्ही परफेक्ट ते शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करता. साधी सरळ गोष्ट आहे की लेखकाचं असतं की तुम्हाला वाचणाऱ्याला पटवून द्यायचं की त्या तुम्ही संध्याकाळी बसले होते आणि सूर्यास्त जो आहे तो जांभळा होता, तर तुम्हाला ते शब्दात मांडता आलं पाहिजे आणि त्याला ते पटवून देता आलं पाहिजे की खरंच त्या दिवशी संध्याकाळी तिथे लेखक बसला होता, तिथे जांभळा सूर्यास्त होता. मॅजिकल रिअलिझम नावाचा प्रकार आहे. दीवार में खिडकी रहती ती विनोद कुमार शुक्लांचं आहे जे मॅजिकल रिअलिझम वर डिपेंड आहे. सो त्यावेळेस ते हत्तीचं वगैरे वर्णन करतात, ते जर एवढ्या लोकांना कनेक्ट होऊ शकतं तर मग जांभळा सूर्यास्त लोकही विश्वास ठेवू शकतात की होता. सो हे तिथे तुमची कस लागते खरं तर,
1: बिलकुल
0: तुम्ही कसं मांडता वगैरे वगैरे. सो नेसेसरी नाही की प्रत्येक वेळेस तुमचे अनुभवच असतील, तुम्हाला ते कसं इमॅजिन करता आणि तुम्हाला ते कसं पटवून देता येतं शब्दांमध्ये. आणि अगेन मला असं वाटतं की वाचताना वाचकाला काहीतरी असं वाटलं पाहिजे की अरे खूप दिवसाचं काहीतरी आत अडकलेलं होतं आणि त्यात मोकळं झालंय, म्हणजे त्याचं पतंगाला ढील दिल्यासारखं की एकदमच असं सुटसुटीत झालंय काहीतरी, माहित नाही काय झालंय पण हे वाचल्यानंतर मला तसं वाटतंय.
1: वा क्या बात आहे, मला असं वाटतं ही फिलिंग आपल्या ऐकणाऱ्या लोकांना सुद्धा झालं असेल की आपल्या काहीतरी अडकलंय आणि आपण आता काहीतरी खूप भारी कमेंट ऐकलेली आहे ही. कारण हे उत्तर फार महत्वाचं वाटलं मला सुद्धा की लिहिणाऱ्या माणसाने पण तितक्या उत्कंठतेनं लिहिणं आणि वाचणाऱ्याला पण ते तसंच वाटणं, त्या दोन्ही मधली समरसता खूप मॅटर करते. खूप छान उत्तर आहे. मग आजपासून आपण कार्यक्रमामध्ये खूप सगळे विषयांबद्दल बोलतोय, पण ऍज अ लेखक म्हणून जेव्हा मी हा प्रश्न विचारते की तुम्हाला कुठले विषय हाताळायला आवडतील, तर मग तुम्ही ऍज अ लेखक म्हणून भविष्यात कसा विचार करता की मला हे हे विषय लिहायला आवडतील, या या प्रकारच्या सामाजिक भूमिकांबद्दल लिहायला आवडेल, किंवा सामाजिक भूमिका म्हणण्यापेक्षा अशा प्रकारचे विषय मला लिहायला आवडतील, याबद्दल काय विचार करता तुम्ही?
0: चांगला प्रश्न आहे. मला तर जे काय दिसतंय आजूबाजूला ते सगळं सगळं लिहायचंय, म्हणजे एकदम छोटीत छोटी गोष्ट असू दे किंवा मोठीत मोठी, ते सामाजिक असू दे राजकीय असू दे, तर जेवढं पर्सनल तुम्ही लिहिता तेवढं ग्लोबल ते होतं. मला जेवढं पर्सनल लिहिता येईल, जेवढं ऑनेस्ट लिहिता येईल, जेवढं रिफ्लेक्टिव्ह म्हणता येईल आपण त्याला, तेवढं मला लिहायचंय. आणि जसं माझं वाचन वाढेल तसं तसं ते लिखाण एक प्रगल्भ होत जाईल आणि ते लेअर्ड लिखाण येईल, तर अशा प्रकारचं लिखाण करायचंय. विषय जेवढे शक्य होतील तेवढे हाताळायचे, जेवढे मी जे मी काय मी जगतो जे भाव मी अनुभवतो. सो तेच असतं की तुमचे सगळे सेन्सेस पुन्हा एकदा जागृत करणं, तशा प्रकारचं लिखाण थोडक्यात.
1: क्या बात आहे, मला आता ही गोष्ट खूप जाणवली की आपण जेवढं स्वतःच्या अनुभवांशी प्रामाणिक राहतो तितकं आपण आपल्या लिखाणाबद्दल समाधानी होत जातो, असं मला आता कंदरीतच बोलण्यातून जाणवलं. आणि जेव्हा आपण युवावाणी सारख्या कार्यक्रमामध्ये या विषयाचं बोलतो तेव्हा आपल्याला आपला जो ऐकणारा वर्ग आहे तो आपल्या पिढीचा आहे किंवा आपल्यापेक्षा वयानं लहान असणारी लोक सुद्धा आपल्याला ऐकतात, तर मग अशा वेळेस ऍज अ लेखक म्हणून तुम्ही काय सांगताल, कशा प्रकारे लिहिण्याची सुरुवात असली पाहिजे, प्रसार माध्यमांमध्ये विषय हाताळताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, किंवा एकंदरीतच तुमचा अनुभव आणि आत्ताच्या लोकांसाठी कन्क्लूड नोट म्हणून तुम्ही काय सांगताल लिहिण्यासंदर्भात?
0: सोशल मीडिया अल्गोरिदमवर खूप डिपेंड आहे, पण तुमचं लिखाण त्याच्यावर डिपेंड नसलं पाहिजे. तुम्ही लिहिताना तुम्ही जेवढं ओघवतं लिहिता तेवढं लिहा, पण पोस्ट करताना तुम्ही दीर्घ वगैरे पोस्ट करायला जाऊ नका, कारण पुन्हा तेच वाटायला लागेल तुम्हाला की तुमचं लिखाणाचं दर्जा हे व्ह्यूज आणि लाईक्स नाही ठरवत. त्याच्यानंतर एखादा प्रामाणिक अभिप्राय येतो
1: बिलकुल
0: आणि तो तुमचा खरं हे असतं, ते तुमचं दर्जा ठरवतं. अल्गोरिदम नाही ठरू शकत की तुम्ही काय लिहायचं वगैरे, ते जर ठरवायला लागलं तर बऱ्याच वेळेस असं होतं की मग तुम्ही डिमोटिवेट होता, रिव्ह्यूज येत नाहीत, लाईक्स येत नाहीत, कारण मग ते होतं की तुम्ही अल्गोरिदमला धरून लिहिलेलं नसतं, अल्गोरिदमला दीर्घ नसतं पाहिजे, त्यांना कॅची पाहिजे की जे एक दोन सेकंदात वाचणाऱ्याला धरून ठेवेल असं पाहिजे असतं. सो तशा प्रकारचं पोस्ट करा.

0: सोपं सुटसुटीत, सोपं सुटसुटीत लिहिणं पण खूप अवघड आहे. तेही जमलं पाहिजे की जे मास कनेक्ट करेल. सो जेवढं सोपं सोशल मीडियाला तुम्ही देता येईल तेवढं चांगलं आहे. पण मग तुम्ही ते वैचारिक मंथन थांबू नका. तुम्ही जर तुमच्याकडे खूपच डीप आणि तसा थॉट येत असेल, तुमचा तसा विचार येत असेल, तर तुम्ही ते लिहा. तुम्ही स्वतःसाठी लिहा. स्वतःसाठी लिहिणं खूप गरजेचं असतं, सगळं सोशल मीडियासाठी नसतं. कधी कधी राखून पण ठेवायच्या असतात काही गोष्टी, तेही जमलं पाहिजे.
1: अगदी, हे फार महत्वाचं आहे की जेवढा आपण पोस्ट आणि अल्गोरिदमचा विचार करतो तेवढंच आपण स्वतःसाठी किती लिहितो याचाही विचार करणं रोज गरजेचं आहे.
0: बरोबर.
1: आणि मला फार छान वाटलं तुम्ही या सगळ्या गप्पा आमच्याशी शेअर केल्यात आणि तुमचा लिखाणाचा अनुभव आमच्यासोबत शेअर केलात. आज तुम्ही आलात आणि आमच्यासोबत
0: नक्कीच.
1: तुमच्या या सगळ्या गप्पा मारल्यात, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.
0: तुमचेही खूप खूप आभार.
2: अच्छा तर मित्रांनो, आजच्या युववाणी कार्यक्रमातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युववाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
3: युववाणी कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात प्रसार माध्यमातील लेखन आणि आजची तरुणाई याविषयी युवा लेखक गजानन आव्हाळे अर्थात व्रतस्थ यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

युववाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळ

देऊ नाही का माझी ही कहाणी, भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग, पाणी वाचवा रे।

0: आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळ आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हो, हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या अधिकृत 17 उमेदवारांची महायुतीकडून घोषणा. सर्व बंडखोर उद्यापर्यंत माघार घेतील असा नेत्यांना विश्वास. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेला महाविकास आघाडी आणि किसान सभेचा विरोध. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. आणि डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. राज्य विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज महायुतीच्या मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे यावेळी उपस्थित होते. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांना निवडून देण्याच्या सूचना महायुतीच्या सर्व मतदारांना केल्याचं रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. ज्यांनी बंडखोरी करून अर्ज भरले आहेत त्यांनी अर्ज मागे घ्यावेत, तसंच मतदारांनी आपलं पहिल्या पसंतीचं मतदान महायुतीच्या उमेदवारांनाच द्यावं असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केलं.
1: आपल्या पहिल्या पसंतीचं जे मतदान आहे, हे पहिल्या पसंतीचं मतदान त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या महायुतीच्याच उमेदवाराला देणं हे पार्टीला आणि महायुतीला सुद्धा अपेक्षित आहे. काही बंडखोर म्हणून काही अर्ज भरले असतील तर माझी त्यांना विनम्र विनंती आहे की त्यांनी वरिष्ठांशी बोलून, नेत्यांशी बोलून ते अर्ज मागे घ्यावेत.
0: महायुतीच्या सर्व अधिकृत उमेदवारांना पहिल्या पसंतीचं मत देण्याचं आवाहन सुनील तटकरे यांनीही केलं. तसंच बंडखोर उमेदवार उद्या अर्ज मागे घेतील असा विश्वास व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाशिक मतदारसंघाचा आढावा घेतला. बंडखोर उमेदवार अर्ज मागे घेतील आणि महायुतीच्या उमेदवाराचाच विजय होईल असा विश्वास

त्यांनी व्यक्त केला. नाशिकमध्ये भाजपचे गणेश गीते आणि त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज दाखल केले आहेत. या दोघांची समजूत काढण्यात मंत्री गिरीश महाजन यांना यश येईल असं सामंत म्हणाले. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी आज आपला अर्ज मागे घेतला. संख्याबळ नसल्यामुळे माघार घेतल्याचं कांबळे यांनी सांगितलं. तर कांबळे यांनी पक्षाचा विश्वासघात केल्याची टीका काँग्रेसचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांनी केली आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज जुईली महेंद्र दळवी यांनी आज मागे घेतला. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मनोज जिंदल यांनी ही माहिती दिली. जुईली दळवी यावेळी स्वतः उपस्थित नव्हत्या. त्यांचे सूचक विघ्नेश विजय माळी यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. दरम्यान आगामी विधान परिषद निवडणुकांमध्ये घोडेबाजार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला. काही नगरसेवकांना आर्थिक प्रलोभनं दिली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी योजना ही निव्वळ धूळफेक असून 50% जास्त शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. लाडकी बहीण योजनेप्रमाणेच निकषांच्या कात्रीत अडकवून लाखो शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. राज्य शासनानं शेतकऱ्यांना दिलेली 2 लाखांची माफी फसवी असून सरकारनं सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली. ते आज नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. कर्जमाफीसाठी सरकारनं काढलेल्या शासन आदेशामध्ये अत्यंत जाचक अटीशर्ती लागू करण्यात आल्या आहेत असा आरोप करत किसान सभेनं राज्यभर शासन आदेशाची होळी करण्याची हाक दिली. अहिल्यानगर इथं अकोले तालुक्यात शासनाच्या आदेशाची होळी करण्यात आली. देशात महागाई बेरोजगारी वाढत असल्याच्या मुद्द्यावरून तसंच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आज राज्यात ठिकठिकाणी विरोधकांनी निदर्शनं केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज नवी मुंबईत आंदोलन करण्यात आलं. आंदोलन तीव्र होताच पोलिसांनी आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं. मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रालयात कक्ष स्थापन करण्यात येणार असून आरक्षणासंदर्भातील नोंदी शोधणं, कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र आदीबाबत नागरिकांना सहाय्य करण्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. प्रमाणपत्रासंदर्भात अडचणी दूर करण्यासाठी मंत्रालयात 9326562815 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू केला असून कार्यालयीन वेळेत या क्रमांकावर संपर्क साधता येईल असं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांनी दाखले वितरित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पुढील 3 महिन्यांमध्ये गृहभेटी, विशेष शिबिरं आयोजित करून याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर निश्चित करावी, या कामाचा आढावा दर आठवड्याला घेण्यात यावा अशा सूचनाही मंत्री विखे पाटील यांनी दिल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींनी लवकरात लवकर बरं व्हावं अशी प्रार्थना केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते DK शिवकुमार यांनी आज बंगळुरू इथं झालेल्या सोहळ्यात कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर डॉ जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या दोघांसह KH मनियाप्पा, KJ जॉर्ज, MB पाटील, रामलिंग रेड्डी, सतीश जारकीहोळी आदी 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मंत्रिपदाची शपथ दिली. देशातल्या सोन्याचा साठा कमी झाल्याचं वृत्त रिझर्व्ह बँकेनं फेटाळून लावलं आहे. सध्या देशात 880 टनांहून अधिक सोन्याचा साठा आहे असं बँकेनं स्पष्ट केलंय. देशाच्या परकीय चलन साठ्यातलं सोन्याचं प्रमाण सप्टेंबर 2025 मधल्या सुमारे 14% वाढून सुमारे 17% पोहोचलं आहे.
रिझर्व्ह बँकेनं सुमारे 12 अब्ज अमेरिकन डॉलर रकमेचं सोनं विकल्याचं वृत्त काही

0: खासगी माध्यमांनी दिलं होतं त्यावर रिझर्व्ह बँक आणि पीआयबीनं हे स्पष्टीकरण दिलं आहे. जवळपास 46,000 विद्यार्थ्यांनी आजपर्यंत बोर्ड परीक्षेसाठी पडताळणी आणि पुनर्मूल्यांकन सुविधेचा लाभ घेतल्याचं सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं म्हटलं आहे. पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पोर्टलवर 43,980 अर्ज प्राप्त झाले आहेत. आज दुपारी 12 वाजेपर्यंत पडताळणीसाठी 4,924 आणि पुनर्मूल्यांकनासाठी 39,056 अर्ज स्वीकारण्यात आले असं सीबीएसईनं म्हटलं आहे. बीड जिल्ह्यात माजलगावमध्ये सुमारे 400 अधिक गोवंशाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार संतापजनक असून या प्रकरणाचा तातडीनं तपास करावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात विजापूर रस्त्यावर हत्तूर परिसरात मालवाहू ट्रकनं दिलेल्या धडकीत दुचाकीवरच्या दोघांचा मृत्यू झाला. आज पहाटे घडलेल्या या भीषण अपघातात दुचाकीवरच्या एकाचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला तातडीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. वाशिम इथं समृद्धी महामार्गावर बस आणि ट्रक यांची धडक होऊन झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत तर 5 ते 6 जण किरकोळ जखमी झाले आहेत. केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या समन्वयानं हिंगोली जिल्ह्यात 1 जून ते 30 जून 2026 या कालावधीत शेत वाचवा अभियान युद्ध पातळीवर राबवायला सुरुवात झाली आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढचे 2 दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या अधिकृत 17 उमेदवारांची महायुतीकडून घोषणा. सर्व बंडखोर उद्यापर्यंत माघार घेतील असा नेत्यांना विश्वास. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेला महाविकास आघाडी आणि किसान सभेचा विरोध. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. आणि DK शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत अंतराळापासून ते बंदर विकासापर्यंत विविध क्षेत्रात लक्षणीय विकास झाला आहे. देशातील जनता या विकासाची साक्षीदार आहे. यामध्ये देशभरातील रस्त्यांचे जाळे, नवनवीन द्रुतगती महामार्ग, विशेष कॉरिडॉरची निर्मिती, बुलेट ट्रेनसह रेल्वेचा विकास, नवे रेल्वे मार्ग, मालवाहतुकीसाठीच्या विविध योजना, बंदरांचा विकास, देशांतर्गत जलवाहतुकीला दिलेलं प्राधान्य, हवाई क्षेत्राचा विकास, जनहिताच्या विविध योजनांची उभारणी आणि इतर सरकारी बांधकामांमध्ये झालेला विकास याचा अंतर्भाव होतो. गेल्या 12 वर्षातील पायाभूत क्षेत्रातील विकासाच्या प्रवासाविषयी आपण आजच्या या वृत्तविशेषमधून जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, देशातील पायाभूत सुविधा आणि इतर सेवा सुविधा यामध्ये झालेल्या बदलामुळे सर्वसामान्य नागरिकांचं जीवन अधिक सुखकर होण्यास मदत होते. कोणत्याही देशाच्या वाटचालीत या पायाभूत सुविधांच्या विकासाला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात विविध क्षेत्रात विकास आणि गुंतवणूक केली आहे. अधिक गुंतवणूक, प्रकल्पांच्या पूर्णत्वाला दिलेली गती आणि त्यामध्ये येणाऱ्या विविध अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून हा विकास दिसून आला आहे. याविषयीचा सविस्तर आढावा घेताना ज्येष्ठ अभ्यासक निखिल गुर्जर यांनी सांगितलं,
1: गेल्या 12 वर्षाच्या पायाभूत विकासाबद्दल बोलायचं असेल तर आपल्याला 3-4 पैलू कन्सिडर करायला लागतील. पहिली गोष्ट म्हणजे भारतातली GDP ग्रोथ जी आहे ते 2012-13 साली जे 100 लाख कोटी होती आणि आता 2025-26 मध्ये 340 ते 360 लाख कोटी आहे. आपला पायाभूत विकास जो आपण म्हणतो केंद्र सरकारचा जो पार्टिसिपेशन होता तो 2 लाख कोटी जे होता 2014 साली आणि आता 2026 फायनान्शियल इयरमध्ये 12.2 लाख कोटीचं स्पेंडिंग आहे. आणि टोटल पार्टिसिपेशन जर आपण पाहिलं म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मग प्रायव्हेट सेक्टर, दॅट इज खासगी क्षेत्र, तर ते 9.5% GDP म्हणजे 33 लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट सध्या चालू आहे.

भारत देशात. आता हा जो इन्फ्रास्ट्रक्चर आपण पाहतोय हा कुठे कुठे जातोय? मेनली हा जातोय तो ऊर्जा आणि सौर ऊर्जा, जे जवळजवळ 25% त्याच्यात जात आहे. मग आपलं ट्रान्सपोर्ट जे आहे, रोडवे हायवे जे आहे, त्याच्यात जवळजवळ 18% जे आहे ते. रेल्वेजमध्ये साधारण 11 ते 13% जात आहेत. अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, मेट्रो, पाणी, सिवेज वगैरे जे आपल्या शहरांमध्ये जो लागतो तो 15 ते 17% आहे. पोर्ट्स आणि लॉजिस्टिक्स 2 ते 3% आहे. आता हा जो मी सांगतोय तुम्हाला तो केंद्र सरकाराचं आणि प्रायव्हेट पार्टिसिपेशन दोन्ही पर्सेंटेज मिळून आहे. एअरपोर्टचं आता सध्या तरी 1 ते 2% आहे. बँकिंग आणि डिजिटल जो आहे तो 6 ते 8% आहे. मग इतर जे सेक्टर आहेत जसं की हेल्थ केअर आहे, एज्युकेशन आहे किंवा डेटा सेंटर्स आहे, इरिगेशन आहे, हे सगळे 4% आणि त्याच्यापेक्षा कमी आहे. हा जो आहे हा आता ब्रेकअप झाला. पण आपण ग्रोथ जर पाहिलं पॉवर सेक्टरमध्ये, 210 गिगावॉट जी कॅपॅसिटी होती 2014 ती आता 521 गिगावॉटची झाली आहे. म्हणजे ऑलमोस्ट 150% वाढ आहे त्याच्यात. रिन्युएबल त्यातला जो आहे, दॅट इज सोलार, विंड आणि जे आपण बायोमास, जिओथर्मल जे म्हणतो, 25 गिगावॉटचं ते 2063 गिगावॉट झालेलं आहे. म्हणजे साधारण 9.5 पटी तो वाढलेला आहे. सोलार 2 गिगावॉट पण नव्हतं, आता 140 गिगावॉटवर आहे, म्हणजे 70 पटी वाढ आहे. हायवेज 80,000 किलोमीटर जे होते ते आता जवळजवळ 146,000 किलोमीटर आहे, म्हणजे जवळजवळ 85% वाढ आहे. एक्सप्रेसवेज 1500 पेक्षा कमी होते, आता ते 6,000 किलोमीटर पेक्षा जास्त आहेत. रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन जो होता 21,000 किलोमीटरचा होता, आता तो 65,000 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्स पूर्वी नव्हतंच, आता तो जवळजवळ 2,800 किलोमीटरवर आहे. मेट्रो रेल पूर्वी 250 किलोमीटरच होतं, आता 1,050 किलोमीटरच्या पेक्षा जास्त आहेत, म्हणजे 4 पटी त्याची वाढ झालेली आहे. एअरपोर्ट 75 होते, आता 160 पेक्षा जास्त आहेत. पोर्ट कार्गो कॅपॅसिटी जी आहे 900 मिलियन टन्स पर ॲनम, आता 2,700 मिलियन टन्स पर ॲनम, म्हणजे 3 पटी वाढ पेक्षा जास्त आहे. इनलँड वॉटरवेज पण आता वाढलेलं आहे. आणि स्मार्ट सिटीज पूर्वी नव्हते, आता ते 100 पेक्षा जास्त आहेत. पण हे सगळे स्टॅटिस्टिक्स आपण ऐकल्यावर मूळ म्हणजे कशामुळे हा वाढला आहे. पहिली गोष्ट आहे की नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन हे 2019 स्थापित केली गेली. ह्या पाईपलाईनमध्ये 7,400 प्रोजेक्ट्स जे पीएमओ कडनं डायरेक्टली मॉनिटर होतात. आजच्या काळी जवळजवळ 111 लाख कोटी प्रोजेक्ट्स ह्याच्यात मॉनिटर होतात. आणि 100% प्रोजेक्ट हे नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन मध्ये मॉनिटर होतात. ह्याच्यामुळे हे प्रोजेक्ट्स एक्सपिरायड पण होतात आणि अगदी फास्ट अप्रुव्हल्स पण मिळतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आणि रिअल एस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट हे 2014-15 इम्प्लिमेंट केलं होतं. वाया सेबी हे ट्रस्ट फॉर्म होतात आणि जवळजवळ 15% प्रोजेक्ट हायवेजचे, टोल रोडचे किंवा वीज प्रसारणचे वगैरे जे आहेत हे इम्पॅक्ट झाले ह्याच्यामुळे. मग पीपीपी आणि वायबिलिटी गॅप फंडिंगचे जे पॉलिसीज होते त्या पॉलिसीजमुळे 2012 नंतर जवळजवळ 25 ते 30% प्रोजेक्ट त्याच्यामुळे ते ऍक्सिलरेट झाले. ह्याच्यात प्रायव्हेट सेक्टर पार्टिसिपेशन पण वाढला, मेनली हायवेजमध्ये, मेट्रोजमध्ये, पोर्ट्समध्ये आणि एअरपोर्ट्समध्ये. आणि बांधकाम आणि पायाभूत सुविधा याचं ते 100% FDI जो मूव्ह आला 2014 नंतर, त्याच्यात जवळजवळ 15 ते 20% प्रोजेक्ट्स त्याच्यामुळे इम्पॅक्ट झाले आणि ऍक्सिलरेट झाले. हे रस्ते, पोर्ट्स, एअरपोर्ट्स, रिन्युएबल एनर्जीमध्ये होते. GST सगळ्यांना माहिती आहे 2017 झालं, त्याच्यामुळे बरेचसे कॉस्ट कमी झालं. आणि डिले जे होते ते इंटरस्टेट बॉर्डरवर तुम्हाला ट्रक्स दिसायचे ते 80 ते 85% ते ट्रक्स कमी झाले. इन्सॉल्वेन्सी आणि बँकरप्सी कोड म्हणजे दिवाळखोरी जी आहे ते त्याची संहिता जी आहे 2016, त्याच्यामुळे रोड्स, पॉवर आणि पोर्ट्स त्याच्यात जवळजवळ 10 ते 12% प्रोजेक्ट्स एक्सपिरायड झाले. त्यामुळे आदर्श सवलत करार आणि करावाचे मानकीकरण जे झाले हे हायवेज, मेट्रोज आणि एअरपोर्टसाठी खूप इम्पॉर्टंट होते. याच्यात जवळजवळ 20% प्रोजेक्ट ह्याच्यामुळे एक्सपिरायड झाले. स्मार्ट सिटीज मिशन अमृत योजना 2015 जी आली त्याच्यात जवळजवळ 10 ते 12% प्रोजेक्ट जे आहेत त्याच्यामुळे ते फास्ट झाले. सिंगल विंडो क्लिअरन्स 2014 जो लॉन्च झाला त्याच्यात 70 ते 75% प्रोजेक्ट एक्सपिरायड झाले.
लँड ऍक्विजिशन अमेंडमेंट ऍक्ट जो होता 2013 साली आला, पण त्याच्यानंतर भरपूर अमेंडमेंट आले आणि त्याच्यात जवळजवळ 30-35% प्रोजेक्ट जे की खूपच

0: रखडलेले होते, एस्पेशली रोड्स हायवेज मध्ये ते सगळे खूप एक्सपिरेट झाले. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर ऍक्ट जो होता 2015 साली, त्याच्यात 5 ते 7% प्रोजेक्ट्स इम्पॅक्ट झाले, म्हणजे ते ऍक्सिलरेट झाले त्याच्यामुळे. उडान एअरपोर्ट अगेन 6% प्रोजेक्ट्स, आणि हे सगळे 7400 प्रोजेक्ट्स जे होते त्याच्या संदर्भात सांगतोय की किती पर्सेंटेज प्रोजेक्ट्स इम्पॅक्ट झाले. प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग जो होता, ते कर्ज पुरवठा जो होता, त्याला ते अग्रक्रम क्षेत्रासाठी जे आरबीआयचे गाईडलाईन्स आले 2018 मध्ये, त्याच्यात जवळजवळ 25 ते 30% प्रोजेक्ट्स एक्सपिरेट झाले. तर हे सगळे मिळून आपण जर पाहिलं तर पूर्ण आपलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जो आहे, जो की पायाभूत विकास जो आहे, तो बऱ्यापैकी एका चांगल्या स्तरावर आहे सध्या, आणि पुढे पण त्याची वाढ होणं निश्चितच आहे. बिकॉज आपण पाहतोय की चायनासारख्या देशांमध्ये 40% जर ते घालतायत, म्हणजे आपल्याला पण ते वाढवायला लागेल पुढे. आणि हा जो पूर्ण जो प्रोग्राम आहे हा आपल्या देशासाठी खूपच महत्वाचा आहे आणि आपल्याला खूप त्याचे फायदे होत आहेत.
1: रस्ते, रेल्वे आणि हवाई प्रवास हे या देशातील प्रवासाचे मूलभूत घटक आहेत. गेल्या 12 वर्षात शहरांतर्गत वाहतूक व्यवस्थेमध्ये मेट्रोलाही महत्व दिलं गेल्यामुळे सार्वजनिक वाहतूक कमालीची सुखकारक झाली आहे. या देशातील रेल्वे ही सुरुवातीपासून सर्वसामान्य जनतेच्या स्वस्त, आरामदायक आणि प्रदूषणमुक्त प्रवासाचं माध्यम राहिलं आहे. देशांतर्गत जलवाहतूक आणि मालवाहतुकीलाही मोठं प्राधान्य दिलं आहे. या सर्व घटकांबाबत बोलताना निखिल गुर्जर म्हणाले,
0: सरकारने आता 3 ते 5 लाख कोटी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे मेट्रोमध्ये, आणि रेल्वेमध्ये 13 लाख कोटीचं त्यांचं बजेट आहे. तर मेट्रोचं तर प्रमाण भरपूर आहे. हा कशामुळे आहे आणि हा कितपत आपल्याला फायदेमंद आहे हे जरा आपण समजून घेऊया. साधारण एक रस्त्यावर जर गाडी जात असेल, म्हणजे एक गाडीचा जो मार्ग असतो तो, त्याच्यात साधारण 2000 लोक एका तासात ट्रॅव्हल करू शकतात. हीच गोष्ट जर आपण एक मेट्रो लाईन जर टाकली तिथे, तर मेट्रो लाईनमध्ये जवळजवळ 20,000 ते 60,000 लोक एका तासात ट्रॅव्हल करू शकतात, म्हणजे ते 10 ते 30% जास्त होतात मेट्रो लाईनमध्ये. तर हा साहजिक आहे की याच्यामुळे भरपूर फायदे आहेत. आणि रोड्स जे आपण बनवतो, रस्ते जे आहेत ते टेम्पररी रिलीफ असतं, पण मेट्रो जे आहे ते लॉंगर टर्म कॅपॅसिटी जे आपण म्हणतो, म्हणजे साधारणतः त्याला 30 ते 100 वर्षाची लाईफ असते. तर ती कॅपॅसिटी आपल्याला खूप मदत करते. आणि पर्यावरणच्या हिशेबाने जर पाहिलं तर त्याच्यात पण फायदे खूप आहेत आणि इन्क्लुझिव्ह पण आहे, म्हणजे स्वस्त पण आहे, खूप काही महाग असं नाही आहे. तर मेट्रोज जे आहेत, पूर्वी बसेस जे होते ते आपण कसं शहरी अभिसरण संस्था म्हणून आपण बसेसना आपण म्हणायचो, पण आजकाल ते मेट्रोजना पण आपण म्हणतो की तो अर्बन सर्क्युलेटरी सिस्टम जे आहे त्याच्यात मेट्रोज पण आता यायला लागलेत. सध्या सरकार बंदरे जे आहेत आणि जलवाहतूक आहे ह्याच्यासाठी पण ते खूप जोर देत आहेत की त्याला आपल्याला वाढवायचंच आहे. आता लॉजिस्टिक कॉस्ट जे आपण म्हणतो, म्हणजे जे आपले ट्रान्सपोर्ट कॉस्ट असतं आपल्या देशात, ते साधारण 13 ते 14% GDP आहे. आणि ग्लोबली जर आपण पाहिलं 8 ते 9% आहे GDP. अर्थात आपलं जे ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जे आपले गोष्टी जे जातात, तो साधारण खूप महाग पडतोय. आपण जवळजवळ 1.5 किमती आहेत. आणि 60 ते 65% जो आपला फ्रेट आहे तो रस्त्यांवरच होतोय. त्याच्यामुळे काय होतंय, हायवेज जे आहेत कुठल्याही पोर्टला किंवा कुठल्याही इंडस्ट्रीयल सिटीकडे तुम्ही गेलात तर तुम्हाला नुसते ट्रकचे असे लाईनी दिसतील, आणि बरेचसे हे ट्रक असे काय पूर्ण भरलेले नसतात. त्याचा जो कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीपेक्षा आपण कमी ट्रान्सपोर्ट करतो, त्यामुळे प्रत्येक टनसाठी आपण जास्त पैसे भरत असतो. तर तो इनएफिशियंट लॉंग हॉल ट्रक डिपेंडन्स आहे. आणि सरकारने काय सांगितलं, ह्या हाय कॉस्ट रोड्सना आपण लो कॉस्ट रेल्वेजमध्ये कन्वर्ट करू, आणि हा जो लो कॉस्ट रेल्वेज जो आहे त्याला आपण कोस्टल शिपिंगमध्ये कन्वर्ट करू, म्हणजे जे आपलं जलवाहतूक जो आहे तो कोस्टल शिपिंग आणि इनलँड वॉटरवेजच्या थ्रू आपण ते करू. तर हा करण्यासाठी आपल्याला म्हणजे 2-3 वेगवेगळे प्रोजेक्ट्स आणि इनिशिएटिव्ह घ्यायला लागले. पहिलं होतं की आपल्याला लास्ट माईलचं रोड कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करायचं आहे. दुसरं म्हणजे आपल्याला जे पोर्ट्स आहे आणि वॉटरवेज आहे ह्यांना डेव्हलप करायची खूप गरज आहे. ह्यामुळे सरकारने ह्यांना पण जोर दिला आहे. ह्याचा नेट इम्पॅक्ट काय आहे, पहिली गोष्ट वॉटरवेज जे आहेत ते 2 ते 4% स्वस्त आहेत रोड ट्रान्सपोर्टला कम्पेअर केलं की. आणि बल्क कार्गो आणि ॲग्रिकल्चरल गुड्स जे आहेत, जे मेनली आपले ट्रान्सपोर्टला खूप जास्त प्रमाणात लागतं, ते पूर्ण शिफ्ट होईल रस्त्या

0: वरून पूर्ण निघेल आणि रस्त्याचं पण कंजेशन निघून जाईल. तर असं लॉजिक अप्लाय करून सरकारांनी सांगितलं की नाही, आपल्याला जलवाहतूक आणि हे बंदरांचं जे विकास करायचं आहे तो विकास केल्यावर रोड्सपेक्षा आपण जास्त त्याच्यातनं ट्रान्सपोर्ट करू शकू आणि देशाचं आपल्याला जास्त सेविंग पण होईल, कॉम्पिटिटिव्ह पण होऊ आपण आणि पर्यावरणच्या दृष्टिकोनातनं पण तो जास्त फ्रेंडली असणार.
1: श्रोते हो, देशाच्या विकासाच्या प्रवासात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विकासाबरोबरच पायाभूत क्षेत्रातील विकास हा नेहमीच महत्वाचा राहिला आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या वाटचालीत नेमक्या याच गोष्टींना अधिक महत्व दिलं आहे. आज सर्वसामान्यांच्या दैनंदिन प्रवासात आणि पर्यटन अनुभवात झालेला बदल याच पायाभूत विकासाचं फलित आहे. हा विकास निरंतर सुरू राहणार आहे. जगाची 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून विकसित होण्याच्या देशाच्या प्रवासात पायाभूत क्षेत्रातील विकास अधिक ठळकपणे जाणवत आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे, निवेदन अमिता बडे.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: FM बँड 101.1 मेगाहर्ट्स वर आणि इंटरनेटद्वारे न्यूज ऑन AIR या ऍप्लिकेशनवर हे आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 झाले आहेत.

प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम किसान वाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार।

खते, कीटकनाशके खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी मंजुषा दामोदर भुमरे यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत. पण त्यापूर्वी कार्यक्रमाची सुरुवात करूयात या कृषी सल्ल्याने. मंडळी, उन्हाळ्यामध्ये अंड्याच्या कवचावर उष्ण वातावरणाचा परिणाम आणि उपाय याविषयीचा कृषी सल्ला आपण ऐकूया. उन्हाळ्यामध्ये अंड्यांच्या कवचाच्या गुणवत्तेवर परिणाम करणारा घटक म्हणजे उन्हाळ्यामध्ये कोंबड्या पुरेसा आहार सेवन करत नाहीत. जेव्हा पर्यावरणीय तापमान अवाजवी वाढते तेव्हा आहाराचे सेवन कमी होते. परिणामी अमिनो आम्ल, कॅल्शियम, फॉस्फरस आणि इतर तत्वांचे अपुरे सेवन सहसा आहारातील पोषक तत्वांची घनता समायोजित करून दुरुस्त करता येते. अंड्यावरील कोंबड्यामध्ये उष्णतेच्या तणावाचे मुख्य परिणाम म्हणजे

0: कॅल्शियम, फॉस्फरस आणि इतर तत्वांचे अपुरे सेवन, सहसा आहारातील पोषक तत्वांची घनता समायोजित करून दुरुस्त करता येते. अंड्यावरील कोंबड्यामध्ये उष्णतेच्या तणावाचे मुख्य परिणाम म्हणजे आहार सेवन कमी होणे, आतड्यातील रक्तप्रवाह कमी होणे, रक्तातील आयोनाइज्ड कॅल्शियमची पातळी कमी होणे, कार्बन डायऑक्साइडचा दाब अंशतः कमी होणे, गोनॅडोट्रॅपिन संप्रेरकाच्या हायपोथॅलॅमिक संप्रेरके कार्यामध्ये हस्तक्षेप होणे हे आहेत. हायपोथॅलॅमिक संप्रेरके लुटिनायझिंग संप्रेरकाचे नियमन करते आणि हेच लुटिनायझिंग संप्रेरक अंडी निर्मितीसाठी महत्वाचे कार्य बजावते. उष्णतेच्या तणावात अंडी कवचाची जाडी लक्षणीयरित्या कमी होते. ऍसिड बेस असमतोलामुळे कॅल्शियम व फॉस्फरसची कमतरता कमी होते. जास्त तापमानाच्या वातावरणीय उष्णतेमुळे कोंबड्या धापा टाकतात. धाप लागल्यामुळे कार्बन डायऑक्साइड वायूचे प्रमाण जास्त प्रमाणात कमी होते. श्वसन क्षारता, परिणामी ऍसिड बेस असमतोल होते. रक्ताचा अल्कोलेसिस होतो. या ऍसिड बेस असमतोलामुळे शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फरस वाया जातात किंवा कमी पडतात. ज्या वेळेस वातावरणातील तापमान 20 ते 23 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते त्यावेळेस अंड्यांचे वजन प्रति 1 अंश सेल्सिअस साठी सुमारे 0.4% कमी होते. वातावरणीय तापमान 27 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असेल तर अंड्याच्या वजनामध्ये प्रति 1 अंश सेल्सिअस तापमान वाढीसाठी 0.8% इतकी घट होते. सामान्यत वातावरणातील तापमान 30 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त गेल्यावर अंडी उत्पादन दरावर परिणाम होतो. गर्भाशयामध्ये अंड्यांचे कवच रात्रीच्या कालावधीमध्ये निर्माण होते, परंतु अंड्याच्या कवचाची प्रत सुधारण्यासाठी खाद्यातून दिले जाणारे कॅल्शियम उपलब्ध होत नाही. कारण रात्री खाद्य दिले जात नाही म्हणून अंड्याच्या कवचाची प्रत सुधारणे किंवा अंड्याचे कवच मजबूत करण्यासाठी गर्भाशयामध्ये रात्रीच्या वेळी कॅल्शियमची उपलब्धता वाढविण्यासाठी कोंबड्यांना सायंकाळी 4 ते 5 या दरम्यान प्रति कोंबडी 3 ते 4 ग्रॅम याप्रमाणे खाद्यावर शिंपल्याचा चुरा किंवा मार्बल चिप्स देणे गरजेचे असते. याबरोबरच उन्हाळ्यात अंड्याच्या कवचावर उष्ण वातावरणाचा परिणाम आणि उपाय याविषयीचा कृषी सल्ला आम्ही समाप्त करीत आहोत. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात ऐकवित आहोत बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी मंजुषा दामोदर भुमरे पिकाले यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत. चला तर ऐकूया ही छानशी मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. मंडळी, सध्याला दिवस आहेत उन्हाळ्याचे आणि आपला पुढील हंगाम जो आहे खरीपाचा हंगाम येऊ घातलाय आणि त्या अनुषंगानं आपली तयारी सुद्धा आहे. जमिनीची मशागत आहे, आपल्या जमिनीमध्ये कोणतं पीक घ्यायचं हे सुद्धा आपल्या विचाराधीन आहे. कोणत्या जमिनीत आपलं चांगलं पीक येऊ शकतं याचा सुद्धा विचार चालू आहे. मंडळी, हे सर्व झाल्याच्या नंतर एक वेळ पाऊस, मृगाचा पाऊस पडला की आपल्या धांदलीला सुरुवात होत असते. आपली खूप मोठी गडबड होताना दिसते. आपण खतं आहेत, बी बियाणं आहे हे खरेदी करण्यासाठी आपली लगबग सुरू झालेली असते आणि या लगबगीमध्ये आपण कोणतं बियाणं घेतलं पाहिजे, कोणतं नाही घेतलं पाहिजे, बियाणं घेताना काय काळजी घेतली पाहिजे याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. मंडळी, आपण जेव्हा एखादं बियाणं खरेदी करतो तेव्हा आपण ते बियाणं काय काय तपासलं पाहिजे, कसं कसं घेतलं पाहिजे, त्याच्यावर जे पॅक आहे, बियाण्याची जी थैली आहे त्यावरील जे माहिती दिलेली आहे ही आपण कोणती कोणती माहिती पाहिली पाहिजे आणि आपण खरेदी करताना काय काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल आज आपण निश्चितच माहिती घेऊयात. आणि याबद्दल माहिती देण्यासाठी आज आलेले आहेत सौभाग्यवती मंजुषा धोंडीराम भुमरे पिकले मॅडम, कृषी अधिकारी गुण नियंत्रण अर्थात क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर. आज आपण मॅडमकडून बियाणं, खतं आणि कीटकनाशकं खरेदी करताना काय काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल आज आपण निश्चितच मॅडमकडून मार्गदर्शन घेणार आहोत. तेव्हा मी आपण सर्वांच्या वतीनं भुमरे पिकले मॅडमचं मनपूर्वक स्वागत करतो. मॅडम नमस्कार. मॅडम, खरीपाचा हंगाम येऊ घातलाय आणि या खरीप

0: पाच्या हंगामामध्ये बरेच शेतकरी बांधव जे आहेत, बियाणं आहे, खतं आहेत, कीटकनाशकं आहेत, मोठ्या प्रमाणावर खरेदी करताना आपण पाहतोय. आणि ही खरेदी करताना बऱ्याच शेतकरी बांधवांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. आणि जे विक्रेते म्हणतील त्या पद्धतीनं त्यांना बियाणं आहे, खतं आहेत, कीटकनाशकं आहेत, हे खरेदी करताना आपण पाहत आलेलो आहोत. तेव्हा मॅडम, आज आपण विषय ठेवलेला आहे बियाणं, खतं आणि कीटकनाशकं खरेदी करताना आपण काय काय काळजी घेतली पाहिजे, तर त्या अनुषंगानं मॅडम मार्गदर्शन करताना मी तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारू इच्छितो की बियाणं खरेदी करताना शेतकरी बांधवांनी जे आहे कोणती कोणती काळजी घेतली पाहिजे?
1: बियाणं खरेदी करताना आपल्याला पहिला सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे अधिकृत विक्रेता यांच्याकडूनच आपल्याला बियाण्याची खरेदी करायची आहे. तर इथे अधिकृत विक्रेता कोणाला म्हणता येईल, तर महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्याकडून ज्या व्यक्तीने बियाणं विकण्यासाठी परवाना घेतलेला आहे अशा व्यक्तीकडूनच आपल्याला बियाणं खरेदी करायचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण बियाणं खरेदी केल्यानंतर त्या खरेदीची पावती म्हणजे पक्कं बिल आपल्याला घ्यायचं आहे. साध्या कोऱ्या कागदावरती लिहून दिलेला मजकूर वगैरे अशा गोष्टी आपल्याला टाळायच्यात, तसं बिल आपल्याला नकोय. आणि त्या खरेदी बिलावरती हे पण हे अधिकृत असावं. अधिकृत म्हणजे त्यावरती संबंधित विक्रेता यांचा लायसन्स नंबर असावा, शेतकऱ्यांची सही असावी, विक्रेता यांची सुद्धा सही असावी, त्यांचा शिक्का असावा, ह्या सर्व गोष्टी आपल्याला बघूनच खरेदीची पावती घ्यायची आहे.
0: खूप छान. खरंच शेतकरी बंधूंनो, मॅडमने सांगितल्याप्रमाणे जर ही आपण काळजी घेतली तर आपण निश्चितच फसल्या जाणार नाही. बरं मॅडम, पुढचा एक प्रश्न मला तुम्हाला असा करायचा आहे की आपल्या भागामध्ये जे आहे सोयाबीनचं पीक खूप मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं, तर मॅडम हे मोठ्या प्रमाणावर घेतलं जाणारं पीक जे आहे, तर याचं बियाणं खरेदी करताना आपल्याला काय काय काळजी घ्यावी लागेल? बरं,
1: निश्चितच सोयाबीन हे आपल्याकडील एक खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे. आणि त्याचं बियाणं खरेदी करत असताना मी मग अशी म्हटल्याप्रमाणे महत्वाचा मुद्दा म्हणजे अधिकृत विक्रेता असावा. दुसरी गोष्ट म्हणजे खरेदीची पावती. आता त्या खरेदीच्या पावतीवरती संबंधित पिकाचं नाव, वाण, त्याचा लॉट नंबर, नंतर त्याचं उत्पादक कंपनीचं नाव, अंतिम दिनांक, ह्या सर्व गोष्टीची शहानिशा करूनच आपल्याला खरेदीची पावती घ्यायची आहे. तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याच्यावरती शेतकऱ्याची आणि संबंधित विक्रेता यांची सही असलेली अनिवार्य आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला सीलबंद पिशवी निवडायची आहे. सुट्ट बियाणं वगैरे आपल्याला खरेदी बिलकुल करायचं नाहीये. सोयाबीन पिकाच्या बाबतीमध्ये एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे सोयाबीन पिकाचा बिया जो असतात त्याचं आवरण हे अतिशय पातळ आणि नाजूक आहे, त्यामुळे आपल्याला खरेदी केल्यापासून ती पिशवी ते घरी नेईपर्यंत म्हणजेच ते पेरणी करेपर्यंत अतिशय व्यवस्थितपूर्वक हाताळायची आहे, जेणेकरून त्याच्या आवरणाला ते पातळ असल्यामुळे काही विजा पोहोचू नये. कारण ह्या बियाण्याच्या आवरणाला झालेलं नुकसान ह्याचा थेट परिणाम आपल्या उगवण क्षमतेवर पर्यायाने पूर्ण पिकावरती होऊ शकतो, त्यामुळे आपल्याला ती खरेदी केलेली बॅग अतिशय काळजीपूर्वक हाताळायची आहे. आणि आता आपण खरेदी केलेलं बियाणं घरी नेल्यानंतर आपल्याला त्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करायची आहे. तर साधारणत 70%, आता हे उगवण क्षमता आपण कसं तपासणार, तर खरेदी केलेल्या पिशवीमधून 100 बिया काढायच्या आणि त्या आपण एक गोणपाट घ्यायचा, तो ओला करायचा आणि 10x10 रांगेमध्ये आपण त्या 100 बिया ठेवायच्या. 3 ते 4 दिवसानंतर त्या उगवल्यानंतर जेवढ्या बिया उगवल्या असतील, समजा 80 बिया उगवल्या असतील, तर म्हणजे 80% म्हणजे ते उगवण्या आपल्याला पेरणी करण्यासाठी अतिशय योग्य आहे. जर 70%पेक्षा कमी बिया उगवल्या असतील तर अशी आपल्याला ती पिशवी म्हणजेच ते पर्यायाने ते बियाणं आपल्याला संबंधित विक्रेता यांना परत करायचं आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला खरेदी करताना या सर्व गोष्टी घ्यायच्या.
0: मॅडम, आता आपण म्हणालात की समजा 70%पेक्षा कमी जर उगवण क्षमता कमी आली तर बियाणं दुकानदार वापस घेऊ शकतो का?
1: हो, घेऊ शकतो. कारण कृषी विभागाने तसं दुकानदारांना सूचना दिलेल्या आहेत आणि ती बॅग वापस घेऊन त्यांना दुसरी बॅग द्यायचीच आहे.
0: बरं मॅडम, अजून दुसरं काय काय काळजी घ्यावी लागेल?
1: दुसरी काळजी म्हणजे आता आपण खरेदी केलेली बॅग जी आहेत मग ती पेरणी केल्यानंतर बॅग रिकामी होईल, ती खरेदीचं बिल, त्याच्यासोबत असलेला टॅग आणि थोडंसं बियाणं हे आपल्याला पूर्ण हंगाम होईपर्यंत जपून ठेवायचं आहे. आता शेतकरी बांधव म्हणतील की हे सगळं आम्ही का बरं जपून ठेवायचं, कारण ह्याचा उपयोग कधी होणार आहे आपल्याला, की समजा कीड रोगाच्या बाबतीमध्ये काही समस्या उद्भवली किंवा मग शेंगा फूल लागण्याच्या बाबतीमध्ये काही समस्या उद्भवली तर त्याची तक्रार केल्यानंतर ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला पुरावा म्हणून उपयोग होणार आहे, त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपल्याला हंगाम पूर्ण होईपर्यंत जपून ठेवायच्या.
0: बरं, आता हे मॅडम आपण टिपिकल सोयाबीनचं नाव नाव घेऊन आपण हे केलं, सोयाबीन बियाणं खरेदी करताना आपण काय काळजी घेतली पाहिजे? मॅडम, इतरही काही पिकं

0: बियाणं जे आहेत
1: तर इतर बियाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे आपल्याला अशीच काळजी घ्यायची आहे. पहिला मुद्दा तोच असणार आहे, अधिकृत विक्रेता यांच्याकडूनच आपल्याला खरेदी करायचं आहे. खरेदीची पक्की पावती म्हणजे अधिकृत पावती आपल्याला घ्यायची आहे. कोऱ्या कागदावरती लिहून असलेलं बिल आपल्याला बिलकुल घ्यायचं नाहीये. आणि सील ज्या त्या बियाण्याची सीलबंद पिशवी असेल किंवा बॅग असेल तर तीच गोष्ट आपल्याला तशी घ्यायची आहे. आणि त्याचा टॅग सुद्धा आपल्याला जपून ठेवायचं आहे.
0: खूप छान. असे सीलबंद असं बियाणं कोणत्या कोणत्या पिकांचं बियाणं असतात मॅडम? मॅडम आता जे आपण सांगितलं की आता हे कोणत्या कोणत्या पिकांची बियाणं खरेदी करताना काळजी घ्यावी लागेल बरं?
1: तर आपल्या खरीप हंगामाच्या दृष्टीने असणारी सर्वात महत्वाचं पीक म्हणजे सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर, मूग, उडीद किंवा ज्वारी वगैरे अशा सर्व पिकांसाठी आपल्याला सीलबंद पिशवीचाच उपयोग करायचा.
0: मॅडम आता आपण बियाणं खरेदी करताना आपण काय काळजी घेतली पाहिजे याचं खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं. मॅडम दुसरा एक घटक येतो शेतकरी बांधवांसाठी आणि तो महत्वाचा घटक म्हणजे आहे खत. तर सध्याला खत खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये खूप धांदल सुरू आहे. प्रत्येक दुकानावर शेतकरी बांधवांची खूप गर्दी होताना आपण पाहतोय, नेहमीच पाहतोय. तर हा खत खरेदी करताना मॅडम आणि कीटकनाशकही खरेदी करताना आपण काय काय काळजी घेतली पाहिजे शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करा.
1: खत आणि कीटकनाशकाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर अधिकृत विक्रेताच असावा, पक्क बिलच असावं. आणि कीटकनाशकाच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या आपण जे औषध खरेदी केलेलं आहे तर त्याची अंतिम मुदत ही फार महत्वाची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बॅच नंबर, म्हणजे त्या पाकिटावर औषधाच्या पाकिटावरील बॅच नंबर आणि आपल्या खरेदी पावतीमधील बॅच नंबर ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच असाव्यात. नाहीतर एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की बॅच नंबर वेगवेगळे, तर ह्यातून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते. आणि आता खताच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर खताचा खूप मोठा प्रश्न म्हणजे लिंकिंग.
0: मॅडम तुम्हाला दुसरा एक प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा शेतकरी बांधव बाजारामध्ये जातात त्यांना एक खताची आवश्यकता असते, परंतु त्या खताची बॅग खरेदी करताना बरेच विक्रेते असंही म्हणतात की या खताच्या बॅग सोबत तुम्हाला दुसरी एक बॅग घ्यावी लागेल, नव्हे ते सक्ती करतात शेतकरी बांधवांना. तर ही कितीपत बरोबर आहे आणि याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बरं?
1: नाही, अशा सक्तीला आपल्याला बिलकुल नाही म्हणायचंय. कारण शेतकऱ्यांच्या इच्छेविरुद्ध जे काही त्यांना खतं दिले जातील किंवा त्यांना घेण्यास भाग पाडलं जाईल म्हणजेच त्यांच्यावरती सक्ती होत असेल, तर त्या गोष्टीला आपल्याला नाही म्हणायचंय. तो शेतकऱ्यांचा पूर्ण अधिकार आहे की त्यांना जे खत पाहिजे तेच खत मिळाले पाहिजेत आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध कोणतंही नको आहे.
0: खूप छान मॅडम. मॅडम दुसरा एक प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की तसं तुम्ही थोडं सांगितलेलं पण आहे, आपल्या भागामध्ये सोयाबीन नंतर मोठ्या प्रमाणात घेण्यात येणारं पीक म्हणजे आहे कापूस. तर हे कापसाचं बियाणं खरेदी करताना मॅडम आपण काय काय काळजी घेतली पाहिजे बरं?
1: कापसाचं बियाणं खरेदी करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला विद्यापीठानं शिफारस केलेल्या किंवा मग कृषी विभागाने शिफारस केलेल्या वाणांचा उपयोग करायचा आहे. आपल्याला BG2 वाणांचीच निवड करायची आहे. आणि सध्या बाजारामध्ये HTBT म्हणजे हर्बिसाइड टॉलरंट BT कॉटन, ज्याला BG3 किंवा मग चोर BT असं सुद्धा म्हटलं जातं, तर हे खरेदी करणं किंवा ह्या गोष्टीची लागवड करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. तर हा का गुन्हा आहे? तर हे खरेदी केल्यानंतर जे अधिकृत विक्रेते आहेत तर त्यांना परवानगीच नाहीये हे HTBT किंवा BG3 विक्री करण्यासाठी. हे चोर मार्गानं शेतकऱ्यांकडे दिलं जातं, ते शेतकऱ्यांची फसवणूक होते. आणि जो कोणता विकणारा व्यक्ती आहे तर तो त्यांना तुम्ही राऊंडअप, ज्याला आपण ग्लायफोजेट असं पण म्हणतो, हे तणनाशक फवारण्यासाठी सांगतात. आता ह्या तणनाशकाचे काय परिणाम होतात? तर ह्या तणनाशकाचे गुणधर्म कार्सिनोजेनिक आहेत, म्हणजे त्याचा फक्त मानवी शरीरावरतीच नाही तर पर्यावरणातील अन्न साखळीवरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती परिणाम होतो. त्यामुळे HTBT किंवा BG3 किंवा चोर BT शेतकऱ्यांनी नाही म्हणायचंय, त्याची खरेदी किंवा त्याची लागवड बिलकुल करायची नाहीये.
0: खूप छान मॅडम. बरं मॅडम, आता आपण सांगितल्याप्रमाणे जे HTBT, BG3, चोर BT ही जी बियाणं आहेत ही विक्रेत्यांनी समजा शेतकरी बांधवांना घेण्याची सक्ती केली आणि शेतकरी बांधवांची इच्छा सुद्धा नाही आणि समजत घ्यावं लागलं, काही बऱ्याच शेतकरी बांधवांच्या अनेक अडचणी असतात, काही आपल्या मनावर काही घ्यायचं असतं, काही विक्रेत्यांच्या मनावर, आता ते प्रत्येकाचे कारणं वेगवेगळी असू शकतात. समजा आपल्याला असं करावंच लागलं तर इच्छा नसून सुद्धा जे काम करावं लागलं तर त्याची आपल्याला तक्रार सुद्धा करता येते. तर ही तक्रार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मॅडम?
1: तर आपण मगाशी कापसाच्या बाबतीमध्ये आता BG3 असेल तर अधिकृत विक्रेता हे खरेदीसाठी ठेवू शकत नाही, तो कायद्याने गुन्हा आहे. जर समजा असं हे होत असेल अधिकृत विक्रेत्याकडनं BG3 जर विकले जात असेल तर त्यांचा परवाना रद्द होऊ शकतो. आणि दुसऱ्या सांगायचं खताच्या बाबतीमध्ये लिंकिंग होत असेल किंवा कुठे साठेबाजी होत असेल

0: किंवा आपल्याला काही बियाण्याच्या उगवण क्षमतेबाबतीत तक्रार वगैरे करायचं असेल तर महाराष्ट्र शासनाचा टोल फ्री नंबर आहे 1800 233 4000, ह्याच्यावरती शेतकरी बांधवांनी संपर्क साधावा. किंवा आपल्या तालुक्यातील कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा पंचायत समितीतील कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधायचा आहे.
1: खूप छान मॅडम. मॅडम, आपण बियाणं, खतं, कीटकनाशकं खरेदी करताना काय काळजी घेतली पाहिजे याबद्दलचं खूप चांगलं असं मार्गदर्शन करत आहात. मॅडम, शेवटी जाता जाता पुन्हा हाच माझा प्रश्न असेल की हेच बियाणं, खतं, कीटकनाशकं खरेदी करताना शेतकरी बांधवांनी अजून काय काय काळजी घ्यावी याबद्दल काय सल्ला द्याल बरं?
0: सध्या आपण असं ऐकतो की बरेच लोक गावोगावी जाऊन, शेतकऱ्यांच्या दारोदारी जाऊन आमचं हे खत आहे, आमचं हे बियाणं आहे किंवा आमचं हे हे औषधं आहे, हे फवारल्यानं असं होईल, ते तुम्ही शेतामध्ये टाकल्यानं असं होईल, असं बऱ्याच ठिकाणी आपल्याला ऐकण्यास मिळतं. पण आपल्याला अशा लोकांकडून बिलकुल कोणत्याही जे काही असं बियाणं, खतं किंवा कीटकनाशके घ्यायचे नाहीयेत. कारण जर समजा अशा अनावधानाने किंवा मग दुर्दैवाने समजा काही अपघात झालाच तर मग शेतकरी तक्रार करणार कोणाकडे? कारण शेतकऱ्यांकडे ह्या बाबतीत, खरेदी केल्याच्या बाबतीमध्ये कोणताही पुरावा नसणार आहे. त्यामुळे माझं सर्व शेतकरी बांधवांना एक नम्र विनंती राहील की तुम्ही असं गावोगावी फिरून विकण्यासाठी भाग पाडणारे जे लोक आहेत त्यांच्याकडून खरेदी करू नका. आपल्या नजीकच्या गावातील, तालुक्यातील जे अधिकृत विक्रेते आहेत त्यांच्याकडूनच आपल्याला खरेदी करायची आहे. आणि सगळ्यात दुसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे खरेदीचं बिल, साधं कोऱ्या कागदावरचं बिल आपल्याला बिलकुल जमणार नाही. आपल्याला अधिकृत बिलच, ज्यावरती शेतकरी आणि संबंधित विक्रेता यांची सही, बियाण्याच्या बाबतीमध्ये जे काही त्यांचा लॉट नंबर असेल, कीटकनाशकाच्या बाबतीमधील बॅच नंबर असेल, विक्रेत्यांचे लायसन्स नंबर, परवाना नंबर वगैरे, ह्या सर्व गोष्टी नमूद असलेले बिलच आपल्याला खरेदी करायचं.
1: खूप छान मॅडम. मॅडम, आपण आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना बियाणं, खतं, कीटकनाशकं खरेदी करताना काय काळजी घ्यायची आहे याबद्दल खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद.
2: आताच आपण बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी मंजुषा दामोदर भुमरे पिकाले यांची बालाजी गवारी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

याबरोबरच किसान वाणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं आनंद गोडबोले यांचं. निर्मिती सहाय्य राहुल आत्राम आणि सादरकर्ते विश्वास वाघमारे. मंडळी पुन्हा भेटूया एका नवीन कार्यक्रमासह. नमस्कार. आपण ऐकत होतात शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.

किसान वाणी हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश। या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी। मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेत।
1: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94 04 6

0: 7712 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा. कार्यक्रम फोन फरमाइश.
1: मला जाऊ द्यान घरी.
2: श्रोतो फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 ते 11 या वेळेमध्ये
0: कार्यक्रम फोन फरमाइश.
3: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आता रात्रीचे 8 वाजत आहेत. सहक्षेपित करीत आहोत आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई आणि त्यानंतर मुंबई विविध भारती सेवेचे कार्यक्रम. हे कार्यक्रम रात्री 11:45 पर्यंत आपण ऐकू शकाल.

गेलो तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

0: 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षात फूट. आणि इराणी फौजांनी कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू. आणि आता बातम्या विस्तारानं. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या स्थिरीकरण निधीला मंजुरी देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. हा फिरता निधी असून यामुळे इंधनाचे दर स्थिर ठेवायला मदत होईल. विमान वाहतूक परिसंस्थेवर अवलंबून 77 लाख नोकऱ्यांना यामुळे संरक्षण मिळेल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
2: ATF प्राइस स्टेबिलाइजेशन फंड में एक सेल्फ सस्टेनिंग रिवॉल्विंग फंड बनाया गया. ATF प्राइस फॉर द एयरलाइन कैरियर्स हु वांट टू पार्टिसिपेट इन दिस, उनको एक स्टेबल ATF प्राइस अभी करंट क्राइसिस के दौरान मिलेगा. इससे हमारे एंटायर एविएशन सेक्टर में करीब 70 लाख से अधिक जो जॉब्स हैं, जिनके ऊपर इम्पैक्ट पड़ना आरंभ होने लगा था बिकॉज ऑफ द स्ट्रेस इन द सेक्टर, वो इससे सिग्निफिकेंटली मिटिगेट होगा.
1: पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विमान इंधनाचे दर मे महिन्यात 2.5 पटीने वाढून 142 रुपये प्रतिलिटर इतके झाले आहेत. या निर्णयानुसार इंधनाचे दर स्थिर राहावे यासाठी तेल विपणन कंपन्यांना 10,000 कोटी रुपये बिनव्याजी दिले जाणार आहेत. याशिवाय नवी दिल्लीतल्या जुन्या बस आणि ट्रक बदलण्यासाठी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नियोजन मंडळाला सहाय्य करण्यासाठीच्या योजनेलाही आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याची अंमलबजावणी दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या सहकार्यानं केली जाईल. दिल्ली राजधानी क्षेत्रातलं प्रदूषण कमी करणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. रामेश्वर ते पारादीप या 163 किलोमीटर सागरी किनारी मार्गालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. याला 8,300 कोटी रुपये खर्च येईल असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. नवाचार मंत्र या मोहिमेची सुरुवात कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री जयंत चौधरी यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली इथं झाली. देशभरात तळागाळातल्या नवोन्मेषकांना शोधणं, त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी त्यांना मदत करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे. या नवोन्मेषकांना उद्योगपती, तज्ज्ञ, वाहतूकदार यांच्याशी जोडणं यामुळे शक्य होणार आहे. यासाठी स्किल इंडिया डिजिटल हबवर नोंदणी सुरू झाली असून नवोन्मेषकांनी जास्तीत जास्त नोंदणी करावी असं आवाहन चौधरी यांनी केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत नेपाळच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने यांची भेट घेतली. नेबरहूड फर्स्ट या भारताच्या धोरणाअंतर्गत नेपाळ हा एक महत्वाचा घटक असल्याचं मोदी या भेटीनंतर समाज माध्यम

कार्यक्रमावरच्या संदेशात म्हणाले, दोन्ही देशांमधले विशेष आणि बहुआयामी संबंधांना अधिक उंचीवर नेण्यासाठी भारत नवीन सरकारबरोबर सहकार्य करायला उत्सुक असल्याचंही मोदी म्हणाले. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार यांनी आज बंगळुरू इथं झालेल्या सोहळ्यात कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तर डॉ जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या दोघांसह के एच मनियाप्पा, के जे जॉर्ज, एम बी पाटील, रामलिंग रेड्डी, सतीश जारकीहोळी आदी 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रिमंडळाची शपथ दिली. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के सी वेणुगोपाळ हे उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डी के शिवकुमार यांचं मुख्यमंत्रीपदून शपथ घेतल्याबद्दल समाज माध्यमांवरच्या संदेशाद्वारे अभिनंदन केलं आहे. केंद्र सरकार कर्नाटक सरकारबरोबर मिळून काम करेल असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तृणमूल काँग्रेसच्या पश्चिम बंगाल विधिमंडळ पक्षात आज 28 वर्षात पहिल्यांदाच फूट पडली. पक्षाच्या एकूण 80 पैकी 58 आमदारांच्या गटानं स्वतःला खरा तृणमूल काँग्रेस पक्ष असं जाहीर केलं आणि या आमदारांचा पाठिंबा असलेल्या रिताब्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याचं पश्चिम बंगाल विधानसभेच्या अध्यक्षांनी जाहीर केलं. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच रिताब्रत यांना पक्षातून काढून टाकलं आहे. तरी या गटाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून ममता बॅनर्जी यांनीच काम करावं असं आवाहन रिताब्रत बॅनर्जी यांनी केलं आहे. राज्याबाहेर असलेल्या आणखी 2 आमदारांचा पाठिंबा या गटाला असल्याचा दावा रिताब्रत यांनी केला आहे. शोभादेव चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याच्या प्रस्तावाच्या विरोधातून या बंडाला सुरुवात झाली. इराणी फौजांनी आज कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवासी टर्मिनलवर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाला आणि 63 जण जखमी झाले. या हल्ल्यामुळे या विमानतळावरच्या विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. त्यांनी कुवेत आणि बहरीनमध्ये विविध ठिकाणी क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ले केले. भारतीय नागरिकांच्या मृत्यूबद्दल परराष्ट्र मंत्रालय आणि कुवेतमधल्या दूतावासानं भारतीयांच्या मृत्यूबद्दल निषेध व्यक्त केला आहे. मृत नागरिकांच्या आणि जखमींच्या मदतीसाठी दूतावास कुवेत प्रशासनाबरोबर संपर्कात आहे असं दूतावासानं समाज माध्यमांवरल्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांच्याविषयी अपशब्द उच्चारल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याचवेळी नेतन्याहू यांच्यासोबतचे संबंध मजबूत असून त्यांच्याशी अजूनही संपर्कात असल्याचं ट्रम्प म्हणाले. इराणसोबत शस्त्रसंधीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी अपशब्द उच्चारले होते. इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खोमेनी यांच्यासोबत शस्त्रसंधीची चर्चा सुरू आहे. तरी हे युद्ध कधी संपेल किंवा होर्मुझची सामुद्रधुनी कधी खुली होईल याबाबत निश्चित तारीख सांगायला ट्रम्प यांनी नकार दिला. कदाचित सप्टेंबरपर्यंत ही सामुद्रधुनी बंद राहील अशी शक्यता त्यांनी वर्तवली. राज्य सरकार आणि प्रसारभारती मुंबईमध्ये एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब स्थापन करणार आहे. मालाड इथल्या प्रसारभारतीच्या एकूण 278 एकर जागेपैकी सुमारे 150 एकर क्षेत्रावर चित्रपट नगरीसोबत हा संयुक्त विकास प्रस्तावित आहे. यासाठी विशेष कंपनी स्थापन करायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली. या प्रस्तावित मीडिया हबमध्ये अत्याधुनिक चित्रपट स्टुडिओ, आंतरराष्ट्रीय दर्जाचं फिल्म आणि संगीत प्रशिक्षण केंद्र यासह माहिती तंत्रज्ञान आणि इतर सुविधा देखील उपलब्ध असणार आहेत. व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्रपती डेल्सी एलियोना रॉड्रिग्ज गोमेज यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं.

0: आलं, त्या 5 दिवसांच्या भारत भेटीवर आल्या आहेत. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंकाला पराभवाचा धक्का बसला. डायना श्रायडरनं तिच्यावर 3-6, 7-5, 6-0 अशी मात केली. पहिला सेट 6-3 जिंकून घेतलेली आघाडी टिकवून ठेवण्यात अरिनाला अपयश आलं. तिसऱ्या सेटमध्ये अरिनाला एकही गेम जिंकता आला नाही आणि डायनानं निर्विवाद वर्चस्व गाजवत सामना आपल्या नावावर केला. याआधीच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये माया वालिन्स्का हिनं अॅना कालिन्स्काया हिच्यावर 7-6, 7-3 अशी मात दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीमध्ये 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षामध्ये फूट आणि इराणी फौजांनी कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: बस थोड़ी ही देर में.

स्वर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. रात्रीचे 11:45 झाले आहेत. याबरोबरच आमच्या आजच्या प्रसारण सभेचे कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया आमच्या उद्याच्या पहिल्या प्रसारण सभेत 5:51 FM बँड 101.1 MHz वर. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद.